सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 12 श्रावण, शके 1948, 3 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद झाली आहेत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अदिती चितळे आपणा सर्व श्रोत्यांचं सनईच्या या मंगलसुरांसह मनपूर्वक स्वागत करते.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देसकार या रागातली धून आत्ता आपण ऐकली. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि त्यापाठोपाठच 6:05 वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

0: श्रोते हो रोज सकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: श्रोते हो दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
5: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:35 होत आहेत. आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकणार आहोत श्री रामचरितमानस, काही क्षणातच.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंगठी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
3: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ देणं पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661 97 67 2.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद गीतेच्या 5व्या अध्यायातील 20वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं

श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातला हा 20वा श्लोक. याचा अर्थ असा, प्रिय म्हणजे आपल्याला आवडणारी स्थिती प्राप्त झाली असता हर्षित होऊ नये आणि अप्रिय स्थिती प्राप्त झाली असता उद्विग्न होऊ नये. अशा प्रकारचा स्थिर बुद्धी म्हणजे स्थितप्रज्ञ, मोहातीत झालेला ब्रह्मज्ञानी पुरुष ब्राह्मी स्थितीला पोहोचला आहे असं समजावं. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, प्रिय लाभे नको हर्ष, नको उद्वेग अप्रिये, बुद्धी निश्चळ निर्मोह, ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला. 5व्या अध्यायातल्या या श्लोकापासून जीवनमुक्तीची लक्षणं सांगायला सुरुवात झालेली आहे. जीवनमुक्त म्हणजे अगदी थोडक्यात ज्याला आपण मनावर बुद्धीवर आणि इंद्रियांवर पूर्ण ताबा मिळवला आहे आणि जो या शरीरात असतानाच परमेश्वराशी एकरूप होतो तो जीवनमुक्त. या जीवनमुक्ताचं पहिलं लक्षण म्हणजे अनुकूल प्रिय गोष्ट घडली तरी तो आनंदाने उचंबळत नाही, प्रतिकूल अप्रिय गोष्ट घडली तरी तो दुःखाने खचत नाही. अनुकूल घडो वा प्रतिकूल त्याची स्थिती सारखीच असते, प्रसन्नता तशीच असते. स्वामी माधवानंद सांगतात, सर्वसामान्य माणसाला एखादी प्रिय गोष्ट प्राप्त झाली की स्वाभाविकपणे छान वाटतं. ती गोष्ट किती प्रिय होती आणि ती किती काळाने मिळाली यावर त्याच्या आनंदाचं प्रमाण अवलंबून असतं. त्यातून ती गोष्ट जर अनपेक्षितपणे मिळाली तर प्रकर्षाने आनंद होतो आणि त्यावरची प्रतिक्रिया तीव्रपणे व्यक्त होते. याला म्हणतात हर्ष. याच्या पुढची पायरी या श्लोकात आलेलं र ऋष्येत हे पद दाखवत. अनुकूल संवेदनांनी सुख आणि प्रतिकूल संवेदनांनी दुःख हे होणारच, पण सर्वसामान्य माणसाचं मन जसं प्रिय किंवा अप्रिय प्राप्तीने उल्लसित होतं किंवा उन्मळून पडतं तसं ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत होत नाही. या दोन्ही अवस्थात त्याचं अंतःकरण शांत आणि स्थिर असतं. या दोन्ही अवस्थांमध्ये तो आत्मस्वरूपाशी युक्त असतो. यालाच समत्व म्हणतात. रामायणातलं प्रभू रामचंद्रांचंच उदाहरण पाहूया. आदल्या दिवशी त्यांच्या राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झाली होती आणि त्याच रात्री माता कैकेयीनी त्यांना सांगितलं, उद्या तुला 14 वर्षांसाठी वनात जायचंय. राज्याभिषेकाचा अत्यंतिक आनंदाचा प्रसंग आणि वनवासाचा पराकोटीचा दुःखाचा प्रसंग, पण या दोन्ही प्रसंगात प्रभू श्रीराम तसेच प्रसन्न धीरगंभीर आणि शांत होते. ही समत्व बुद्धी, ही स्थितप्रज्ञता. पंडित सातवळेकर या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, सामान्य माणसं सुखदुःख प्राप्त झालं असता कोणत्याही प्रकारे उपयोगी कर्म करू शकत नाही. अनुकूल परिस्थितीत अतिशय घमेंडीमुळे आणि प्रतिकूल परिस्थितीत उद्विग्नतेमुळे त्यांचं मन कोणतेही शुभकर्म करण्याजोगं स्थिर राहत नाही. यासाठी मन असं तयार झालं पाहिजे की प्रसंगी फुलापेक्षा कोमल होईल आणि प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर होईल, पण परिस्थितीच्या भाराखाली दबलं जाणार नाही. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने पर्वत वाहून जात नाहीत, वायूच्या वेगाने उडत नाहीत, वृद्धी झाली तरीही आढळ आणि स्थिर राहतो, त्याप्रमाणे साधकांनी स्थिर व्हावं. दुष्ट दुर्जन जेव्हा सत्तास्थानावर असतात तेव्हा ते सज्जनांना कष्ट देतात, नाना प्रकारची दुःख देतात. ही दुःख शरीराला होणारच. महात्म्यांच्या शरीरावर प्रहार केल्याने त्यांना दुःख होत नाही असं मुळीच नाही. दुःख होणं हा शरीर धर्म आहे. सामान्य मनुष्य या दुःखाच्या अधीन होत असल्यामुळे त्याचं कर्तव्य तो पूर्णत्वानी करू शकत नाही, पण श्रेष्ठ मनुष्य सुखदुःख काहीही प्राप्त झालं तरी आपल्या कर्तव्यापासून भ्रष्ट होत नाही. शत्रू त्याला दुःख देवोत किंवा मित्र त्याला सुख देवोत, त्याचं शरीर सुखात असो किंवा क्लेशात असो, त्याचं मन नेहमी समवृत्तीने युक्त आणि शांत असतं. या श्लोकाबद्दल लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर सांगतात, आपले विचार भावना सुखदुःख भोवतालची भूतमात्र याविषयी हे श्रेष्ठ पुरुष जशी समत्व बुद्धी धारण करतात तशीच प्राप्त कार्याविषयीही त्यांच्या मनात समत्व बुद्धी असते. आपल्या वाटणीला आलेलं कार्य आपल्याला आवडणारं असो वा नावडणारं असो, मोठेपणा मिरवण्याजोगा असो अथवा कमी दर्जाचं असो, सोपं असो वा कठीण असो, कसंही असलं तरी प्राप्त कार्य कर्तव्य बुद्धीनी यथासांग पार पाडण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असतं. म्हणूनच तो कर्मयोगी समत्व बुद्धीयुक्त होतो. या श्लोकाबद्दल डॉक्टर पवी वर्तक सांगतात, ब्रह्मज्ञानी मनुष्य कसा असतो ते

इथे सांगितलेलं आहे. सर्वांना प्रिय वाटणाऱ्या गोष्टी त्याला मिळाल्या तरी त्याला आनंद होत नाही, आणि सर्वांना अप्रिय असणाऱ्या गोष्टी त्याला मिळाल्या तरी तो उद्विग्न होत नाही. डॉक्टर वर्तक सांगतात, सर्वांना प्रिय अप्रिय असं मी म्हणतो कारण त्याला स्वतःला प्रिय अप्रिय असं काहीच नसतं, कारण तो सम असतो, द्वंद्वरहित असतो. मिष्टान्न मिळालं तरी त्याला आनंद होत नाही, आणि एखाद्या वेळी उपाशी राहावं लागलं म्हणून तो विमनस्कही होत नाही. त्याची बुद्धी समभावात स्थिर असते. निर्मोही असल्यामुळे त्याची बुद्धी समत्वात स्थिर असते. हे सगळं अर्जुनाला सांगण्याचं कारण असं की आपले वाडवडील, आप्तेष्ट, बांधव यांच्याबरोबर युद्ध करण्याचा प्रसंग अर्जुनावर आला होता. अर्जुनाला हा प्रसंग अत्यंत अप्रिय, दुःखद होता. म्हणून अर्जुन युद्ध न करता संन्यास घेण्याच्या गोष्टी बोलू लागला होता, आणि आपलं बोलणं श्रीकृष्णाला पटवण्यासाठी अर्जुन तत्वज्ञान प्रज्ञावाद बोलत होता. तेव्हा त्याला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, अर्जुना, बंधूंशी आप्तांशी युद्धाचा अप्रिय प्रसंग आला तरी बुद्धी चळू देऊ नको, मोहात पडू नको, अलिप्त रहा, आणि शत्रू मित्र, बंधू अबंधू न बघता युद्धाचं कर्तव्य निर्लेप बुद्धीने कर. यातूनच तू तुझं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण प्राप्त करशील. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य ही या श्लोकाची पहिली ओळ द्वंद्वातीततेचं महत्व अधोरेखित करते. हा द्वंद्व विचार स्पष्ट करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, स्थितप्रज्ञ, कर्मयोगी अथवा संन्यासी, जीवनमुक्त, योगारूढ, भगवतभक्त, गुणातीत, ज्ञाननिष्ठ इत्यादी आदर्शांची जी चित्र गीतेने मांडलेली आहेत, या सर्वात समत्व समान रूपाने ओवलेलं आहे. समत्वाचे अनेक प्रकार साधकाला अभ्यासावे लागतात. द्वंद्व समान लेखणं हा त्या सर्व अभ्यासांचा एकच विषय आहे. द्वंद्व म्हणजे परस्पर विरुद्ध दोन गोष्टी, प्रिय आणि अप्रिय, म्हणजे राग आणि द्वेष. हे मानसिक द्वंद्व सर्व द्वंद्वांचं मूल कारण आहे, आणि त्यातून फलित होणारं सुख दुःख हे परिणाम रूप अंतिम द्वंद्व आहे. या दोन टोकांच्या दरम्यान बाकीची द्वंद्व असतात. मान अपमान, शत्रुमित्र, सोन मृत्तिका, स्तुती निंदा, शीत उष्ण, साधू पापी ही सगळी द्वंद्व विनोबा म्हणतात दिग्दर्शनादाखल समजायची आहे. असा द्वंद्वातीत झालेला जीवनमुक्त असमूढ असतो, तसंच तो स्थिर बुद्धी स्थितप्रज्ञ असतो. असमूढ म्हणजे अज्ञान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मोहाने ज्याचं अंतःकरण कधीही अस्थिर होत नाही, तर ते अंतःकरण ज्ञानाच्या प्रकाशाने म्हणजेच शुद्ध जाणीवेने प्रकाशित झालेलं असतं. तसंच जो साधक परिस्थितीच्या भाराखाली दबत नाही तर परिस्थितीतून आपलं मन उंच करून उच्च स्थितीत ठेवतो तो स्थिर बुद्धी म्हणजेच स्थितप्रज्ञ होय. सर्व गोष्टीत चित्त स्थिर असणं किंवा बुद्धी स्थिर असणं केवळ विचारांनी किंवा विवेकाने जमत नाही. विनोबांच्या भाषेत बुद्धी आत्मस्वरूपी रोवून ठेवलेली असते, त्यामुळे ती स्थिर असते. स्वामी चिन्मयानंदांनी दृष्टांत दिलाय. मोठे मोठे ओंडके समुद्राच्या लाटांवर खालीवर होत असतात, पण खडकावर रोवलेला दीपस्तंभ स्थिर असतो. तसंच या ज्ञानीपुरुषाची मनबुद्धी आत्मतत्वात रंगलेली असते. या आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर या आदर्श पुरुषाची बुद्धी स्थिर राहते. असा हा ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारा पुरुष ब्रह्मात स्थिर होतो, ब्राह्मी स्थितीला पोहोचतो. हा श्लोकार्थ स्पष्ट करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, तरी मृगजळाचे नी पुरे जैसे न लोटिजे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातली आजो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. मृगजळाच्या लोंढ्यांनी ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, त्याचप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता या जीवनमुक्तामध्ये चंचलता, विकार उत्पन्न होत नाही. हाच समदृष्टीचा पुरुष होय, आणि असा आत्मज्ञानी पुरुष हाच प्रत्यक्ष ब्रह्म असतो. आजच्या संदर्भात हा श्लोक मानसिक स्थैर्य, शांतता कशी मिळवायची हे शिकवतो. भगवंत साध्या सोप्या शब्दात सांगतात, मनासारखं घडल्यावर अति आनंदाने हुरळून जाऊ नका, आणि मनाविरुद्ध घडल्यावर उद्विग्न अस्वस्थ होऊ नका, तरच मन शांत राहील. खरं म्हणजे मन अथांग आणि शांतच असतं. प्रसंगानुरूप काही भावनिक लाटा त्यावर उठत राहतात. मनाच्या खोलवर जी शांतता आहे ही समजून घेऊन आपण कायम स्थिर राहायला शिकलं पाहिजे. स्वतःला संयमित, संतुलित ठेवलं पाहिजे.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या 5व्या अध्यायातील 20वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
0: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले.
5: ती वेळ आहे जीएस चहाची.
6: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
4: यानंतर आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया कार्यक्रम भूले बिसरे गीत.
7: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
1: नशा केवळ शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में, समाज में ऐसा होता है और कहीं न कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
0: अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची आता सुरुवात झाली असून देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधून दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसंच शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकंदर 2,117,85,00,000 रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर

सातत्यानं लक्ष ठेवून आहे. प्रभावी मदत, बचाव आणि पुनर्वसन उपाययोजनांसाठी राज्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. त्या काल बारामतीतल्या सोमेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. या शिबिरांमधून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून या शिबिराच्या माध्यमातून राज्यात हजारो महिलांची महिला शेतकरी म्हणून नोंद करण्यात आली आहे असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतल्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचं काम देखील सुरू आहे असंही त्या म्हणाल्या. पुणे जिल्ह्यातील समाधानकारक पावसामुळे सर्व धरणं भरली असून जानई शिरसाई योजनेतून सर्व जलसाठे आणि तलाव तातडीनं भरण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकार येत्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ते बोलत होते. यावेळी सुमारे 2300 परिवारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. आधी मोजणी, नंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असं या कायद्याचं तत्व असेल असं ते म्हणाले. कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही असं उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं 30 जुलै रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन काल रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथं साजरा झाला. आगामी काळात आम्ही शेकापला बरोबर घेऊन निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भारताची तन्वी शर्मा तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. ग्लासगोमध्ये 11 दिवस झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. सांगता समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणि ज्योत भारताकडे सोपवण्यात आले. भारत या स्पर्धेच्या 100व्या आवृत्तीचं यजमानपद भूषवणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 2030 ही स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहे. या समारोप सोहळ्यादरम्यान भारताचं सांस्कृतिक सादरीकरण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी केलं. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य असे 39 पदकं जिंकून पदकतालिकेत भारतानं चौथं स्थान पटकावलं आहा.

0: कोल्हापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे, त्यामुळे या दोन्ही धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रात काल संध्याकाळपासून 1 लाखाहून अधिक क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितलं आहे. हवामान. येत्या 2 ते 3 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरांमुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 7:30 आणि 20 सेकंद झाली आहेत। ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, हे गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच, आज आपण 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या सफर या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. किशोर कुमार यांच्या दर्दभऱ्या आवाजातल्या या गाण्याचे बोल लिहिले होते इंदिवर यांनी, तर संगीत दिलं होतं कल्याणजी आणि आनंदजी यांनी. मंडळी, बंगाली लेखक आशुतोष मुखर्जी यांच्या चलाचल नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट सफर, ज्यामध्ये अशोक कुमार, शर्मिला टागोर, राजेश खन्ना आणि फिरोज खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाच्या वेळी राजेश खन्ना हे लोकप्रियतेच्या शिखरावर होते आणि त्यामुळे सफर चित्रपटाला त्यांनी उत्तमरित्या साकारलं आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी सुद्धा केलं. याच चित्रपटामुळे दिग्दर्शक असित सेन यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देखील मिळाला होता. याच चित्रपटाबद्दल अजूनही काही गोष्टी जाणून घेऊयात, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या सफर या चित्रपटातलं हे गाणं होतं लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी आणि गीतकार इंदीवर. या चित्रपटात पाचच गाणी होती, पण ती पाचही गाणी 1970 दशकात प्रचंड गाजली. इतकी की चित्रपटात फिरोज खान आणि शर्मिला टागोर भेटतात तेव्हा वाजणारी धून संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी यांनी पुढे कुर्बानी चित्रपटातील क्या देखते हो या गाण्यासाठी ती पुन्हा वापरली. तसंच जे गाणं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं ना, जिंदगी का सफर हे ये कैसा सफर, हे गाणं कल्याणजी आणि आनंदजी यांचे लहान बंधू बाबला यांनी कंपोज केलं होतं. या चित्रपटातली अजून एक गोष्ट म्हणजे आत्ताच्या काळातले मराठी चित्रपट क्षेत्रातले प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर हे सफर या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकले होते. चित्रपटांबद्दलच्या अशाच वेगवेगळ्या गमतीजमती मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात सफर या चित्रपटातलं मुकेश यांनी स्वरबद्ध केलेलं, कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार इंदीवर यांचं हे रोमॅन्टिक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:40 होत आहे. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: त्या दिवशी धो धो पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या. मी ऑफिस मधून घाईघाईनी घरी निघाले होते. लाईट गेले तर लिफ्ट मध्ये अडकेन या भीतीने पटकन पायऱ्या उतरतच निघाले. चार पायऱ्या उतरल्या असतील आणि इतक्यात लाईटच गेले. डोळ्यांसमोर अचानक अंधार दाटून आला. क्षणभर काहीच सुचलं नाही मला. इतक्यात एका हाताने माझा हात धरला. तो म्हणाला, काळजी करू नका मॅडम, माझ्या बरोबर चला. त्या अंधारातून अत्यंत सराईतपणे तो मला 2 मजले उतरून मेन गेट पर्यंत घेऊन गेला आणि मग माझा हात सोडला. मी त्याचे आभार मानण्यासाठी त्याचा हात त्या अंधारात परत चाचपडू लागले. इतक्यात लाईट आले आणि समोरचं दृश्य बघून मी निशब्द झाले, कारण तो स्वतःची ब्लाइंड स्टिक टेकत पुढे निघूनही गेला होता. त्या दिवशी त्याचे आभार मानायचे राहिले, पण आज मात्र ही संधी मी सोडणार नाही, कारण त्या दिवशी कळलं, अचानक डोळ्यांसमोर अंधार आला तर आपण किती हतबल होतो. कारण आपल्याकडे एक्स्ट्रा सेन्स नसतात, आपल्याकडे आपले डोळे असतात ज्यांना आपण गृहीत धरतो.
4: स्वतःच्या डोळ्यांना इतकं गृहित धरू नका. काचबिंदू म्हणजे ग्लोकोमा सारख्या आजारामध्ये अचानक नजर जाऊ शकते, अंधत्व येऊ शकतं. म्हणूनच डोळ्यांची तपासणी नियमित करा. सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: आपण असं म्हणतो की जेव्हा एखाद्या आजारामध्ये हर्ड इम्युनिटी डेव्हलप होते त्यावेळेला तो आजार कमी होतो किंवा जवळजवळ नाहीसा होतो, हे आपण अगदी मोठमोठ्या आजारांमध्ये बघितलेलं आहे. पण मग डोळे येणं हा तर वर्षानुवर्ष होणारा आजार आहे आणि तो सगळ्यांना इतक्या इझिली कॅच करतो किंवा इतक्या लवकर स्प्रेड होतो, तर मग त्याच्या बाबतीत हे कसं शक्य नाही झालं किंवा हा आजार अजूनही का अस्तित्वात आहे?
5: हा खूपच छानच प्रश्न आहे. हर्ड इम्युनिटी ही खूप आवश्यक असते आपल्या डे टू डे प्रॅक्टिससाठी, कारण की आपण जेव्हा राहतो तेव्हा हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाली म्हणजे त्या डिसीजच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी पीपलचं इम्युनिटी डेव्हलप झालेली असते. पण काय होतं की आता कंजेक्टिव्हायटीस जसं म्हणतोय आपण, त्याच्याबद्दल जसं बोलतोय की हर्ड इम्युनिटी डेव्हलप झालेली असून सुद्धा काही लोकांना कंजेक्टिव्हायटीस होतो, त्याचं कारण हे होतं की वेदर बदलतं.

0: बर
1: वातावरण बदललं की स्ट्रेन बदलतो.
0: ओके.
1: युजली बॅक्टेरिया आणि व्हायरसचा जर तो स्ट्रेन बदलला तर युजली पेशंट्सला तो स्ट्रेन नवीन असतो. आणि त्याच काळामध्ये जर पेशंट्सला त्याची स्वतःची झोप नाही झाली, खूप ट्रॅव्हलिंग झालं आणि काही कारणानुसार इम्युनिटी डाऊन झाली स्वतःची, तर तो युजली पटकन इन्फेक्शन होतो. याला आम्ही कंजेक्टिव्हायटिस म्हणतो. ते 2 ते 3 दिवसामध्ये जातो.
0: ओके.
1: कंजेक्टिव्हायटिस जरी झाला तरी त्याला घाबरण्यास सारखं काही नसतं, कारण की त्याच्या अगेन्स्ट पडत अँटीबॉडीज तयार होतात आपल्यामध्ये. पण युजली दर वेळेस तुझा प्रश्न खूप बरोबर आहे की इतके वर्षापासून कंजेक्टिव्हायटिस चालूच आहे, तर आता तो कम्प्लिटली बंद का नाही होत? तर त्याचं कारण आहे की बरेच वेळेस बॅक्टेरिया आणि व्हायरसेस हे स्ट्रेन बदलत असतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या मोडनी तो कंजेक्टिव्हायटिस तुम्हाला जाणून होतोच होतो आणि त्याला प्रिव्हेंट करू शकता. पण इम्युनिटी हा त्याच्यातला मेन रोल आहे की स्वतःची इम्युनिटी चांगली असेल तर युजली हे इन्फेक्शन पटकन होत नाही. तर हर्ड इम्युनिटी ही ओव्हरऑल इम्युनिटी त्या बॅक्टेरियाच्या किंवा त्या व्हायरसच्या त्या स्ट्रेनच्या अगेन्स्ट आलेली असते, त्याच्यामुळे तो स्ट्रेन घेऊन जसं आपण H1N1 म्हणायचो इन्फ्लुएन्झा, तर त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी आली. पण असं होतं का सर्दी खोकला ताप येत नाही आपल्याला? तर येतोच, जसंही वेदर बदलतं आणि आपली इम्युनिटी थोडीशी कमी जास्त होते झोप नाही झाल्यामुळे किंवा खाण्यापिण्यामध्ये काही बदलामुळे, खूप ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे, आणि त्याच वेळेस हे आपल्याला इन्फेक्शन होऊन जातं.
0: श्रोते हो, याचबरोबर डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने, देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राई के हर दाना समान.
3: तो ऐसा बोलो ना,
2: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
4: क्यों छोटे साहब?
2: मम्मी मैं तो
4: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:45 झाले. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर IVF सेंटर शिरवळ.
5: आता ऐकूया संदीप खरे यांचं सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहे सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि समूहाचा.

0: याबरोबरच आजचा जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:50 आणि 15 सेकंद होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना, गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना, गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना, गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण बांगड्यांचे विविध प्रकार कोणते, त्याचं स्वरूप कसं असतं आणि या बांगड्या का लोकप्रिय असतात याची माहिती घेत आहोत. पूना, गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला बांगड्यांवरचे एम्बॉस डिझाईन म्हणजे नेमकं काय, यातली कलाकुसर कारागीर हाताने करतात की त्या बांगड्या मशीनवर, यांची माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
5: नमस्कार.
3: सर, बांगड्यांमधल्या विविध डिझाईन्स विषयी तुम्ही प्रत्येक भागात माहिती देताय, तर बरेचदा त्या बांगड्यांवर एम्बॉस केलेलं असतं, तर ते नक्की काय असतं याविषयी आम्हाला सांगा.
5: एम्बॉस म्हणजे आपण कॉमन याच्यात एम्बॉसिंग हा शब्द वापरतो, म्हणजे जाड कागदावर पण एम्बॉसिंग
3: करतो.
5: तर एम्बॉस म्हणजे खेळासारखंच किंवा काहीतरी डायपंडचं मारून एक विशिष्ट आकार त्यातून इलेव्हेट करणं, ते एम्बॉसिंग. आता एम्बॉसिंग जे केलं तर ते मशीन मेड पण असतं, मॅनमेड पण असतं.
3: म्हणजे
5: हाती पण केलं जातं किंवा मशीनवरती मास्केलवरती पण केलं जातं. त्यामुळे एम्बॉस बँगल या एकतर ज्यांच्याकडे ती टर्की किंवा इटालियन मशीनरी आहे ते करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे विविध प्रकारचे खिळे आहेत किंवा पंच आहेत पुरावापार चालत आलेले तर तेही करू शकतात. साधारणपणे त्याच्यावरती ते एम्बॉस करून म्हणजे ठोकून केलेले, पंच मारून केलेले जे आकार असतात ते टिकल्यांच्या आकाराचे असतात किंवा विविध आकाराचे असतात. बांगड्या साधारण 12-13 ग्रॅम पर्यंत होतात, त्या हलक्या पण होऊ शकतात वजनानी, कारण की मशीनवरती जर ते केलेलं असेल तर हलक्या होऊ शकतात. आणि पाटली 20 ग्रॅम पर्यंत होते, पण ती मशीनवर केली तर 16 ग्रॅम पर्यंत होऊ शकते. साधारण मजुरी 14-15% असते.
3: अच्छा.
5: आणि तशाच मशीन बँगल्स म्हणून पण एक बांगड्या बनवल्या
3: प्रसिद्ध आहेत
5: की ज्या पूर्णपणे मशीनवर बनवल्या होत्या, त्या CNC आणि तुमच्या इटालियन आणि टर्की मशीनरीवरती. आणि त्याला बाजूनी जे असतं ते काणस टाईपची बांगडी असते आणि मध्ये आडवे उभे तुम्हाला पाहिजे तसं, कारण एकदा मशीनच आहे म्हटल्यावर तुम्ही जशी काय त्याची डिझाईन CNC सेट कराल त्या प्रकारे त्याच्यात आकार येतात. आडवे उभे कुठल्याही प्रकारचे आकार असतात, वेगवेगळे आकार असतात, पण जनरली ते जे आकार असतात ते लाईन फॉर्म मधले असतात, जे रेघांनी निर्माण केलेले आकार असतात. मग त्याच्यामध्ये खोलगट पण केलं जातं किंवा उभट पण केलं जातं, फुगीर पण केलं जातं, पण ते आकार जे असतात ते रेघांच्या यांनी केलेले असतात, त्याच्यातून जे निर्माण होतील आकार तसे असतात. आणि तसेच काणस बांगडी जे आपण मगाचपासून म्हणतोय, तर काणस बांगडी इंडिव्हिज्युअली बनते बरं का, ती मशीनवरच बनते.

0: पण ती थीन असते खूप, म्हणजे एक अगदी पातळ तार आणि त्याला काढण्याला जसे एक रफनेस असतो तसा एजवरती रफनेस. आणि त्या बांगड्या घालण्याची सुद्धा फॅशन आहे, कारण त्या बांगड्या 7-8 ग्रॅम मध्ये बनतात.
1: बर,
0: चार बांगड्या घातले एका पुढे एक एका पुढे एक तर चांगले दिसतात, आणि 30-32 ग्रॅम मध्ये चार बांगड्या बनतात. त्यामुळे काणस बांगडी आता इंडिव्हिज्युअली वापरण्याची पण फॅशन निघाली, पण त्या सुद्धा मशीनवरच बनतात. आणि काणस बांगडी आणि मशीन बँगल याचा जर आपण विचार केला तर त्याची मजुरी साधारण 12% असते, आणि जी आपण एम्बॉस बांगडी बघितली त्याची मजुरी 14% असते.
1: बरोबर. सर, तुम्ही वेगवेगळ्या बांगड्यांचे प्रकार सांगतायत, पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे किती कॅरेट मध्ये बनतं?
0: हे जनरली सगळे 22 कॅरेट मध्ये बनतं.
1: अच्छा.
0: पण आता भाव वाढत असल्यामुळे 18 कॅरेट बनवण्याची फॅशन निघाली आहे. फॅशन म्हणजे कारखानदारांकडे नाही, ग्राहकांकडे, की आकारमान तेच दिसलं पाहिजे पण किंमत कमी असली पाहिजे, म्हणून ते 22 ऐवजी 18 कॅरेट मध्ये बनायला.
1: हो, बरोबर. मोडक सर, आज आपण आम्हाला बांगड्यांवरील एम्बॉस डिझाईन कसं असतं, त्याचे कॅरेट किती असतात आणि त्या सुंदर कशामुळे दिसतात याची सविस्तर माहिती दिलीत. त्यासाठी मी आपले श्रोत्यांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:55 आणि 15 सेकंद होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रे प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणून तर आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: ऑगस्ट मंथ हा फ्रेंडशिप मंथ म्हणून आपण सेलिब्रेट करतोय आणि त्यानिमित्ताने आपण बोलतोय इन्व्हेस्टमेंटची मैत्री या विषयावरती. आज कुठल्या गप्पा तुम्ही आमच्याशी या विषयावरती मारणार आहात?
4: कसं आहे बघा की फ्रेंडशिप मध्ये सुद्धा आपल्याला असंख्य वेगवेगळे मित्र असतात. म्हणजे एखादा मित्र असा असतो की जो खूप रागीट तापट असतो, एखादा मित्र असतो जो खूप शांत असतो, तो कधीच कशावरही एक्सप्रेस होत नाही, एखादा मित्र असा असतो जो कदाचित आपल्या प्रत्येक विचारांना विरोध दर्शवत असतो. सो असे विविध अंगाने भरलेली, विविध विचारांनी भरलेली मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यात असतात आणि या सगळ्यांबरोबर आपण एकोप्याने पुढे चालत असतो. आता हेच जर आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत विचार करायचा आहे तर असे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटच्या देखील छटा आहेत ज्या आपल्या बरोबर असतात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटशी मैत्री करणार असतो. म्हणजे काय तर एखादा फंड खूप अग्रेसिव्ह फंड असतो, एखादा फंड खूप कॉन्झर्वेटिव्ह फंड असतो, एखादा फंड असा असतो जो कॉन्ट्रा असतो. जसं आपण मित्र हा आपल्या प्रत्येक गोष्टीला विरोध दर्शवणारा असतो, तसंच आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या थॉटला विरुद्ध दिशा दाखवणारा असा कॉन्ट्रा फंड असतो. सो इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील असे वेगवेगळे प्रकार हे अनुभवायला मिळतात आणि हे असतात. हे आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या किटीमध्ये असणं आणि या सगळ्या विविध अंगी इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारांबरोबर आपली मैत्री असणं हे अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आपण ऍसेट अलोकेशन, पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट ह्या सगळ्याचा विचार करतो तेव्हा. जसं म्हणजे मैत्रीमध्ये ही विविध अंग, विविध छटा, विविध प्रकारच्या लोकांशी आपल्याला डील करायला लागतं, तसंच आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील वेगवेगळ्या ऍसेटशी आणि वेगवेगळे अंग असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या वेगवेगळ्या टाईपच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रॉडक्टची मैत्रीही ठेवायला लागते. तर आपल्याला त्या मैत्रीचा योग्य परतावा येणाऱ्या कालावधीमध्ये, ज्याला मी कदाचित मॅडम तुम्हाला आठवत असेल आपण आपल्या बऱ्याच सेशनमध्ये इकॉनॉमीचा ऍव्हरेज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असं आपण म्हटलेलो आहोत.

0: तर तो इन्व्हेस्टमेंटचा योग्य परतावा तो ऍव्हरेज इकॉनॉमीचा रिटर्न आपल्या पदरात पडणार आहे. अर्थातच या सगळ्यांशी मैत्री आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. त्या मैत्रीचं अंग कसंही असलं तरीही, ते विरोधाभासी असेल, ते कुठल्याही प्रकारचं असू शकतं, मग ती इन्व्हेस्टमेंटची मैत्री असो किंवा आपल्या जीवनातली मैत्री असो.
1: या गप्पांबरोबर आज इथेच संपूयात. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते.

0: Amphir registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशाची विकसित भारत बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. पाकिस्तानमधल्या खायबर पख्तुनवा प्रांतात काल एका शांतता रॅलीदरम्यान पोलीस ठाण्यावर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 जण ठार झाले तर काही लोक जखमी झाले. पोलीस ठाण्यासमोरच हे आंदोलन सुरू असताना हा स्फोट झाला. खैबर पख्तुनवाचे मुख्यमंत्री मोहम्मद सुहेल अफ्रिदी यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला असून पोलीस महानिरीक्षकांना या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. उत्तरेकडल्या राज्यांमध्ये आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून पहिल्या सोमवारनिमित्त उज्जैनमध्ये आज भगवान महाकालेश्वराच्या पहिल्या श्रावण पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे टपाल विभागानं वन स्टॉप राखी सोल्युशन हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशभरासह परदेशातही राखी भेटवस्तू आणि शुभेच्छा सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीनं पाठवण्यासाठी टपाल कचेरीत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्लासगोमध्ये काल झालेल्या दिमाखदार समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणि ज्योत भारताकडे सोपवण्यात आलं. 2030 ही स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार असून भारत या स्पर्धेच्या शताब्दी वर्षाचं यजमानपद भूषवणार आहे. ग्लासगोमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतानं 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी 39 पदकं जिंकून पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं. पुणे आणि परिसरात तसंच घाट परिसरातही आज मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
7: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
8: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
9: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:03 झालेत. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
10: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज.

0: कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि
2: स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
3: सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके आणि समूह स्वरातलं म उ पेटकर यांचं गीत, संगीतकार राम कदम.

0: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं भक्तिगीत ऐकणार आहोत या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट. मग मी पण जातो.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
5: महागाईचा वाढतोय गुंता,
6: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
5: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज, अशा विविध कर्ज योजना अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
7: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डाय

0: डायनिंग हॉल
1: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना
0: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या
1: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच
0: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे संपर्क 94 22 311 106
1: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे
0: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास
1: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे
0: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे
2: अहो शुकशुक स्वामिनीचा इश्र सेल सुरू झालाय जाऊयात का
3: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे वर्षभर चिंता नाही 50% पर्यंत डिस्काउंट
2: स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठेकर रोड पुणे
4: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक संधी मर्यादित आहे खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026 आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा
6: यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी

0: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट,
1: मग मी पण जातो
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज।
3: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू।
4: अहो शुकशुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊया का?
5: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: आता ऐकूया संत जनाबाई यांची जानकी अय्यर यांच्या स्वरातली रचना, संगीतबद्ध केली आहे गोविंदराव पोहळे यांनी।

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्सची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: आता ऐकणार आहोत शांताराम आठवले यांचं केश

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अहो शुकशुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
3: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: आता ऐकूया स अ शुक्ल यांचं स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत त्यांच्याच स्वरात.

0: श्रोते हो, याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मानसून इश्य सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, प्रेमात पडणं हा आयुष्यातला एक असा अनुभव असतो जो शब्दात पूर्णपणे मांडणं खूप कठीण आहे. अगदी नकळतपणे मनात कुठेतरी एक ओढ निर्माण होते. त्या एका व्यक्तीची भेट, तिचा आवाज, तिचं हसू सगळंच खास वाटायला लागतं. ओठांवर हसू फुलतं, डोळ्यात स्वप्न दाटतात आणि मन फुलपाखरासारखं भिरभिरू लागतं. प्रेमात पडल्यावर होणारे हे छोटे छोटे बदल ग. दी. माडगुळकर यांनी त्यांच्या गीतांमधून अतिशय सुंदर रीतीने टिपलेत. तर आज आपण अशाच काही गीतांचा आस्वाद घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया ग. दी. माडगुळकर यांचं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, चित्रपट गंगेत घोडं न्हालं.

हे प्रेमाचं वेळ फार अजब असतं बर का. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं देव पावला या चित्रपटातलं गीत संगीतकार पु. ल. देशपांडे.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
5: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
6: सक्सेस अबॅकस 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी.
5: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स.
6: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
5: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे.
6: संपर्क सक्सेस अबॅकस 8888560011,
5: 88 88 56 0011.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 19

0: 9 29 41 41 8 9 2 9 3 0 4 1 4 2
1: देशपांडे आय हॉस्पिटल असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: प्रेमात पडलं की घड्याळाचा काटाही फार संथ चालू असं वाटतं. भेटीची वेळ जवळ आली की प्रत्येक क्षण एखाद्या तासासारखा वाटू लागतो. तर आता यानंतर ऐकूया मालती पांडे यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं लाखाची गोष्ट या चित्रपटातलं गीत. संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

प्रेम म्हणजे फक्त दोन हृदयांची भेट नाही, तर दोन आयुष्यांना अधिक अर्थपूर्ण करणारा एक सुंदर असा प्रवास आहे.

0: आत्ता आपण ऐकलं पंडित वसंतराव देशपांडे आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीतकार होते वसंत प्रभू आणि चित्रपट दिसतं तसं नसतं. यानंतरचं गीत या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

NFP registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज।
3: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: आता ऐकूया ग.दि. माडगुळकर यांचं।

0: श्रोते हो, प्रेमाच्या वेळाबद्दल सांगणारी ग. दि. माडगुळकर यांची काही गीतं आज आपण ऐकली. आणि याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आषाढी वारीच्या काळात एसटी महामंडळानं सुमारे 5,500 बसगाड्यांमधून 9,00,000 अधिक भाविकांना सुरक्षित प्रवास घडवला अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या काळात महामंडळानं चालवलेल्या 22,000 फेऱ्यांमधून मंडळाला 41,18,00,000 रुपयांहून अधिक उत्पन्न मिळालं आहे. लालपरीची लोकसेवेची परंपरा भविष्यातही अधिक सक्षमपणे सुरू राहील अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली. बीएच मालिकेतल्या वाहनांचा कर वेळेत न भरल्यास वाहनधारकांना प्रतिदिवस 100 रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचं परिवहन विभागानं म्हटलं आहे. 2 वर्षांच्या कराची मुदत संपल्यानंतर 7 दिवसांची सवलत दिली जाते. त्यानंतर दररोज दंड आकारला जातो. पुण्यात दरमहा सुमारे 500 ते 600 वाहनांची बीएच मालिकेत नोंदणी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी कर भरण्याची मुदत लक्षात ठेवून वेळेत कर भरावा असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. यवतमाळमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि बिरसा क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमानं काल राज्यस्तरीय आदिवासी धर्मचिंतन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जनगणनेतल्या 7व्या क्रमांकाच्या इतर रकान्यांमध्ये सर्व आदिवासी बांधवांनी

आदिवासी धर्माशी नोंद करावी असं मत परिषदेचे अध्यक्ष शिवाजी मोघे यांनी व्यक्त केलं. परिषदेत हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी, त्यांची नाळ शेती आणि शेतकऱ्यांशी घट्ट विणली जावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना प्रत्यक्ष शेतात नेऊन भात लावणीचं प्रशिक्षण देण्यात आलं. पारंपरिक गीतं गात मुलांनी या उपक्रमाचा आनंद लुटला. पुणे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीशी एकरूप होऊन शांतता, एकता आणि प्रगतीचे दूत बना असं आवाहन मणिपूरचे उपमुख्यमंत्री लोसी दिखो यांनी पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मणिपुरी विद्यार्थ्यांना केलं. ते काल पुण्यात सरहद संस्थेतर्फे स्वर्गीय श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि राणी गायदिनल्यू मुलींच्या वसतिगृहाचं भूमिपूजन करताना बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:01 झाले. ऐकूया एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
2: सर्व श्रोत्यांना अदिती चितळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आज आपण ज्येष्ठ कवयित्री लेखिका शांता शेळके यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या गीतांचा आस्वाद घेणार आहोत. मनापासून साहित्य वाचणाऱ्या, लिहिणाऱ्या, उत्साहाने सळसळणाऱ्या आणि शब्दांवर नितांत प्रेम करणाऱ्या शांताबाई. तसे तर शब्द माझे जीवाभावाचे सखे सोबती, श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी, असं म्हणणाऱ्या शांताबाई. शांताबाई म्हणजे साक्षात सरस्वतीच्या मंदिरात अखंड तेवणारी तेजोमय ज्योतच जणू. सुरुवातीला ऐकूया शांता शेळके यांनी लिहिलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
4: सक्सेस अबॅकस 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
3: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स.
4: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
3: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे.
4: संपर्क सक्सेस अबॅकस 88885600011
3: 88885600011.

0: अशी सोनुली बपुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200 व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
3: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने

0: निर्णय घ्यावा.
1: ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा जन्म इंदापूरचा. त्या त्यांच्या मनातले घर या पुस्तकात लिहितात की माझ्या आईला सगळे वहिनी म्हणायचे. तिला रांगोळी काढायची, शिवणकाम करायची, ओव्या गाणी म्हणायची खूप आवड होती आणि तिच्याचमुळे मला देखील अनेक ओव्या आणि गाणी पाठ झाली. लहानपणापासूनच कळत नकळतपणे साहित्याचे संस्कार शांताबाईंवर झाले होते. आता ऐकूया त्यांचंच पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातलं गीत, उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

शांता शेळके यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झालं. एकदा त्यांनी महाविद्यालयाच्या नियतकालिकात एक लेख लिहून दिला होता. हा लेख प्रसिद्ध झाला आणि शिक्षकांनी देखील त्याचं खूप कौतुक केलं. त्यामुळे मग शांताबाईने हुरूप आला आणि त्यांनी त्यांचं लेखन वाढवलं. याच शांताबाईंनी शब्दांना दिलेली भावविश्वाची जोड म्हणजे जणू सुरेख संगमच. आता ऐकूया त्यांचं भावगीत माणिक वर्मा यांच्या स्वरात संगीतकार वसंत पवार.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या

0: वरच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, शांताबाईंनी अनुवादित केलेलं साहित्यही विपुल आहे. उदाहरणच घ्यायचं तर कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद आहे, चौघी जणीसारखी अनुवादित कादंबरी आहे. याशिवाय गाजलेले विदेशी चित्रपट असं एक सदर देखील त्यांनी लिहिलेलं आहे. भरपूर वाचन आणि अभ्यासवृत्ती यामुळेच कदाचित त्यांची लेखणी इतकी बहरली असावी. यानंतर ऐकूया शीला भट्टारिका यांच्या संस्कृत श्लोकावर आधारलेलं शांताबाईंनी लिहिलेलं हे गीत सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: श्रोते हो तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: पर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्सची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि स्वामिनीचा मानसून इश्य सेल सुरू झाला. 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठे करोड बिझिलँड बिल्डिंग पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: शांताबाईंनी लिहिलेल्या गीतांमध्ये खूप विविधता आढळते. भक्तिगीतं, चित्रपटगीतं, भावगीतं, बालगीतं, लावणी, नाट्यगीतं, अगदी सगळे प्रकार शांताबाईंनी अगदी लीलया हाताळले. वेगवेगळ्या माध्यमातून साहित्याची सेवा त्या अविरतपणे करत राहिल्या. आता ऐकूया त्यांचंच हे गीत.

0: शांताबाईंनी लिहिलेलं गाणं ऐकलं नाही असा माणूस सापडणं म्हणजे खरोखर अवघड काम आहे. अजरामर गीतांचा खजिना आपल्याला देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांना अभिवादन करते आणि मी अदिती चितळे आपला निरोप घेते.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर मर्मबंधातली ठेव ही हा नाट्य संगीताचा कार्यक्रम.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: सुरुवातीला ऐकणार आहोत कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेलं मानापमान या नाटकातलं पद पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात.

पुणे आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आता ऐकूया विद्याधर गोखले यांचं पंडितराज जगन्नाथ या चित्रपट या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं हे पद. संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

यानंतरचं पद आहे मोग रांगणेकर यांचं. स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा. कुलवधू नाटकातलं हे पद संगीतबद्ध केलंय मास्टर कृष्णराव यांनी.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: अगर रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
4: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: आता ऐकूया मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं गोविंदाग्रज यांचं पुण्यप्रभाव या नाटकातलं पद.

0: पुना आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य। PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्सची आकर्षक गुंतवणूक योजना। फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर। RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक। संधी मर्यादित आहे। खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026। आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: आता ऐकणार आहोत विद्याधर गोखले यांचं पद प्रसाद सावकार यांच्या स्वरात।

0: याबरोबरच पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताची अर्थव्यवस्था 7% राहण्याचा अंदाज SBI अहवालात वर्तवण्यात आला आहे. ही वाढ RBI वर्तवलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. पतधोरण आढावा सादर होण्यापूर्वी SBI हा अहवाल जाहीर केला. औद्योगिक क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि निर्यातीतील सुधारणा यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे रिझर्व्ह बँकेनं आपल्या पूर्वीच्या अंदाजामध्ये आर्थिक वृद्धीदरात घट दर्शवली होती असंही या अहवालात म्हटलं आहे. राज्याच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत विकास कामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. केंद्र शासनानं ही रक्कम 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त वितरित केली आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच प्राधान्याच्या लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. पुणे परिसरातील खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही धरणं 100% भरली असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरण जवळपास पूर्ण भरलं असून मुळशी आणि टेमघर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे.

0: धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे मुंढवा दौंड नीरा नरसिंगपूर आणि पंढरपूर परिसरातील नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मात्र सध्या सर्व ठिकाणी नदीचा विसर्ग इशारा पातळीपेक्षा कमी आहे. दरम्यान धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी, त्यांची नाळ शेती आणि शेतकऱ्यांशी घट्ट विणली जावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना प्रत्यक्ष शेतामध्ये नेऊन भात लावणीचं प्रशिक्षण देण्यात आलं. पारंपरिक गीतं गात मुलांनी या उपक्रमाचा आनंद लुटला. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:01 झाले. ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला ऐकूया कार्यक्रम एस हॉस्पिटल.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर या कार्यक्रमात नेहमीच आपल्याशी बोलत असतात आणि एस हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्याला या कार्यक्रमात मार्गदर्शन सुद्धा करत असतात. त्यांच्याशी आजही आपण बोलणार आहोत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
8: नमस्कार.
7: आपण हा जो एक नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या, याबद्दल आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. खरं तर युरोलॉजी डिपार्टमेंट सांभाळताना अचानक हा एक वेगळा विचार का मनात आला आणि आपण हे का सुरू केलेलं आहे?
8: प्रश्न अगदी बरोबर आहे की किडनी मध्ये आपण हे करत असताना लैंगिक समस्येचा विषय का आला हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणाल तर लैंगिक समस्या हा विषय युरोलॉजी मध्येच येतो, परंतु अजूनही त्याकडे समाजाचं तेवढं लक्ष गेलेलं नाही इतका तो महत्वाचा विषय असा आहे. आणि सुखी सहजीवनासाठी लैंगिक समस्यांवरती उत्तर शोधणं खूप महत्वाचं आहे. आणि जो विषय पण मांडलात की बदलती जीवनशैली, हो खरोखरच जसं बदलत्या जीवनशैलीमुळे आपण पाहतोय की रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह किंवा डायबिटीस, किडनीचे विकार वाढत चालले, त्याचबरोबर लैंगिक समस्याच्या देखील समस्या खूप वाढत चालल्या आहेत. परंतु दुर्दैवाने या विषयावरती संकोचपणा, अज्ञानपणा समाज फारसा लक्ष देत नाही. आणि मी जे पाहतो माझ्या 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये की बऱ्याच वेळेला या सुखी सहजीवनामुळे लैंगिक समस्या मोठा प्रश्न असतो की ज्यामुळे त्या सुखी सहजीवनाला न्याय मिळत नाही. आणि या संदर्भात आज माझ्यावर माझे सहकारी युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील आपल्याशी बोलणार आहेत.
7: अगदी नक्की, सरांकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या विषयातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी. डॉक्टर राहुल पाटील सर यांच्याशी आपण बोलूयात, पण त्याआधी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की जे आपण कार्यक्रमाचं नाव दिलेलं आहे बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या, खरंच इतक्या लैंगिक समस्या घेऊन पेशंट जगत असतात का आणि आहेत का?
8: हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे आणि त्याविषयी बोललं जात नाही. आणि काही आता आपण असं पाहतो अशी माहिती पण म्हणजे शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली आहे की या संदर्भात बऱ्याच वेळेला म्हणजे सर्व वयोगटांपासून एकदा तुम्हाला तरुण अवस्था प्राप्त झाल्यानंतर जेव्हा तुमचं लैंगिक आयुष्य चालू होतं, जे माझ्या मते म्हणजे लग्नाआधी लग्नानंतर हे चालूच राहतं, परंतु त्यासाठी जे काही प्रश्न असतात त्याची माहिती बऱ्याच वेळेला लोक गुगल डॉक्टर, व्हॉट्सअप ह्यासारख्या साईटवर जाऊन ती माहिती घेतात. बऱ्याच वेळा ती माहिती अपुरी असते, बरोबर नसते आणि त्याच्यातून बऱ्याच वेळेला काही चुकीचे अपघात घडू शकतात असे काही आमच्याकडे पेशंट आलेले आहेत. आणि ह्या दृष्टिकोनातून एक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून डॉक्टर राहुल पाटील किंवा असे जे अँड्रोलॉजिस्ट असतात त्यांची समाजाला खूप गरज आहे, पूर्णपणे त्या विषयावरती माहिती देऊन कशा स्वरूपाचं हे समस्या टाळता येतील, सुधारता येतील आणि बऱ्या करता येतील आणि सुखी सहजीवन पुढे चालू राहील.
7: तुम्ही म्हणालात तसं की शारीरिक संबंध ठेवणं ही सुद्धा एक नॅचरल गरज आहे आणि ती स्त्री आणि पुरुष दोघांसाठी

0: ती सारखी असते, त्यामुळे त्याच्या हातातच खर तर सुखी सहजीवनाची गुरु किल्ली
1: आहे. अगदी बरोबर
0: सर. तुम्ही जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किंवा लैंगिक समस्या याबद्दल आम्हाला सांगितलं,
1: बरोबर,
0: पण नावात आपण जसं म्हणतोय की बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या, तर या बदलत्या जीवनशैलीचा नेमका कसा संबंध येतो?
1: लोकांना असं वाटतं की बदलती जीवनशैली म्हणजे डायबिटीस मधून, बरोबर आहे, परंतु आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की बदलत्या जीवनशैलीमुळे जे सामाजिक बदल घडलेले आहेत, म्हणजे एक तर तुम्ही असंही पहा की लग्नाचं वय बदललेलं आहे, कामाच्या वेळा बदललेल्या आहे, कामाचं स्वरूप बदललेलं आहे, पडणारा ताण वाढलेला आहे. ह्यामुळे की सेक्शुअल लाईफ, लैंगिक जे आपलं आरोग्य असतं त्याच्यावरती 100% परिणाम होतो, आणि हे बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही, त्याच्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे अगदी आहारापासून, ज्याला आयुर्वेदामध्ये आहार म्हटला जातो, विहार म्हटला जातो, त्यामुळे ही बदलती जीवनशैली जसं बाकीच्या आजारांना निमंत्रण देते, कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे सुखी सहजीवनामध्ये ह्याचा पण खूप महत्वाचा सहभाग आहे.
0: अच्छा.
1: आणि त्यासाठी म्हणजे त्यावर उपचार आहेत हे, आणि ते शास्त्रीय उपचार पद्धतीने उपचार करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच मी जसं म्हटलं की सुरुवातीला की आता नवीन जे लैंगिक तज्ज्ञ डॉक्टर असतात त्यांचे सल्ला असणं खूप महत्वाचं आहे.
0: याबद्दल आपण अजूनही जाणून घेणार आहोत डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडनं, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. हे संबंध ठेवताना बऱ्याचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक किंवा शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रोलॉजी डिपार्टमेंटची स्थापना केलेली आहे, जिथे तुम्ही याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ शकता, मानसिक आणि शारीरिक उपचार सुद्धा घेऊ शकता. या अशा लैंगिक समस्यांसाठी तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजी मधले लैंगिक समस्या तज्ज्ञ म्हणजेच अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर राहुल सर.
2: नमस्कार मॅडम.
0: आपण बोलतोय सुखी सहजीवनासाठी शारीरिक संबंध का महत्वाचे याबद्दल, आणि या शारीरिक संबंधांना कारणीभूत ठरतात काही लैंगिक समस्या, याच्यासाठीच अँड्रोलॉजी ही ब्रांच काम करते. तर बेसिकली अँड्रोलॉजी म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये काय काय येतं, हे आधी आम्हाला समजावून सांगा.
2: आता पाटणकर सरांनी जसं सांगितलेलं आहे की आता पूर्ण डिटेलमध्ये लैंगिक समस्या, सो हे अँड्रोलॉजी म्हणून हे शब्द आलेला आहे. अँड्रोलॉजी म्हणजे काय? अँड्रोलॉजी इट्स अ खूप मोठी टर्म आहे, पण आपण अँड्रोलॉजी म्हणजे आपण फोकस करतोय मेन आणि फिमेलची सेक्शुअल डिस्फंक्शन बद्दल. म्हणजे सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे आता आपण मेन मध्ये लोकांना काय वाटतोय की इंटरकोर्स एक नुसतं सेक्शुअल आहे म्हणणं, पण ती रॉंग कन्सेप्ट लोकांना आहे बेसिकली बघायला गेले तर. म्हणजे इंटरकोर्स म्हणजे नुसतं संबंध झालं आणि आपल्याला असं वाटतंय की आपलं वी आर हॅपी, म्हणजे असं वाटतंय ते, पण ते समोरच्या माणसाला काय घडतं आहे, समोरच्या माणसं काय हॅपी आहे का, बाकी त्यांचे काय काय जीवनात सुखी आहे का, हे आपल्याला माहित नाही. सो बेसिकली ते काय म्हणतात, आपण आपलं फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, आपलं रिलेशनशिप आणि आपलं कॉन्फिडन्स, क्वालिटी ऑफ लाईफ, हे जे आहे हे महत्वाचं झालेलं आहे का आपल्या जीवनामध्ये, हे कोणी बघत असणे आजच्या जीवनामध्ये.
0: ओके. पण मग आता याच्यामध्ये जे आपण नेहमी म्हणतो की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर समाधान किंवा सॅटिस्फॅक्शन मिळणं महत्वाचं आहे, पण हे सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय किंवा ते कधी मिळतं याबद्दलच लोकांना माहिती नसेल, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की हे सॅटिस्फॅक्शन कशात ओळखायचं?
2: बेसिक सॅटिस्फॅक्शन म्हणजे मेन आणि वुमेनची दोघांची जे ऑर्गॅनिझम जे असतात हे दोन्ही वेगळं असतंय बेसिकली.
0: ओके.
2: सो मेनचे जे ऑर्गॅनिझम असतात त्यांचे हार्मोन्स वेगळं असतंय, फिमेल्सचे जे ऑर्गॅनिझम असतं ते वेगळं असतंय. ते पुरुषांना काय वाटतोय की नुसतं संबंध झालं की ते समोरच्या माणसं हॅपी आहे नाही आहे हे कोणी बघत नाही बेसिकली. त्यांना काय वाटतंय की माझं काम संपलं, दॅट इज द आजचं डेफिनेशन चालू आहे बेसिकली.
0: डॉक्टर राहुल पाटील सर, खूप छान सांगितलं तुम्ही सेक्शुअल लाईफ बद्दल. आता पाटणकर सर, मला तुम्हाला विचारायचंय की ऍज अ सिनियर म्हणून ही गोष्ट तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे, सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन किंवा शारीरिक संबंधानंतर मिळणारं समाधान हे कसं ओळखायचं?
1: आता खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे की सेक्स इज नॉट अ फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा शारीरिक क्रिया नाही येते, त्याच्यामध्ये मानसिकता, मानसिक क्रिया, मानसिकरित्या जवळ येणं आणि त्यानंतर शारीरिक क्रिया बरोबर असणं हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला 3-4-5 मिनिट शारीरिक क्रिया म्हणजे शारीरिक संबंध असं असत नाही. जसं राहुल पाटील सांगितलं की

0: यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि या संदर्भात म्हणजे आज आपण जी सुरुवात केलेली आहे तर यापुढे ह्या विषय खूप विस्तृत आणि खोल आहे. प्रत्येक त्याच्यामध्ये मानसिक कारणं असतात, शारीरिक कारणं असतात, ज्याच्यामध्ये पुरुषांना पण काही अडचणी असतात, स्त्रियांच्या अडचणी असतात, यानुसार आपण यापुढे प्रत्येक ह्याच्यावर डॉक्टर राहुल पाटील यांची आपण चर्चा करूया.
1: अगदी खरंच, नक्कीच. श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. हे संबंध ठेवताना बऱ्याचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक किंवा शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रोलॉजी डिपार्टमेंटची स्थापना केलेली आहे, जिथे तुम्ही याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ शकता, मानसिक आणि शारीरिक उपचार सुद्धा घेऊ शकता. या अशा लैंगिक समस्यांसाठी तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण बघतोय जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आहोत आणि जवळपास अर्ध वर्ष सरलेलं आहे. या वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या, युद्ध झालं, त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम आपल्याला बघायला लागले. या सगळ्या संबंध हा थेट आर्थिक घडामोडींशी लागतो, जो आपल्या देशाशी पण असतो आणि आपल्या स्वतःशी सुद्धा असतो. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: बघा मॅडम, वर्ष 2026 सहा महिने हे सरलेले आहेत आणि भारताची अर्थव्यवस्था असणारी प्रगती, त्याच्या पुढे असणारी आव्हानं आणि पुढील वाटचाल याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर उभे आहोत असं मला वाटतं. वर्ष 2026 चे पहिले सहा महिने पूर्वार्ध फर्स्ट हाफ आता संपलेला आहे आणि आता उत्तरार्धात पोस्ट हाफ मध्ये आपण पुढचं पाऊल ठेवलेलं आहे. एक सजग गुंतवणूकदार इन्व्हेस्टर म्हणून आणि भारतीय नागरिक म्हणून या सहा महिन्यात आपल्या देशात आणि अर्थव्यवस्थेत नक्की काय घडले, आपण कुठे आहोत आणि इथून पुढे याची दिशा कशी असणार आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून हा टॉपिक आज आपण इथे छेडलेला आहे. पहिला विषय याच्यात विचार करताना असा येतो की आर्थिक वृद्धीचा वेग, ज्याला जीडीपीची ग्रोथ असं आपण म्हणतो, सगळ्या जगाचं लक्ष मॅडम हे भारताकडे असं मला प्रामुख्याने इथे सांगायला आवडेल. वर्ष 2026 च्या पहिल्या सहा महिन्यात भारतानं पुन्हा एकदा सिद्ध केलं, दाखवून दिलं की जागतिक पातळीवर कितीही संकट असली तरी भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचा विकास दर याचा रथ हा थांबणारा नाही. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा जीडीपी वृद्धी दर हा 7.7% पोहोचलेला होता. जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीत हा दर 7.8% इतका मजबूत होता. हा वेग अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त आहे. आज अमेरिका, युरोप किंवा चीन सारखे मोठे देश संथ गतीने चालत आहेत. भारत हा सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी हा म्हणून पाय घट्ट रोवून उभा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा इथे काय येतो बघा, अर्थव्यवस्थेचं डबल इंजिन म्हणजे उपभोग आणि गुंतवणूक. सो या सहा महिन्यात आपल्याला आर्थिक वाढीला दोन मोठ्या

गोष्टींना चालना दिली आहे आपण असं मला वाटतं. ज्याला आपण अर्थव्यवस्थेचे डबल इंजिन असं म्हणू शकतो, घरगुती उपयोग, रिझिलियन्स ऑफ कन्झम्पशन, भारतीयांची खरेदी करण्याची क्षमता आणि मागणी मजबूत आहे. खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन आणि त्याचं एक्सपेंडिचर असा जर विचार केला तर हा दर थेट 61% वर गेलेला आहे. 2011-12 नंतरची सर्वोच्च पातळी आहे असं म्हणायला हरकत नाही. देशांतर्गत बाजारपेठेत पैशांची आवक जावक खूप चांगली आहे. सरकारी आणि खाजगी गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट डिमांड, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच महत्वाचं रस्ते, रेल्वेज, हायवेजवरील सरकारी खर्च हा वाढलेलाच आणि वाढतानाच दिसतो. तसेच बँकांची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यामुळे खासगी क्षेत्रांकडूनही मोठ्या गुंतवणुकी या होत आहेत. तिसरा महत्वाचा मुद्दा काय येतो, महागाईवर नियंत्रण, इन्फ्लेशन ज्याने सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा दिलेला आहे. गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी डोकेदुखी काय असते तर ती म्हणजे महागाई, इन्फ्लेशन. पण 2026 पहिल्या 6 महिन्यात भारताने या आघाडीवर उत्तम कामगिरी केलेली आहे. जरीही क्रूड ऑइल वाढत होतं आणि बिकॉज ऑफ क्रूड ऑइल पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत होत्या, तर त्याच्या व्यतिरिक्त जर अदर प्रॉडक्ट आपण बघितले तर त्यात इन्फ्लेशन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये इंडिया, भारत देश हा ठेवण्यात यशस्वी ठरलेली आहे. योग्य हवामान, चांगला मॉन्सून होईल असं अपेक्षित ठेवूयात. शेती उत्पादनात झालेल्या वाढीमुळे किरकोळ महागाई, रिटेल इन्फ्लेशन ज्याला आपण म्हणतो, याचा दर कमालीचा खाली आलेला आहे. महागाई नियंत्रणात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची खरेदी करण्याची कन्झम्पशन किंवा परचेसिंग पॉवर इकॉनॉमिक टर्म मध्ये ज्याला म्हणतात ही वाढलेली आहे. यामुळेच बाजारात पैशांचा ओघ सुरू आहे असं म्हणायला नक्की हरकत नाही. आरबीआयने देखील आपली पतधोरणे अतिशय काळजीपूर्वक हाताळली आणि म्हणूनच आरबीआयचं कौतुक करायला देखील हरकत नाही. चौथं आणि महत्वाचं, आता काय आव्हानं आहेत आणि काय जागतिक परिस्थिती आहे, एक्सटर्नल चॅलेंजेस काय आहेत, तर अर्थव्यवस्था किती मजबूत जरी असली तरी चित्र पूर्णपणे चिंतामुक्त नाही. पहिल्या 6 महिन्यांच्या शेवटी आणि आता उत्तरार्धात प्रवेश करताना भारतासमोर काही महत्वाची आव्हानं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आव्हान काय तर पश्चिम आशियातील संकट, वेस्ट एशियन क्रायसिस. मार्च 2026 पासून पश्चिम आशियातील भूराजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर म्हणजे सप्लाय चेन ज्याला आपण म्हणून स्पेसिफिकली क्रूड ऑइल, याच्यावर भारत ज्याची गरज 90% कच्चे तेल आहे आणि ते आयात करतो तो, त्यामुळे कच्च्या तेलांच्या किमतींमधील चढ उतार हा अतिशय काळजीचा विषय ठरला. आता तो रेट बऱ्यापैकी खाली येताना दिसतोय ही पॉझिटिव्हच बाब आहे. पीएमआय मधील किंचित संदपणा म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस सेक्टरचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स असं त्याला आपण म्हणूयात खूप उंचावर होता, मात्र जागतिक परिस्थितीमुळे मार्च आणि एप्रिल मध्ये त्यात किंचित घट बघायला आपल्याला मिळाली. तरी तो विकासाच्या मजबूत पातळीवरच म्हणजे 50% कायम आहे, ही एक पॉझिटिव्ह बाब आहे. आणि फायनली पोस्ट हाफ 2026 भारताची स्थिती आणि गुंतवणूकदारांनी काय धडा घ्यायला हवा, तर आता आपण 2026 उत्तरार्धात आहोत. इथून पुढे भारताची दिशा, वाटचाल ही कशी असणार आहे तर स्थिरतेकडून समृद्धीकडे असं मला वाटतं. चालू आर्थिक वर्षात FY 2027 आपण जेव्हा बघतो तेव्हा भारताचा विकास दर GDP हा 6.8 ते 7.2 दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. जागतिक मंदीच्या काळात 7% आसपास इकॉनॉमिक ग्रो होणं ही भारताची प्रचंड मोठी ताकद आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार अर्थव्यवस्थेच्या या भक्कम पायामुळेच देशांतर्गत गुंतवणूकदारांचा म्हणजे वाढता SIP चा ओघ, त्याचे नवनवीन रेकॉर्ड असं प्रस्थापित करत आहेत की परदेशी गुंतवणूकदार FIS जागतिक अनिश्चिततेमुळे थोडे सावध जरी झाले असले तरी भारताची लॉंग टर्म स्टोरी ही अत्यंत सुरक्षित आहे. एकंदरीत मित्रांनो 2026 पहिले 6 महिने हे सिद्ध करतात की भारतीय अर्थव्यवस्था एका अतिशय सुरक्षित आणि मजबूत मार्गावर आहे. जागतिक स्तरावर वादळे येत राहतील पण आपल्या देशाची अंतर्गत मागणी, तरुण लोकसंख्या, डिजिटल क्रांती आपल्याला पुढे घेऊन जात राहील. एक स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून आपण काय केले पाहिजे, बाजारातील किरकोळ चढउतारांना किंवा जागतिक बातम्यांना घाबरून आपली गुंतवणूक अजिबात थांबवू नका. भारत वाढत आहे, लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे, तर भारतासोबत तुमचा पैसाही वाढेल, त्यामुळे आपली
आपली शिस्तबद्ध गुंतवणूक SIP आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवूनच ती इन्व्हेस्टमेंट हा चालू ठेवा, हाच

0: या 6 महिन्यांचा सर्वात मोठा आर्थिक धडा आहे असं मला वाटतं. तुम्हा सर्वांना 2026 पुढील प्रवासासाठी आणि गुंतवणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: या पॉझिटिव्ह मुद्द्यावर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. घाबरू नका, पुढे या, शांतपणे गुंतवणूक करा आणि श्रीमंत बना. इंडिया लँड ऑफ अपॉर्च्युनिटी आहे. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच फिटनेस बद्दल बोलायला. गुड मॉर्निंग विक्रम.
5: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोत्यांनो नमस्कार.
4: विक्रम, जेव्हा फिटनेस किंवा व्यायाम करायचा आहे असं जेव्हा येतं ना, तेव्हा काहीतरी खूप जास्त प्रॉब्लेम्स आता आहेत. आणि आता हे सगळे प्रॉब्लेम्स असताना आपण कसं काय व्यायाम करू शकणार अशी एक शंका सगळ्यांच्या मनात असते.
5: एक्झॅक्टली. खरं तर कसं आहे की हे जे आजकाल जे आपण हेल्थ प्रॉब्लेम्स जे लोकांना होताना बघतोय, ज्याला आपण क्रॉनिक इलनेसेस असं म्हणतो, त्याच्यामध्ये थायरॉइड येतो, त्याच्यामध्ये टाइप 2 डायबिटीस येतो, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स येतात, ऍसिडिटी येते, त्याच्यानंतर वीकनेस, लो एनर्जी लेवल्स, ज्यांना ते प्रॉब्लेम्स असतात त्यांना ते प्रचंड मोठे वाटतात. पण ह्याच्यावरची सोल्युशन्स खूप सोपी आहेत. म्हणजे आपल्या शरीराच्या बेसिक 3 गरजा आहेत: वेळच्या वेळेस पुरेशी झोप, नंबर 2 सर्वांगी व्यायाम, ज्याच्यामध्ये मी नेहमी म्हणतो स्ट्रेंथ ट्रेनिंग, फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंग आणि कार्डिओ, हे तिन्ही कव्हर झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळच्या वेळेस चांगले इन्ग्रेडियंट्स असलेलं व्यवस्थित खाणं. ह्या तीनच गोष्टी बेसिकली महत्वाच्या असतात. आणि या तीन गोष्टी आपण जर का फॉलो केल्या, ज्याला आपण बॉडी क्लॉक म्हणतो, ते आपण सेट केलं, तर यातले बऱ्याच गोष्टी आपोआप सॉल्व्ह होतात.
4: अशाच काही केसेस बघतो. आजची केस आहे, यांचं वय आहे 53 वर्ष, रमाकांत असं नाव आहे. यांना 8 वर्षापासून डायबिटीस होता आणि 2 गोळ्या चालू होत्या. वजन 87 किलो होतं म्हणून ते आपल्याकडे आले होते.
5: रमाकांत सरांची गोष्ट सांगायची झाली तर त्यांना डायबिटीस असण्याचं कारण मी त्यांना साधारण त्यांना काय वाटतं हे जेव्हा मी विचारलं, तेव्हा ते म्हणले की त्यांच्याकडे जेनेटिक्स मध्येच डायबिटीस आहे, आई वडिलांना दोघांनाही डायबिटीस आणि असं सगळं. आता त्यांच्या ज्या 2 गोळ्या होत्या डायबिटीसच्या, तर त्या बऱ्याच हाय पॉवर होत्या.
4: अच्छा.
5: आणि त्यांची फास्टिंग शुगर ही त्यातल्या त्यात व्यवस्थित असल्यामुळे त्यांना दुपारी आणि रात्रीच फक्त गोळ्या होत्या. आपला रेडिओचा प्रोग्राम बरेच महिने ते फॉलो करत होते आणि त्यांना ही कन्सेप्ट आपली पटली की घरच्या घरी जो आपण रोजचं खातो, म्हणजे रोज जे आपल्या घरी बनतं तोच आहार, घरच्या घरीच करायचा व्यायाम आणि थोडंसं झोपेवरती लक्ष, वेगळं काही असं रॉकेट सायन्स आपल्याला करायचं नाहीये. हे करून आपण डायबिटीस कमी करण्याचा किंवा शुगर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि झाली तर चांगलं होईल, अशा हेतून ते बेसिकली आपल्याकडे जॉईन झाले होते.
4: ओके. तू काय काय सांगितलंस हे ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध. 9031135000 या नंबरवर. 9031135000. 9011132500. विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी तू रमाकांत सरांची केस सांगतोस.
5: राईट. आता रमाकांत सरांची लाईफस्टाईल बघायची झाली तर रोज 35-40 मिनिटं चालणं कंपल्सरी होतच होतं. बॉडी फॅट पर्सेंटेज एखाद्या व्यक्तीचं जास्त असतं, मस्क्युलेचर कमी असतं, तर तेव्हा डायबिटीस होण्याचे चान्सेस हे नेहमीच जास्त असतात. आता त्यांचं 35%+ बॉडी फॅट रमाकांत सरांचं होतं, म्हणजेच मसल कंटेंट हा कमी होता. बाकीच्या लाईफस्टाईल मधल्या त्यांच्या 2-3 प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांच्या कुठल्याही मील्सला वेळ नव्हता.
4: ओके.
5: म्हणजे कधीही ते खायचे, कधी नाश्ता करायचे, कधी करायचे नाही. दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण मात्र करायचे, त्याच्यामध्ये पण भरपूर गॅप होती आणि त्यामुळे दुपारी रात्री भरपूर खाल्लं जायचं आणि बाकी वेळेस काहीच खाल्लं जायचं नाही. त्यांना तेच सांगितलं, तुम्हाला लाईफस्टाईल

0: ची चेंज करायला लागेल. म्हणजे काय तर मी सांगतो ते एक्सरसाइजेस तुम्हाला करायला लागतील, फक्त चालून होणार नाही. नंबर दोन, त्यांच्या डाएट मधला मी भात त्यांना काही दिवस बंद करायला सांगितलं जेणेकरून अजून शुगर कंट्रोल व्हायला मदत होईल. आणि झोपेचा प्रश्न नव्हता त्यांचा, म्हणजे 11 ते 6:30 ही त्यांची झोप कैक वर्ष गेले फिक्स्ड होती.
1: ओके.
0: आणि ते त्यांनी फॉलो करायला चालू केल्यानंतर पहिल्याच महिन्यात त्यांची फास्टिंग पीपी बरीच कमी आली. त्यानंतर त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही गोळ्यांची पॉवर कमी केली.
1: अच्छा.
0: आणि आज आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला तर 7 महिन्यात आज त्यांचं वजन तर 16 किलो कमी झालं, म्हणजे 87 वरनं आज त्यांचं वजन 71 आलं, जे मोरलेस त्यांच्या हाईट साठी आणि एज साठी व्यवस्थित आहे. आणि इथली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 2 महिने अलीकडे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांचे सगळे डायबिटीसचे मेडिकेशन कम्प्लीट बंद केले आणि आज त्यांचं HbA1c हे 5.4 पर्यंत खालती आलं.
1: ग्रेट. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्यूंजय मंदिरा समोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथे. ऑनलाइन कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध. कॉन्टॅक्ट 9031135000 9031135000 विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
7: नमस्ते.
6: फर्निचरमध्ये खूप सारी व्हरायटी उपलब्ध असते किंवा दर 5 वर्षांनी फर्निचरचा ट्रेंड बदलत असतो, फॅशन बदलत असते, या निमित्ताने लोकांना त्याची खरेदीही करावीशी वाटते. पण अडचण अशी असते की घरातलं जे फर्निचर असतं त्याचं काय करावं, कारण फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर उपलब्ध नसतात. याबद्दलच आज बोलायचंय. काय नेमकं कारण असतं फर्निचरमध्ये एक्सचेंज का होत नाही?
7: तर याच्यामध्ये काय राहतं, मेन डिफरन्स तुम्ही बघाल तर एक्सचेंज तुमच्या गाड्यांमध्ये चालतो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एक्सचेंज चालतो. त्याचं रिझन आहे की त्याला समोर सेकंड हँड मार्केटमध्ये कस्टमर आहे. फर्निचरमध्ये तसं होत नाहीये. आणि फर्निचरचा प्रॉब्लेम काय आहे की व्हॉल्यूम आहे. ज्याला नवीन घ्यायचं आहे त्याला जुन्या फर्निचरचा त्रास आहे, आणि ज्याला जुनं घ्यायचं आहे त्याला प्राइस आणि हँडलिंगचा त्रास आहे. ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा मिसमॅच होतात, त्यामुळे शक्यतो आम्हाला पण एक्सचेंज ऑफर काढणं अवघड पडतं. का तर नवीन मटेरियलचा स्टॉक ठेवायला आम्हाला गोडाऊन नाही पुरत आहे, तर आम्ही जुनं मटेरियल घेऊन कुठं स्टॉकला ठेवणार? आणि जरी घेतलं तरी त्याची प्रॉपर विल्हेवाट लागली पाहिजे, आणि ती जरी करायची जरी झाली तर त्याला कॉस्ट भरपूर लागते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॉपर एका याच्यामध्ये साच्यामध्ये बसत नाहीत, त्यामुळे शक्यतो फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर येत नाही. आता त्याला ऑप्शन आम्ही काय कस्टमरला सांगतो की तुमचा बेड तुम्हाला माहिती आहे चांगला आहे काय आहे, तर तो तुम्ही तुमच्या रेफरन्समध्ये कोण असेल तर त्यांना तुम्ही देऊन टाका, भले तुम्हाला कॉस्ट कमी मिळेल. तो शिफ्टिंग कॉस्ट, इन्स्टॉलेशन कॉस्ट तो बेअर करेल. आपण डिप्रिसिएशन कॉस्ट म्हणतो ना, त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर 1-5 वर्षांमध्ये नील झाली. मग 7 वर्षानंतर जर तुम्हाला काय, तुमचा 35,000 रुपयाचा बेड आहे, तर तुम्ही एक्सपेक्ट अननेसेसरी त्याला 15-20,000 रुपये करून चालत नाही.
1: बरोबर.
7: त्याला तुम्हाला 5-7,000 रुपये मिळाले तरी भरपूर झाले. त्या प्राइसला तुम्हाला कोण मिळत असेल रेफरन्सला, तर तुम्ही तो देऊन क्लिअर करून नवीन गोष्टीकडे जाऊ शकता.
6: आणि म्हणूनच श्रोते हो, या सणासुदीच्या दरम्यान तुम्हाला सुद्धा घरामध्ये नवीन फर्निचर घ्यायचं असेल तर तुम्ही देखील हा पर्याय अवलंबू शकता. तुमचं जुनं फर्निचर काढू शकता आणि त्या जागी नवीन फर्निचर घेऊ शकता. अर्थातच या नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी आणि उत्कृष्ट क्वालिटीसाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, हंडेवाडी चौक पुणे आणि सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे सुद्धा. संपर्क 9156-77-70-03 9156-77-70-03 9156-77-70-03. जाधव सर, जसं तुम्ही आता म्हणालात की खूप एक्सपेक्टेशन ठेवणं जुन्या फर्निचरच्या बाबतीत ते चुकीचं आहे, कारण एकदा युज करून झाल्यानंतर ते ज्या किमतीला येईल त्या किमतीला काढावा आणि मग नवीनचा विचार करावा. हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला एक नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतं की आधी नवीन फर्निचर बुक करावं का आधी जुनं फर्निचर काढावं, याबद्दल काय सांगा?
7: त्याच्यामध्ये तुम्ही नवीन फर्निचर फर्निचर बुक करा, नाही तर बुक केलं की तुम्हाला कन्फर्मेशन झालं की माझं जुना काढलं तरी माझं नवीन मटेरियल येणार आहे, मग त्या

0: त्यानंतर तुम्ही जुन्या फर्निचर कोणाला देता येईल तो त्याचा शोध घ्या. नाही झालं तर नॉर्मली काही वेबसाईट पण आहेत की ज्या जुन्या फर्निचरसाठी काम करतात, त्याच्यावरती तुम्ही त्याचे फोटो अपलोड केले तर ते मे बी तुम्हाला सेल आउट करून देतात. मग तो एक ऑप्शन आहे. अदरवाईज तुमच्या कलिग्ज मध्ये, तुमच्या रेफरन्स मध्ये कोणाला असेल ज्याला गरज आहे, त्याला तुम्ही ते देऊन क्लिअर करू शकता. ज्या दिवशी तो घेऊन जाईल सेम डे तुमचं नवीन फर्निचर पण येईल.
1: बरोबर.
0: प्रॉब्लेम ह्यात हाच राहतो की जुनं नेलं, समजून चला माझा बेड जुना घेऊन गेला आणि मला नवीन बेड यायला 4 दिवस लागणार आहे, तर तो 4 दिवसाचा मला खाली झोपता येत नाही. त्याच्यामध्ये प्लॅनिंग तुम्ही असं करू शकता की नवीन फर्निचर बुक करा आणि तुमच्या जुन्या फर्निचरसाठी कस्टमर बघायला चालू करा. ते ज्या दिवशी घेऊन जाईल त्या दिवशी तुम्ही दुसरं नवीन फर्निचरचं प्लॅन करू शकता.
1: इतक्या सहज आणि सोप्या होणाऱ्या या गोष्टी आहेत आणि याच द्वारे आपण आपलं नवीन फर्निचर आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. अर्थातच या नवीन फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्कृष्ट क्वालिटीसाठी, टॉपमोस्ट ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेल्या 2 भागांमध्ये आपण पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून काचबिंदू या डोळ्याच्या एका विकाराविषयीची माहिती घेत होतो. काचबिंदूची लक्षणं, कारणं याविषयीची माहिती आपल्याला गेल्या 2 भागात डॉक्टर आबासाहेब गडदे यांनी सांगितली. या भागामध्ये आपण यावर असलेले आयुर्वेदातले उपचार जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
4: नमस्कार मॅडम.
3: डॉक्टर, आता मी म्हटलं तसं काचबिंदूची आता लक्षणं कारणं तर समजलेली आहेत, तर आता ह्याच्यावर नेमके उपचार कसे असतात?
4: खरं तर मी सुरुवातीला जसं सांगितलं, काचबिंदू बऱ्याचदा अनुवंशिकी असतो.
3: अच्छा.
4: त्यामुळे ट्रीटमेंटचे पार्ट होताना, ट्रीटमेंट करत असताना पेशंट 2 भागात विभागले जातात. एक अनुवंशिक असणारा काचबिंदू, म्हणजे एखादा पेशंटला रुग्ण आलाय तर त्याची हिस्ट्री घेतली जाते, अनुवंशिकता असेल तर त्यांची ट्रीटमेंटचे पार्ट किंवा पद्धत औषधं वेगळी पडतात आणि ज्यांना अनुवंशिकता नाही त्यांची ट्रीटमेंट वेगळी पडते. सुरुवातीलाच आम्ही केस घेताना ह्या सगळा विचार करून ट्रीटमेंटचा पार्ट चालू करतो. हे जर होत असताना ज्या वेळेला अनुवंशिक असेल तर मग त्यावेळी विचार कसा केला जातो? अनुवंशिक काचबिंदूचा पेशंट आल्यानंतर जर तो अविवाहित असेल त्याची तर मुळात त्या आजाराची ट्रीटमेंट चालूच होते, पण आपल्याला अनुवंशिकता टाळता येते का, टाळता येईल का, धातू किती खराब आहे, किती पिढ्यांपासून तो विकार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून केस स्टिगून मग त्याची ट्रीटमेंट चालू होती.
3: अच्छा.
4: बऱ्याच वेळा अशा रुग्णांमध्ये अविवाहित जर रुग्ण असतील तर त्यांची बीज शुद्धी केली जाते, बीजातले दोष काढले जातात. आयुर्वेदानुसार त्याला रसायन चिकित्सा म्हटलं जातं. रसायन वाजीकरण ह्या गोष्टींचा वापर करून धातू शुद्ध केला जातो एका बाजूला, आणि एका बाजूला मूळ आजाराची ट्रीटमेंट चालू होते. मूळ आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये खरं तर 3 गोष्टी ह्या कोणत्याही बाबतीत, कोणत्याही डोळ्याच्या विकाराची ट्रीटमेंट करताना आयुर्वेदात 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक डाएट प्लॅन, म्हणजे त्या विकारानुरूप जो आहार विहार सांगितलेला आहे तो फॉलो करणं. दुसरं, त्या विकाराचं निदान झाल्यानंतर मग तो दोष कोणता आहे, वात आहे, पित्त आहे, कफ आहे, त्यानुसार त्याची पोटातली औषधं ठरतात. आणि तिसरा, शोधन चिकित्सा आणि डोळ्याची पंचकर्म. ह्या 3 गोष्टींचा वापर केला तर काचबिंदू सारख्या आजारावरती आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रभुत्व नक्की मिळवता येऊ शकतं.
3: बरोबर आहे. 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात, पण आता त्याचा ते उपचार नेमके कसे केले जातात हे जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 98225 261 99. तर डॉक्टर, आता तुम्ही तीन महत्वाच्या पायऱ्या सांगितल्यात की ह्या प्रकारे उपचार केले जातात, आता त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती सांगाल का?
4: जसं मी आता सांगितलं की दोषानुरूप वातपित्त कफाच्या अनुषंगानं कोणता दोष आहे,

0: आणि हे जीन्समधनं आलाय की नाही आलाय त्यानुसार त्या आहाराचा कागद आपण बनवलाय तो आपण त्यांना देतो आणि ते पालन करायला लावतो.
1: बरोबर.
0: दुसरं औषध उपचार. औषध उपचारही त्याच पद्धतीनं असतात. पोटातले औषध असतात. ह्याच्यात काचबिंदूच्या पेशंटमध्ये पोटातल्या औषधासोबतच पंचकर्माचा भयंकर मोठा वापर आयुर्वेदाच्या माध्यमातून केलाय
1: आणि उपयोग पण
0: उपयोगी होतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: खरं तर पंचकर्माचा वापर करताना आयुर्वेदाचे जी लोक ज्यांना जाण आहे त्यांना पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या गोष्टींचा माहिती आहे. पण हे सोडूनही डोळ्यांसाठी ग्रंथकाराने काही प्रोसिजर सांगून ठेवलेत.
1: अच्छा.
0: म्हणजे पिंडी आहे, बिडालक आहे, नेत्रसेक आहे, अच्छोतन आहे, अंजन आहे, नस्य आहे, त्याच्यासोबत शिरोवेष्टन, मुखलेप, पादलेप, गंडूष, तर्पण, पुटपाक ह्या सगळ्यांचा वापर ह्या केसेसमध्ये करत असतो. खरं तर त्यातली एक मोठी प्रोसेस म्हणजे नस्य आहे. पंचकर्मातली नस ही प्रोसेस काचबिंदूच्या पेशंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरताना दिसते. खरं तर प्रथम वमन, विरेचन, बस्ती याच्यातलं शरीर शुद्धीतला कोणता प्रकार आहे, कोणता करायचा आहे ते निवडून आधी शरीर शुद्धी केली जाते आणि मग त्याच्यासोबत नस्य केलं जातं. खरं तर आयुर्वेदात बस्ती, नस्य ह्या गोष्टी झाल्या की नंतर तर्पण येतं.
1: अच्छा.
0: खरं काचबिंदूच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा तर्पण हे टाळलं जातं कारण प्रेशर खूप असतं, आतला अँगल ब्लॉक झालेला असतो, ड्रेनेज सिस्टीम जी डोळ्यातली ती हॅम्पर असते ना, अशा वेळेला तर्पण केलं गेले की बऱ्याच वेळेला काचबिंदूचा पेशंटमध्ये दृष्टी जायचा संभव असतो. पण ह्याच्यात जर तुम्ही अगोदर पंचकर्म केले, नस्य प्रोसिजर केले, डोळ्याच्या सांगलेल्या सगळ्या बाकीच्या प्रोसिजर केलेल्या आहेत आणि मग डोळा निर्दोष झालाय, डोळ्याचं प्रेशर व्यवस्थित सेटल झालंय, डोळ्यात आता प्रेशर वाढणार नाही ही अवस्था आली असेल तर वैद्यांच्या सल्ल्यानं आपल्याला तर्पण करता येतं आणि त्याच्या त्या तर्पणाचा फायदा दृष्टी वाढवण्यासाठी करून घेता येऊ शकतो.
1: बरोबर आहे. म्हणजे आता ह्या दोन क्रिया तुम्ही सांगितल्यात कसे उपचार आपण करतो आणि ते मानसागणिक वेगवेगळे असतात, त्यामुळे त्याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आता तुम्ही महत्वाचे असे मुख्य उपचार सांगितलेत पण प्रत्येक माणसाप्रमाणे काही वेगवेगळे उपचार असतात तर त्याविषयी काही सांगता येईल?
0: ते उपचार प्रोसिजर ह्याच असतात मॅडम. फक्त आता वात, पित्त, कफ आहे का, हेरिडिटरी आहे हे बघून मग औषधांच्या चॉईस मात्र बदलतो.
1: बरोबर.
0: आता ह्याच्यातली नस्य म्हणून जी प्रोसिजर सांगितली म्हणजे आधी वमन असेल तर वमन, विरेचन लागणार असेल तर विरेचन किंवा बस्ती ही शुद्धी झाली, त्यानंतर नेत्राच्या प्रोसिजर झाल्या सगळ्या की पिंडी, बिडाल, काच्योतन, अंजन ह्या सगळ्या प्रोसिजर ओळखल्या आणि त्यानंतर नस्य करायला लागलो. तर लोकांना आता ज्यांना काचबिंदू आहे त्यांना ही माहिती आहे की काचबिंदूच्या पेशंटमध्ये मेंदूकडे जाणारी नस ऑप्टिक नर्व डॅमेज होते.
1: अरे बापरे.
0: ही नस्याची जी औषध आहे ते डायरेक्ट ऑप्टिक नर्व वरती काम करतात. आयुर्वेदातच नाही जगातल्या कोणत्याही पॅथीत ऑप्टिक नर्व वर काम करणार कुठली प्रोसेस असेल डायरेक्ट तर ती नस्य
1: आहे.
0: म्हणजे कोणतीही सर्जरी करून तुम्हाला ऑप्टिक नर्व पर्यंत पोहोचता येत नाही. त्यात फक्त आयुर्वेदिक औषधांचा प्रकार जो आहे किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा पार्ट आहे तो आहे नस्य. तर ह्या नस्याचा वापर करून आपल्याला ज्या पेशी ऑप्टिक नर्वच्या डेड झालेल्या आहेत, मेलेल्या आहेत, त्या पुनर्जीवित करण्यासाठीही फार फायदा होत असतो. त्यामुळे आयुर्वेदिक रसायन चिकित्सा आणि नस्याचा वापर केला आणि बाकीच्या प्रोसिजर खुबीनं वापर केला तर काचबिंदू सारख्या आधुनिक शास्त्रानुसार असाध्य किंवा न बरा होणारा विकार जो आहे, योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी जर निदान झालं आणि योग्य वैद्यांच्या मदतीनं जर चिकित्सा केली गेली तर मात्र हा आजार आपला डोळा घालवू शकणार नाही. त्यामुळे योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांच्या

0: सल्ल्याने ट्रीटमेंट घ्या.
1: म्हणजे आपल्याला लक्षणं दिसताच आपण जर ट्रीटमेंट सुरू केली तर मला वाटतं आपण तो आपल्या आजारावर मात करू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तर डॉक्टर, गेल्या 3 भागामध्ये आपण काचबिंदू विषयीची खूप अधिक विस्तृतपणे माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. पुढच्या भागात आपण वेगळ्या विषयासह डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिडास हिलिंग, हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर, हडपसर. श्रोते हो नमस्कार. मिडास हिलिंग, हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर यांच्यातर्फे आयोजित जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण ही संपत्ती जपतोय का? सकाळचा अलार्म, ऑफिसची डेडलाईन, तासनतास एकाच जागी बसून केलेलं काम, प्रवासाचा ताण आणि या सगळ्यात पाठ सोडत नसलेलं जंक फूड. आज आपली प्रगती होतीये पण त्यासोबत आपली जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली आहे. आपण जगाशी जोडलो गेलो आहोत पण आपल्या स्वतःच्या शरीराशी असलेला संपर्क कुठेतरी तुटत चाललेला आहे. याच बिघडलेल्या जीवनशैलीचा पहिला फटका बसतो तो आपल्या पचन संस्थेला. मूळव्याध, फिशर किंवा पोटाचे गंभीर विकार हे आता केवळ वृद्धांचे आजार राहिले नाहीत तर तरुणांमध्येही हे प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढताना दिसतंय. पण श्रोते हो, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि या आजारांना हिलिंग टच देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन मिडास हिलिंग केअरचे संस्थापक डॉक्टर चेतन म्हस्के इथं उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
3: नमस्कार डॉक्टर. मिडास हिलिंगमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय तुम्ही कशा पद्धतीने साधता?
4: आमचा विश्वास आहे की उत्तम उपचारासाठी अनुभव आणि तंत्रज्ञान दोन्ही आवश्यक आहे. त्यामुळे मी कोलोरेक्टल सर्जन, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, डायटिशियन, आमची प्रशिक्षित आमची नर्सिंग टीम, फिजिओथेरपिस्ट टीम, मग लॅप्रोस्कोपिक सर्जरी टीम, हे सर्व गोष्टी मिळून आम्ही पेशंटला योग्य तो उपचार देतो, ज्यामध्ये आम्ही लेझरचा वापर करतो, स्टेपलरचा वापर करतो, कधी कधी विदाऊट स्टेपलरचाही आम्ही काही ऑपरेशन्स करतो. अशा बऱ्याच प्रकारे पेशंटच्या आजारानुसार, त्यांच्या ग्रेडनुसार ट्रीटमेंट ठरवून त्या ट्रीटमेंटमध्ये दिली जाते. प्रत्येक वेळी ऑपरेशन हा आमचा ध्येय नसतो, पेशंटला बरं करणं, ते जे योग्य आहे पेशंटला ते ट्रीटमेंट देणं हे आमचं ध्येय असतं.
3: रुग्णाला योग्य ते उपचार मिळायला हवेत आणि हे उपचार अत्याधुनिक पद्धतीचे असतात असं डॉक्टर आपल्याला सांगतायत.
2: श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84, 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700684, 7070700684.
3: डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रामधील वाढत्या खर्चामुळे सामान्य माणूस हा घाबरलेला असतो, तर मिडास हिलिंगच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी परवडणारे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे?
4: आमची अशी भूमिका आहे की चांगल्या क्वालिटीचे उपचार हे फक्त श्रीमंतासाठी नसावे, हे सर्वसामान्य लोकांना पण हे उपचार उपलब्ध करता यावे. म्हणूनच आम्ही पारदर्शी खर्च, मेडिक्लेमची सुविधा, कॅशलेस उपचार, नवीन नवीन टेक्निकल इन्स्ट्रुमेंट्स, जलद रिकव्हरी होण्यासाठी समतोल लागणाऱ्या गोष्टी, उदाहरण डायटिशियन, फिजिओथेरपी, यांचा सर्व आम्ही अभ्यास करून ते आम्ही उपचार लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यामुळे आमचा हा प्रयत्न यशस्वी होतोय.
2: श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे
3: 70 70 70

0: 0684 70 70 70 0684 फोन नंबर पुन्हा एकदा 7070700684 7070700684 आमच्या उपचार केंद्राला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. पत्ता पुन्हा एकदा, मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते कोलोरेक्टल आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के. जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, हडपसर.
1: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:46 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यामध्ये ऐकूया मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतबद्ध केलंय आनंद घने यांनी.

मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम अभी आता समाप्त करतोय. श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनेल. सकाळच्या 10:50 आणि 25 सेकंद झालेत. भिडे हॉस्पिटलद्वारा ग्राहक केंद्र

0: स्वागत. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ऑफ बेबी सेंटरच्या आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मंजिरी मॅडम.
1: नमस्कार.
0: आपण आययुआय या ट्रीटमेंट बद्दल सांगितलं होतं, आता आज हेही सांगूयात की आययुआय किती वेळेस करणं योग्य आहे आणि कधी यासाठी थांबलं पाहिजे, पुढच्या ट्रीटमेंटसाठी गेलं पाहिजे.
1: अगदी सुंदर प्रश्न आहे. आपण मागच्या काही एपिसोड मध्ये बघतोय की आययुआय म्हणजे काय, तर आययुआय मध्ये आम्ही गर्भ बनवत नाही. आययुआय मध्ये आपण स्त्री तयार करतो, ते उत्तम दर्जाचं होतंय का नाही यासाठी वारंवार सोनोग्राफी करून ते पूर्णत्वाला वाढवतो. वाढलेलं बीज जे आहे ते फुटण्यासाठी काही इंजेक्शन देऊन अंड फुटल्याच्या दिवशी पतीचं वीर्य घेतलं जातं आणि संबंधाच्या जागेतनं गर्भपिशवीमध्ये आत सोडलं जातं. आता ह्या आययुआयचा सक्सेस रेट अगदी उत्कृष्ट सेंटर जरी असेल तरी तिथे 15-20% एवढा असतो. कारण ज्या स्पर्म मध्ये स्त्री बीजामध्ये आत जाण्याची कार्यक्षमता आहे, साधारण 15-20% पेशंट मध्येच हे स्पर्म आत जाऊन गर्भ बनवतात. आता जे उरलेले पेशंट आहेत त्यांनी साधारण किती वेळा आययुआय करावं, तर आमची जी जागतिक संघटना आहे आयव्हीएफ कन्सल्टंट्सची आणि अनेक पेपर्स आणि खूप सारे सायंटिफिक डेटा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 3 वेळापर्यंत तुम्ही आययुआय हा प्रयत्न केला पाहिजे. जर बाळ राहायचं असेल तर पहिल्या 3 आययुआय मध्ये जर स्त्रीबीज उत्तम तयार झालं, वेळेवर फुटलं, तिच्या पतीचं वीर्य उत्तम असेल, हालचालीचं प्रमाण स्पर्म्सचं उत्तम असेल, तर साधारण पहिल्या 3 आययुआय मध्ये गर्भधारणा ही राहते. जर 3 आययुआय करून सुद्धा गर्भधारणा राहत नसेल तर ह्या पेशंटला आययुआय पेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे.
0: आता हे तंत्रज्ञान कुठलं याबद्दलही सांगूयात, पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18178. डॉक्टर मंजिरी मॅडम, आपण म्हणत होतो की आययुआय मध्ये जर का 3 वेळा सुद्धा सायकल करून गर्भधारणा झाली नाही तर पुढची ट्रीटमेंट दिली पाहिजे, म्हणजे नेमकं काय?
1: तर 3 आययुआय जर एखाद्या पेशंटचे अपयशी ठरले तर मात्र व्यवस्थित तंत्रज्ञान कोणतं वापरतो हे अतिशय महत्वाचं आहे. आता टेस्ट ट्यूब बेबी ज्या वेळेला आम्ही सुचवतो, म्हणजे 3 आययुआय फेल गेल्यावर आपण टेस्ट ट्यूब बेबी सुचवणार, ह्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. तर आयव्हीएफ करू शकतो किंवा जर मोटिलिटी किंवा हालचालीचं प्रमाण किंवा स्पर्म मध्ये कुठे अडचण असेल तर इक्सी किंवा आयसीएसआय पद्धत करू शकतो. जर पेशंटला खूप वर्ष झाली असतील लग्न होऊन आणि गर्भधारणा राहत नसेल आणि 3 आययुआय फेल गेले असतील तर अशामध्ये तर सगळ्यात उत्तम तंत्रज्ञान हे ब्लास्टोसिस्ट आणि फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर हेच ठरेल. त्यामुळे 3 आययुआय फेल गेल्यानंतर आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी हा मार्ग ओपन असतो, पण त्यामध्ये त्या टेस्ट ट्यूब बेबी मध्ये सुद्धा कोणती पद्धत ही योग्य ठरेल हे पेशंटच्या गर्भधारणेच्या कार्यक्षमतेवर आणि तिच्या पतीच्या वीर्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. आणि सखोल तपास, सोनोग्राफी आणि इतर अडव्हान्स टेस्टिंग नंतर आम्हाला अचूक सांगता येतं की कोणत्या पद्धतीचं जर टेस्ट ट्यूब बेबी केलं तर ह्या पेशंटला गर्भधारणा लवकरात लवकर राहू शकेल.
0: अगदीच.
1: त्यामुळे जर तुमचे वारंवार आययुआय फेल जात असतील तर काळजी करू नका, त्याच्या पुढचे तंत्रज्ञान आता अगदीच उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट ट्यूब बेबी तज्ज्ञांशी जाऊन मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला तुमची केस बघून योग्य तंत्रज्ञान नक्कीच सुचवू शकतील.
0: अगदी. श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18178. पुन्हा भेटूयात भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोतो, भिडे हॉस्पिटल द्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. सकाळच्या 10 वाजून

0: एक किलो शुद्ध नमक देना। शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम डाइट के हर दाना समान।
1: तो ऐसा बोलो ना,
0: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब?
0: मम्मी मैं तो
2: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे, ऐकता पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, तसंच प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर देखील। 10:58 होत आहेत, वेळ ठळक बातमीपत्राची।
8: विविध भारती पुणे, ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या भारतीय पथकांचं अभिनंदन केलं आहे। यासंदर्भात समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की या स्पर्धेत भारतानं 13 सुवर्णपदकांसह एकूण 39 पदकं जिंकल्याबद्दल आनंद होत असून भारतीय खेळाडूंचा अभिमान वाटत आहे। संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारताच्या प्रतिभावान खेळाडूंनी असाधारण कौशल्य, जिद्द आणि समर्पण वृत्तीचं प्रदर्शन केलं। त्यांच्या या कठोर परिश्रमामुळे देशातील तरुणांना प्रेरणा मिळत राहील असंही मोदी यांनी नमूद केलं आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल एका दिवसात 216 विमानांची उड्डाणं झाली, त्यामुळे एका दिवसातील विमान उड्डाणांचा आतापर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे। वाढलेल्या विमान स्लॉटची क्षमता आणि प्रवाशांचा वाढता सकारात्मक प्रतिसाद यामुळे पुणे विमानतळानं हा नवा उच्चांकी टप्पा गाठला आहे। काल रविवारी प्रवाशांची जास्त गर्दी लक्षात घेऊन विमानांचे 216 स्लॉट उड्डाणांसाठी वापरण्यात आले। पुणे विमानतळावरून सध्या देशातल्या 37 शहरांसाठी विमानसेवा सुरू असून दिल्ली आणि बंगळुरू यासाठी सर्वाधिक विमान उड्डाणं होत आहेत। पुणे विमानतळावरून दररोज सरासरी 34,000 प्रवासी विमान प्रवास करत असून दुबई, बँकॉक आणि अबुधाबीसाठीची आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू आहे। सातारा जिल्ह्यातल्या वाईमध्ये कृष्णा नदीला पूर आल्यामुळे वाईमधील सुप्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिरात नदीचं पाणी शिरलं आहे, त्यामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे। काल संकष्टी चतुर्थीच्या दिवशीही हे मंदिर बंद झाल्यामुळे भाविकांनी श्री महागणपतीचं दरवाजातूनच दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। लोकमान्य टिळक हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते, त्यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य नव्यानं समजून घेण्याची गरज आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरविंद गोखले यांनी व्यक्त केलं। पुण्यातील पद्मगंधा प्रकाशनाच्या वतीनं अरविंद गोखले यांनी लिहिलेल्या लोकमान्यांचा ग्रंथ वेद या पुस्तकाचं प्रकाशन ठाणे इथं महाराष्ट्र लोकसेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58।
7: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुणे, ऐकता पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। याबरोबरच आम्ही श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आणि प्रसार भारतीच्या वेब्स या OTT

0: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल।
1: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
0: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
1: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
0: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
1: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे।
0: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास।
1: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे।
0: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
4: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक, ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई। फ्री रेमो साठी संपर्क 98 222 41 255।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोतोपरिगत आहात मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम। श्रोतो, आज संगीतकार जयदेव म्हणजेच बाल कलाकार ते संगीतकार असा प्रवास झालेले संगीतकार जयदेव यांचा जन्मदिवस त्या अनुषंगानं कार्यक्रमात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या भागात आपण ऐकणार आहात। जयदेव यांच्या संगीत निर्देशनातलं हे इंदिवर यांचं गीत, आवाज किशोर कुमार यांचा, चित्रपट एक हंस का जोडा।

शतो काल झालेल्या मैत्री दिनाच्या अनुषंगाने आमच्या सर्व श्रोतो मित्रांसाठी हे कार्यक्रमातलं समर्पित असं गीत चित्रपट एक हमसुका जोडा. आवाज किशोर कुमार यांचा, रचना इंदेवर यांनी लिहिली, संगीत दिले संगीतकार जयदेव यांनी.

0: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी

0: आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास. फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
6: टोल फ्री 0796-999-1827. नियम व अटी लागू.
7: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: श्रोतो, व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या श्रोत्यांचं मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. संगीतकार जयदेव यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना आजच्या कार्यक्रमात आपण ऐकताय. त्यांच्या संगीत निर्देशनातली ही शहर्यार यांची गझल, आवाज सुरेश वाडकर, चित्रपट.

0: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर, RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: चतुर्थ बुधवारी या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं या रथाचं गीत गीतकार गुलजार यांनी लिहिलेलं. पुन्हा एकदा संगीत जयदेव यांचं, आवाज भूपिंदर, चित्रपट

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य। PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना। फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर, RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक। संधी मर्यादित आहे। खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026। आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडलं गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून, तसंच प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर देखील. सकाळचे 11:31 झाले. आपण ऐकत आहात मधुबालती, हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम. आज संगीतकार जयदेव यांचा जन्मदिवस, त्या अनुषंगानं त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना आपण ऐकताय आणि कार्यक्रमातली ही यानंतरची ही रचना. त्यांचं संगीत असलेली जानिसार अख्तर यांनी लिहिलेली रचना. आवाज लता मंगेशकर, चित्रपट प्रेम परबात.

आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोतेहो, व्यावसायिक विश्रांतीनंतर मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कार्यक्रमातल्या इथपर्यंतच्या भागात संगीतकार जयदेव यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना आपण ऐकल्यात। आज जयदेव यांच्यासोबतच शायर आणि गीतकार शकील बदायुनी यांचा जन्मदिवस। कार्यक्रमातल्या उर्वरित रचना या शकील बदायुनी यांनी लिहिलेल्या असणार आहेत। संगीतकार रवी यांचं संगीत, रचना शकील बदायुनी यांची, आशा भोसले आणि शमशाद बेगम आणि सकरंचा आवाज, चित्रपट चौधवी का चांद।
6: कुछ ऐसे नजर वाले भी है जो

0: लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: गीतकार शकील बदन यांची ही आणखी एक दिलकश रचना पण ऐकली. गायिका आशा भोसले यांचा आवाज होता. रचना शकील बदन यांनी लिहिलेली आणि संगीत होतं रवी यांचं. चित्रपट दो बतन कार्यक्रमातलं उर्वरित गीत व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास. फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
2: टोल फ्री 0796-999-1827. नियम व अटी लागू.
3: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता.

0: बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्ककडे पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:52 होत आहेत. आपण ऐकत आहात पदभारती, हा लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या भागात संगीतकार जयदेव यांच्या काही रचना आपण ऐकल्यात, आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आपण ऐकताय ते शायर आणि गीतकार शकील बदायनी यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांनी लिहिलेल्या काही रचना कार्यक्रमातली. यानंतरची रचना लता मंगेशकर यांच्या आवाजातली, शकील बदायनी यांची. संगीतकार नौशाद, चित्रपट गंगा जमुना.

0: श्रद्धाच्या मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात काही निवडक गीतं आपण ऐकली. ती शायर आणि गीतकार शकील बदायनी यांची, तसंच संगीतकार जयदेव यांच्या या रचना होत्या. 20 साल बाद गंगा जमुना, दो बदन, चौदवी का चांद, प्रेम पर्वत, घरौदा, तसंच गमन, एक हंस का जोडा, अमर ज्योती चित्रपटातली ही गीतं होती. याबरोबरच हा कार्यक्रम समाप्त करण्याची आता आम्हाला अनुमती द्या. नमस्कार. FM बँड 101 MHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क अनुपणाकत्या पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळच्या 11:58 होत आहेत. वेळ झाली आता ठळक बातमीपत्राची. काही ठळक घडामोडी ऐकूयात.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा सुरू होत असताना सकाळी लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलं आणि जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे, तर राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. पुण्यातील खडकवासला धरणाच्या परिसरात सुरू असलेला पाऊस आणि त्यामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्यानं होत असलेली वाढ यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेला 16,247 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो आता 24,277 क्युसेक्स इतका करण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. वरसगाव धरण ही 100% भरलं आहे. तिथल्या पांडोट क्षेत्रात सातत्यानं पाऊस सुरू असून सध्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सुरू असलेला 2,977 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आज दुपारी 12 वाजता वाढवून 7,792 क्युसेक्स इतका करण्यात येणार आहे. तसंच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आंध्रा धरणही पूर्ण क्षमतेनं 100% भरलं असून सकाळी 11 वाजल्यापासून धरणाच्या द्वारविरहित सांडव्यावरून आंध्रा नदीपात्रामध्ये 1,353 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आजच्या राजकारण, समाजकारण आणि धर्मकारणानं माणसाच्या संवेदना बोथट केल्या आहेत असं मत ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी पुण्यात व्यक्त केलं. पुण्यातील राजहंस प्रकाशन आणि डॉ राचिम ढेरे संस्कृती संशोधन केंद्र यांच्या वतीनं देण्यात येणारा श्री ग माजगावकर पुरस्कार प्रतिभा रानडे यांना राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर आणि ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क अनुपणे ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12:35 झालेत. आता वी लर्न इंग्लिश हा प्रायोजित कार्यक्रम ऐकूयात.

0: वी लर्न इंग्लिश प्रस्तुति पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस लेसन 3 रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा.
1: रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आजच्या पाठात
2: सुनीता मावशी थांबा थांबा जरा
1: का काय झालं आणि तुम्ही कोण

0: मी ओळखलं नाही तुम्हाला.
1: मी एक शिक्षिका आहे, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत 5वीला शिकवते. तुमचे रेडिओवरचे 2 पाठ मी मुलांबरोबर ऐकले, त्या कार्यक्रमाबद्दलच मला तक्रार करायची आहे.
0: तक्रार? पण मुलांना तर कार्यक्रम आवडला असं कळलं मला.
1: मुलांना आवडत असेल, नाही म्हणजे मलाही आवडला, पण तुमची शिकवण्याची पद्धत काही मला पटली नाही.
0: असं काय बरं चुकीचं शिकवते मी?
1: हे बघा सुनीताताई, अहो आम्ही शिक्षक मुलांना नेहमी सांगतो की पूर्ण वाक्यात उत्तर द्या, आणि तुम्ही तर इथं त्यांना अर्धवट उत्तर द्यायला शिकवताय. कधी कधी तर एका शब्दात उत्तर द्यायला सांगता. हे काही पटत नाही मला.
0: असो होय. बरं, मला सांगा तुमचं नाव काय?
1: माधुरी काळे.
0: तुम्ही कोणत्या गावात शिकवता?
1: जांभूळ गावात.
0: पाहिलं माधुरी ताई, मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर दिलं का?
1: खरंच की?
0: असं आहे माधुरीताई, आपण रोजच्या बोलण्यात प्रत्येक वेळी पूर्ण वाक्यातच बोलतो असं काही नाही.
1: हो हो, खरंय खरंय.
0: या रेडिओ पाठांमध्ये सर्वप्रथम मी मुलांचा इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला प्रश्न ऐकणं, समजून घेणं आणि योग्य उत्तर देणं यावर भर देणार आहे. एकदा का मुलांमध्ये इंग्रजीत उत्तरं देण्याचा आत्मविश्वास आला की मग हळूहळू पूर्ण वाक्यात उत्तरं कशी द्यायची हे शिकवता येईल.
1: मग ठीक आहे.
0: आता काळजी मिटली ना तुमची माधुरीताई?
1: हो हो. बरं सुनीताताई, अजून एक गोष्ट. हा कार्यक्रम सुरू होताना सुरुवातीचं एक गाणं आहे ना, ते मुलांना खूप आवडतं. चाल छान आहे, पण शब्द काही मुलांना कळत नाहीत.
0: बरं तर मग आजच्या पाठात मुलांना ते गाणं शिकवूया.
1: अगदी माझ्या मनातलं बोललात.
0: रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्हाला हे गाणं शिकायला आवडेल ना? याचे शब्द एकदा नीट ऐका.

चला तर मग आधी मी एक एक ओळ म्हणते, माझ्यानंतर तुम्ही म्हणा. करूया सुरू. आय लर्न इंग्लिश, सो डू यू. वी विल हियर अँड स्पीक इट, रीड अँड राईट इट टू. नीट म्हणालात ना? आणि या गाण्याचा अर्थ कळला का तुम्हाला? आय लर्न इंग्लिश, सो डू यू या ओळीचा अर्थ आहे मी इंग्रजी शिकते आणि तुम्हीही शिकता. वी विल हिअर अँड स्पीक इट या ओळीचा अर्थ आहे आपण इंग्रजी ऐकू आणि बोलू. रीड अँड राईट इट टू या ओळीचा अर्थ आहे इंग्रजी वाचू आणि लिहू सुद्धा. कळलं? चला तर मग आता रेडिओ बरोबर तुम्हीही गाणं म्हणा.

0: Very good.
1: आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हो. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल.
2: व्हॉट इज युअर नेम?
3: रमेश.
2: हाऊ ओल्ड आर यू?
3: आय एम 10.
2: Where

0: do you live?
1: Wadgaon.
0: What is your mother's name?
1: My mother's name is Kusum Pawar.
0: What is your father's name?
1: My father's name is Manohar Pawar.
2: रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का? असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात मी तुम्हाला एकमेकांना प्रश्न विचारायला सांगणार आहे. घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील. मग मी सांगीन तो प्रश्न एकाने विचारायचा, दुसऱ्याने उत्तर द्यायचं. दोन मुलं तयार आहेत ना? आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत त्याचं नाव विचारायचंय आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. सुरू करा. What is your name? असा प्रश्न विचारला का आणि उत्तर बरोबर दिलं ना? आता टीचर दुसरी दोन मुलं निवडतील. दोन मुलं उभी आहेत का? तुमच्या दोघांपैकी आधी एकाने दुसऱ्याला त्याच्या आईचं नाव इंग्रजीत विचारायचं, दुसऱ्याने उत्तर दिल्यावर मग त्याच्या किंवा तिच्या वडिलांचं नाव विचारायचं. आलं लक्षात? एकाने आधी आईचं नाव, मग वडिलांचं नाव इंग्रजीत विचारायचं आणि दुसऱ्यांनी त्याप्रमाणे उत्तरं द्यायची. सुरू करा.

Good. What is your mother's name? What is your father's name? असे प्रश्न विचारलेत. उत्तर बरोबर दिली का? My mother's name is. My father's name is. हे शब्द बरोबर वापरले का हे टीचर सांगतीलच. आपण दुसऱ्या काही प्रश्न उत्तरांचा सराव करूया. समजा तुम्हाला एखाद्याला त्याचं वय विचारायचंय. कसं विचारायचं आठवतंय? आत्ताच ऐकलं तुम्ही. आता एका मुलानी दुसऱ्याला त्याचं वय विचारायचं. हं, इंग्रजीत प्रश्न विचारायचाय. घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील. चला, एकानी दुसऱ्याला वय विचारायचंय, दुसऱ्यानी आपलं वय सांगायचंय. हाऊ ओल्ड आर यू असं विचारायचं. आय ॲम 10. आय ॲम 11. जे काही वय असेल ते उत्तर द्यायचं. सुरू करा.

प्रश्न बरोबर विचारला, हाउ ओल्ड आर यू? आणि उत्तर, आय ॲम 10 किंवा आय ॲम 11 असंच दिलं ना. गुड. आता तुम्हाला एखाद्याला विचारायचंय की तू कुठे राहतोस, कसं बरं विचारणार? वेअर डू यू लिव्ह? घंटा वाजले की टीचर दोन मुलांना उभं करतील.

मुलं उभी आहेत? एकाने इंग्रजीत विचारायचंय की तू कुठे राहतोस किंवा कुठे राहतेस, दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. सुरू करा.

Where do you live? असा प्रश्न विचारला का? आणि तू कुठे राहतेस ते सांगितलंस ना? गुड. घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील. मग मी सांगीन तो प्रश्न एकाने विचारायचा, दुसऱ्याने उत्तर द्यायचं. दोन मुलं तयार आहेत ना? आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत त्याचं नाव विचारायचंय आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. सुरू करा. व्हॉट इज युअर नेम? असा प्रश्न विचारला का आणि उत्तर बरोबर दिलं ना? आता टीचर दुसरी दोन मुलं निवडतील. चला, एकानी दुसऱ्याला वय विचारायचंय, दुसऱ्यानी आपलं वय सांगायचंय. हाऊ ओल्ड आर यू? असं विचारायचं. आय ॲम 10, आय ॲम 11. जे काही वय असेल ते उत्तर द्यायचं. सुरू करा.

प्रश्न बरोबर विचारला, हाउ ओल्ड आर यू, आणि उत्तर आय ॲम 10 किंवा आय ॲम 11 असंच दिलं ना. गुड, असा सराव पाठानंतरही चालू ठेवा हा. जोडी जोडीनी एकमेकाला इंग्रजीत प्रश्न विचारायचे आणि उत्तरं द्यायची. पाठानंतर पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांनाही आत्तापर्यंत शिकलेल्या इंग्रजी प्रश्नोत्तराचा सराव करायला देतील. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. आणि टीचर, रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील.

0: विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.
1: शिक्षक बंधू भगिनींनो, वर्गात इंग्लिश शिकवताना तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता किंवा इंग्लिश शिकवताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. संपर्कासाठी आमचा ईमेल
0: welearnenglish@clrindia.org.
1: आमचा पत्ता सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, 8 डेक्कन कॉलेज रोड, जय जवान नगर, येरवडा, पुणे 411-006.

0: श्रोतो, आम्ही इंग्रजी शिकतो हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हे आहे आकाशवाणी नेटवर्कने आपण ऐकता पण विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर देखील आम्ही उपलब्ध आहोत. 12:16:20 होत आहेत.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
2: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने

विविध भारतीचं हे पुढे केंद्र आहे. आता वनिता मंडळ या अंतर्गत फोन इन सखी संदेश कार्यक्रमाचा पहिला भाग ऐकूयात. विषय आहे माझी पहिली कमाई. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. फोन इन सखी संदेशचा हा पहिला भाग.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ऐकूया फोन इन कार्यक्रम सखी संदेश.
1: सखी संदेश.

0: मैत्रिणींनो, आजच्या फोन इन सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय अगदी खास म्हणजे माझी पहिली कमाई. ज्या कमाईमध्ये असतो अगदी मनस्वी असा आनंद. काळ पुढे सरकतो, उत्पन्न वाढतं, पण पहिल्या कमाईचा आनंद, तिची गोडी, तिच्या आठवणींचा सुवास हा आयुष्यभर आपल्या मनात दरवळत असतो. अशाच मनात दरवळणाऱ्या आठवणींचा हा प्रवास आजचा सखी संदेश. हॅलो.
1: हॅलो आकाशवाणी.
0: अगदी बरोबर, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात फोन लागलाय.
1: हो, सखी संदेश कार्यक्रमात लागलाय का? मी खूप दिवस फोन ट्राय करते. मी मृदुला प्रधान बोलते, वडगाव बुद्रुक.
0: अच्छा,
1: रोड.
0: हा मृदुलाजी,
1: मी जेव्हा 17 वर्षाचे होते ना, तेव्हा मला जॉब लागलेला टायपिस्ट म्हणून.
0: बर,
1: आता ही गोष्ट आहे किती, 83 सालची. तेव्हा मला 225 रुपये पगार होता.
0: त्या काळी 225 म्हणजे खूप झाला तो.
1: त्यातून मी सेव्हिंग करत होते महिन्याला 70-75 हजार रुपये. सॉरी, 1000 नाही 70-75 रुपये घरात देऊन. ही माझी पहिली कमाई आहे, म्हणजे ही माझी आठवण आहे पहिली कमाईची.
0: आणि मग काय केलं त्या पैशाचं तुम्ही?
1: नाही, मी घरी पैसे द्यायचे वडिलांना, आणि जायला यायला लागायचे बसला, तेवढे खर्च करायचे आणि उरलेले पैसे सेव्ह करायचे.
0: वा छान. पण पहिल्या कमाईचा आनंद खूप वेगळाच असतो ना?
1: खूप वेगळा असतो, खूपच वेगळा असतो. मी माझ्या आईला एक साडी घेतली होती तेव्हा, लाल रंगाची.
0: अरे वा,
1: पहिल्या कमाईची.
0: हो, आनंद झाला असेल
1: खूपच. खूपच, दिवाळीला लक्ष्मी पूजनाला ती नेसली होती तिने साडी. आता मी जवळजवळ आहे 64 वर्षाची.
0: अच्छा,
1: बरं काळ लोटला या गोष्टीला,
0: पण ती आठवण ताजी आहे तुमच्या मनात.
1: हो आहे, तुम्ही म्हटल्या मला ते लगेच आठवलं.
0: वा छान, खूप सुंदर. आपण त्या,
1: मला हा माहिती नव्हता, मी ऐकते रोज तुमचं सती संदेश. कालचं पण मी ऐकलं, गुरु पौर्णिमा.
0: हो हो,
1: आम्ही तो पण ऐकलं. मी रोज सगळे कार्यक्रम ऐकते, आकाशवाणीचे बातम्या ऐकते मी रोज, मला खूप आवडतात.
0: असेच आमचे कार्यक्रम ऐकत राहा. धन्यवाद.
1: आज फोन लागला, मला आनंद वाटला.
0: धन्यवाद.
1: हो हो.

0: हेलो,
1: हाँ नमस्कार. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे.
0: नमस्कार मॅडम. खूप वर्षांनी माझा फोन लागलाय आणि खूप आनंद झालाय मला.
1: छान, कोण बोलतंय?
0: मी गंगासागर पालकर बोलते, चिंचवडवरून. मी लहानपणापासून, माझ्या वडिलांनी रेडिओ घेतला ना, तेव्हापासून मी रेडिओ ऐकते. सर्व कार्यक्रम खूप सुंदर असतात.
1: आजचा विषय तुम्हाला माहितीये का?
0: हाँ, काहीतरी स्वतःची कमाई नाही का, पहिली
1: बरोबर,
0: कमाई
1: माझी
0: है ना.
1: पहिली कमाई. बरोबर,
0: हाँ, माझी पहिली कमाई.
1: काय
0: तर
1: सांगाल त्याविषयी?
0: माझी पहिली कमाई म्हणजे मी शिवण काम करते
1: बर.
0: टेलरिंगचं. हाँ, आणि माझं लेडी शॉप आहे आता इकडे
1: अच्छा.
0: चिंचवड मध्ये. हाँ, तर सुरुवातीला म्हणजे मी जेव्हा नवीन शिवण शिकले होते ना,
1: हाँ,
0: त्यावेळेसची माझी पहिली कमाई होती.
1: किती
0: तर
1: रुपये
0: ती
1: होते
0: मग
1: ती कमाई? तुम आठवते तुम्हाला काही?
0: ती हो 40 रुपये
1: बर.
0: म्हणजे त्यावेळेस, आता किती बघा, 30 वर्षापूर्वी.
1: हो, त्याला पण किंमत होती तेव्हा.
0: खूप खूप. आणि माझे वडील म्हणायचे, कशाला हे करती, कशाला एवढं ते मशीनवर तात्काळ बसती, नाही का. पण पुढे चालून तो माझा व्यवसाय बनला, कधी कळलंच नाही मला.
1: छान छान.
0: तर मग पहिल्या कमाईचं मग काय, आपण थोडेशा वडिलांना देणार, नाही का, देवा पुढे ठेवणार. आणि प्रत्येकालाच पहिल्या कमाईचं खूप म्हणजे हे असतं, अप्रूप किती का असतं ना मग ते,
1: बरोबर.
0: नाही का.
1: नंतर
0: हा,
1: किती पैसे मिळवत, पण पहिल्यांदा पहिल्या महिन्यात जो मिळालेला पगार असतो, जी कमाई असते, ती
0: बरोबर.
1: वेगळीच असते. त्याचं सुखच
0: हो,
1: वेगळं असतं,
0: तो आनंदच वेगळा
1: वेगळा
0: असतो.
1: असतो.
0: हा,
1: खूप छान.
0: माता रोज रोज किती पण येतात जातात, पण एवढं काय वाटत नाही. पण पहिली कमाई आपण जी कष्टाने केली. आता वडील तर गव्हर्नमेंट जॉबला होते, पैसा पाणी भरपूर होता, पण आपण स्वतः कमवलेलं, नाही का.
1: बरोबर,
0: हा,
1: त्याचं अप्रूप वेगळंच. खूप छान, खूप
0: खूप
1: छान.
0: बरं वाटलं मॅडम. माझा आज फोन लागला आणि तुम्ही तेवढं, मी मुलीला रात्री सांगितलं होते की रिमाइंड देऊन ठेव म्हणून, नाही
1: हां
0: का.
1: हां पण ठीक आहे, आता आज तुमचा फोन लागलाय आणि तुम्ही छान व्यक्त झालात, मनापासून आभार.
0: तुमचे पण आभार मॅडम.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. हा.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200 वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
1: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतदा, या व्यावसायिक विश्रांतीनंतर वनिता मंडळ फोन इन सखी संदेश कार्यक्रमाचा हा उर्वरित भाग आता ऐकूयात.
4: हॅलो.
5: हॅलो.
4: नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे.
5: हा, मी रास्ता पेठेतून सुनीता भगवान बोलते.
4: हा सुनीता ताई, स्वागत आहे.
5: हा आपण?
4: मी सविता जेरे बोलते.
5: हा, आवाज ओळखीचा आहे पण.
4: आजचा विषय माहितीये तुम्हाला?
5: आजचा पहिला काय, कमाई म्हणून.
4: कमाई बरोबर.
5: हा
4: काय सांगाल?
5: तर मी 83 साली 12वी पास आउट झाल्यानंतर पुण्यात आजोळी आले होते शिकायला.
4: बर.
5: आणि क्लासेस घेऊन मी शिक्षण घेत होते.
4: अच्छा.
5: पहिल्यांदाच क्लासेस सुरू केले तेव्हा मला पहिली कमाई 100 रुपये सगळ्यांची मिळून होती.
4: वा, पण ते पण खूप जास्ती होते.
5: इतका आनंद झाला. मी आईला पहिली साडी 50 रुपयाची घेतली त्याच्यातून.
4: बाप रे. बर, 100 रुपयामधले 50 रुपये आईला साडी घेण्यासाठी खर्च केला तुम्ही.
5: हा, मला घ्यायचंच होतं आईला काहीतरी गिफ्ट म्हणून.
4: वा छान.
5: मी त्यावेळेस घेतली.
4: आई वडिलांच्या प्रती आपल्या मनात खूप कृतज्ञता असते.
5: हा,
4: आणि ती अशी व्यक्त केली तुम्ही.
5: हा, पुढच्या वेळी असं वाटलं तर वडिलांना स्वेटर वगैरे घ्यावं, पण ते

0: राहूनच गेलं घ्यायचं.
1: अच्छा,
0: मग खूप दिवसांनी घेतलं त्यांना.
1: बर बर बर.
0: आईचं झालं
1: छान,
0: खूप छान वाटलं होतं त्यावेळेस ते घेतलं तेव्हा. कधी देणं आईला, कारण आई गावी राहत होती आणि आजोळी
1: बर
0: वीर माझं माहेर वीर म्हणून धरण वीरच.
1: अच्छा अच्छा, खूप छान सुनीता ताई, छान व्यक्त झालात. माझी पहिली कमाई या विषयी बोललात, तुमचे मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो। हाँ
0: नमस्कार।
1: नमस्कार मैडम, मैं सुवर्ण अघोर बोलती हूँ, वाड़ी वाला
0: हाँ
1: इनपुरी।
0: हाँ सुवर्णा ताई, स्वागत है। बरोबर,
1: आज हावी से ना आपली पहिली कमाई, माझी पहिली कमाई म्हणजे मी नर्सिंग मध्ये गेली 12वी नंतर मॅडम,
0: अच्छा
1: आणि नर्सिंगचा कोर्स कमा संपल्यानंतर मी पहिल्यांदा ज्यावेळी जॉईन झाले ना
0: हाँ,
1: त्यावेळेस मला सुरुवातीला 3,500 रुपये पेमेंट आला, मला खूप आनंद झाला।
0: अरे वाह,
1: पहिली
0: किती
1: कमाई
0: छान, वाह वाह।
1: मी माझ्या आई वडिलांना, भावांना, माझ्या दोन भाऊ दोन बहिणी सगळ्यांना कपडे घेऊन गेले मी, दिवाळी होती ना, मला
0: अरे वाह, किती छान, वाह।
1: आनंद झाला मॅडम। आणि ती कमाई पण, आणि नंतर माझं लग्न झाल्यानंतर खूप कमाई केली मॅडम, खूप देवाचा आशीर्वाद होते आपल्या पाठीमागं,
0: वाह, छान।
1: खूप आपल्या जिंदगी काटकसर करण्याची। आणि मी तिथं कामाला होते ना चांगले डॉक्टर म्हणून,
0: हाँ हाँ
1: ते
0: हाँ
1: त्यांच्याकडे असं म्हणजे शिकायला भेटलो काटकसर करणे हे।
0: वाह वाह, काटकसर केल्यानंतर पुढचं आयुष्य आपलं समृद्ध बनत जातं खरं तर, पण तरीही पहिल्या कमाईचं महत्व वेगळंच असतं, आनंद वेगळाच असतो तो।
1: मेहनत करणारे असले ना कमाई भरपूर होती,
0: खरंय,
1: आता आपण कष्ट करणारे पाहिजे हो, मग मेहनत होती भरपूर।
0: अगदी खरंय, अगदी खरंय। आणि पहिल्या कमाईचा
1: हो
0: आनंद पण वेगळाच आहे।
1: मॅडम, मला असं वाटायला लागलं बापरे मी खूप कमवलं, मला आज काहीतरी मोठं गिफ्ट मिळण्यासारखं वाटलं।
0: वा वा, छान, खूप छान व्यक्त झालात, मनापासून धन्यवाद।
1: हो।

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे.
1: मी बोलते अनुपमा
0: हां,
1: राजन. माझी
0: अनुपमा.
1: पहिली कमाई तशी म्हटलं तर मी ट्युशन घ्यायची.
0: बर.
1: हां, कॉलेजमध्ये असताना. हां, कारण म्हणजे तर ती जी पहिली माझी कमाई होती ती, आणि साधारण काहीतरी माझ्या कल्पनेप्रमाणे म्हणजे त्यावेळच्या काळची अशी काहीतरी 150 रुपये वगैरे अशी काहीतरी मी सुरू केलेली होती.
0: अच्छा, आणि कधीचा काळ होता हा?
1: हा बराच 90 इतला म्हणायला तरी काही
0: अच्छा,
1: हरकत नाही. हा, आणि त्यावेळी म्हणजे फक्त एक पॉकेट मनी म्हणून अशी एक म्हणजे अशी हे होती. तर म्हणजे आपण आपलं स्वतःच असावं, आणि मुळात म्हणजे मला शिकवायला पण आवड होती. तर तो एक छंद मी जोपासला होता, आणि मग तो छंद मी या रूपामध्ये
0: व्यवसायात रूपांतर केलं त्याचं.
1: केलं, पण व्यवसाय म्हणणार नाही मी, ते माझी एक हॉबी म्हणून मी अशी म्हणे. कसं होतं की त्यावेळी काही एवढा आपल्याकडे पैसा असावा अशी जाणीव नव्हती. फक्त आपल्या आपल्या पुरत्या गरजा भावण्याकरता बस साठी आणि वरचा काही काही खर्च असेल की आप, आणि मुळात असं होतं की पैशाची मग किंमत समजायला लागली.
0: बरोबर,
1: म्हणजे हा
0: सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
1: कारण ज्यावेळी ते पैसे कष्टाने कमवले त्यावेळी समजलं की आई वडील आपल्या करता एक एक रुपया कसा साठवतात.
0: बरोबर,
1: आपण जे काही मागतो, हा आपण बिनधास्त मागतो की आम्हाला हे हवे, आणि नाही मिळालं तर आपल्याला राग येतो आपल्या आई वडिलांचा. पण ज्यावेळी स्वतः मी कमवले त्यावेळी मला समजलं की एक एक रुपया आपल्या करता किती महत्वाचा, म्हणून मग आपल्या गरजा सुद्धा आपण त्या विचारांनी सुरू करतो की आपल्याला आताची ही गरज आहे का, आपण हे थोडे ठाल साठवले. तर तसं करत करत मी थोडे थोडे पैसे साठवत गेले, आणि मग माझं मी एक बँक अकाउंट काढलं.
0: अच्छा,
1: आता मग हा त्यावेळी म्हणजे मी याच्यातच होते, पण आई वडिलांच्या नावाबरोबर मी जोडून माझं एक बँक अकाउंट काढलं. मग माझी स्कॉलरशिप होत्या, मग ते पैसे मी बँकेत टाकायला लागले. पहिल्यांदा असं वाटायला लागलं होतं की चल आपल्याला स्कॉलरशिपचे पैसे, पहिल्यांदा मला जेव्हा मिळाली कॉलेजमध्ये स्कॉलरशिप, मी ठरवलं होतं की एक छान ड्रेस घ्यावा. पण माझे वडील म्हणाले नाही, ड्रेस नाही, तू हे पैसे साठव. त्यावेळी मी थोडी हिरमुसले, काय बाबा असं वगैरे, पण नाही, मग आता ते समजले मला की त्याची किंमत काय असते, की एक आपल्या हुशारीने कष्टाने मिळवले पैसे सुद्धा काहीतरी चांगल्या गोष्टी करता आपण वापरू शकतो.
0: ह्याचं सगळ्यात मुख्य कारण हे आहे की तुम्ही आई वडिलांचं सांगितलेलं ऐकलं, की ते म्हणले नाही हे पैसे खर्च करण्यापेक्षा तू ते साठव.
1: ऐकलं ते तुम्ही म्हणताय तसा काळ पण होता, पण मुळातच असं होतं की आई वडिलांनी समजावून सांगितलं.
0: हो हो,
1: मी म्हणतोय म्हणून ते करावं असं नाही.
0: बरोबर,
1: आणि ज्यावेळी त्यांनी मला समजावून सांगितलं ना, मग आम्ही सुद्धा मग बसून विचार केला की बाबा हे जे काही सांगतायत आपल्याला, हा हे बरोबर असू शकतं. आणि म्हटलं की समजा हा मी आज टाकते बँकेमध्ये पैसे, मला वाटलं नाही, मला इच्छा नाही, मी काढून सुद्धा मी माझ्या खर्चा करता वापरू शकले.
0: बरोबर बरोबर,
1: हा मग म्हणून, पण मग ते एकदा असं जे बँकेत गेले, आणि मग त्याच्यावरचा तो

0: मला ट्रस्ट दिसला ना तर मला खूप आनंददायी होता की चला आपण आपले चार पैसे बँकेत टाकले. पुढे पुढे हा विचार आला की आपण हे सरकारला देतो ताकी सरकार आपल्या पैसे वापरून काहीतरी
1: करू शकतात
0: देशात, हा प्रगती करायचा. म्हणजे एक एक अशी पायरी चढत गेलो आम्ही.
1: छान, खूप सुंदर अनुपमाताई, मस्त सांगितलं तुम्ही आता, छान बोललात. आणि पहिल्या कमाईमध्ये तुम्ही मग पहिली जी 150 रुपये कमाई आली त्यात काय केलं मग? का ते पण पैसे तुम्ही बँकेत साठवले?
0: नाही, ते पहिले म्हणजे मी आई बाबांना म्हटलं की आता मी आता काय करू, म्हणजे सुचत नव्हतं की आपण आता काय करावं. आधी हा ज्यावेळेस हातात यायच्या आधी हे होत की हे घेईन. आणि मग मी आई बाबांना विचारलं की मी काय करू याचं, तर बाबा म्हणाले आता पैसा आल्यावर आता असं वाटतं तुला की तू काय करावं. ज्यावेळी नव्हता त्यावेळी तुम्ही कसं तोंडवर करून आई बाबांना बोलत होता. मग ते मी आईकडेच पैसे दिले, ते आईनी पैसे माझे बाजूला ठेवले आणि आई म्हणा, हा आणि आई म्हणाली तुला लागेल तसं हे कर. पण मला माझ्या कल्पनेप्रमाणे लागले नाही, कारण बसचा एक येऊन जाऊन आम्ही बसने जात होतो आणि काय कधीतरी कॅन्टीन मध्ये वडापाव खाला, त्यावेळेस खूप गमत होती. तर हा पण बहुतेक मी जर काय घेतलं असेल तर आठवत नाही मला, पण मी कानातलं वगैरे काहीतरी असं घेतलेलं होतं माझ्या आवडीचं.
1: वा वा,
0: हा तर ते
1: हा पहिल्या कमाईचा तुम्ही असा उपयोग केला, छान सदुपयोग केला असं आपण म्हणू शकतो. अनुपमाताई आज फोन केलात, सुंदर व्यक्त झालात, मनापासून आभार.
0: ओके
1: अच्छा, धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो।
0: नमस्कार। फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत है।
1: हाँ, नमस्कार। मैं पुष्पा नायकवाड़ बोल के। हाँ,
0: हाँ, पुष्पा ताई स्वागत है।
1: कशासाठी फोन होता का? म्हणजे तुमची इनकमासाठी
0: बरोबर,
1: नाही का?
0: पहिली कमाई, आपली पहिली कमाई।
1: पहिली कमाई? हाँ,
0: हाँ
1: मी गृहिणी आहे, माझी काही कमाई नाहीये। पण एकदा असं झालेलं की
0: हाँ
1: मला असं छंद आहे, म्हणजे पेपर मध्ये काय आलं तरी लिखाण करून द्यायचं येते
0: हाँ
1: असं।
0: हाँ
1: म्हणजे ते विषय देतात ना, मग
0: हो
1: त्याच्यावर मी
0: हो
1: ते देतात। बरेच झालं असं,
0: हाँ
1: पण
0: हाँ
1: एक दिवस काय झालं, मनी ऑर्डर आली मला।
0: बर
1: हा, तर आमच्या दिरांनी आणली, म्हणजे वहिनी तुमच्या नावाने मनी ऑर्डर आली। तर मी म्हटलं माझा कशी मनी ऑर्डर, मी काय केलंय असं।
0: हाँ
1: तर मग लक्षात आलं, आपण बघितलं तर सकाळकडून आलेलं। मग मी म्हटलं मी दिला होता लेख,
0: अरे वाह।
1: मग त्याच्यात त्यांनी मला फक्त 200 रुपये दिलेले
0: हाँ
1: त्याच्यात, पण ते मला अस्मरणीयच ठरलं ना। मी म्हणजे
0: वाह, छान।
1: बराच गृहिणी, म्हणजे काय अगदी किंमत नसल्यासारखं असं नाहीये, पण
0: नाही, अजिबात
1: इनकम आपल्या
0: नाही।
1: हातात पैसा नसतो ना।
0: बरोबर आहे।
1: पण ते 200 रुपये माझ्यासाठी एवढे, आणि लेख तर काय होतात, म्हणजे असं तुम्ही गणपती त्याच्यात काय करता, की काय तुमचं काय त्याच्यात योगदान आहे? तर मी काय नव्हतं, फक्त जेव्हा वर्गणीला आले का नाही लोक,
0: हाँ
1: तेव्हा त्या मुलांना मी म्हणलं होतं की अशी गाणी काही लावण्यापेक्षा आपण तुम्ही भजन लेझी मी असं केलं तर माझी वर्गणी डबल, बरं का?
0: अरे बर।
1: तर मी तर मी तेव्हा 100 रुपये दिलेले,
0: हाँ
1: आणि तो लेख मी त्यांना पेपर मध्ये दिला। तर मग ते पुढच्या वर्षी त्यांनी लक्षात ठेवून, म्हणजे तुम्ही म्हटला होता डबल, मी आम्ही तशीच वर्ग तशीच मिरवणूक काढली का नाही, मग
0: हाँ
1: तुम्ही ते 200 रुपये द्या मला। मग तेच 200 रुपये मी
0: अरे वाह,
1: त्यांना परत पुढच्या वर्षी दिले।
0: छान
1: तर
0: छान।
1: ते मला तो अस्मरणीयच म्हणजे ते झालं
0: वा
1: माझं।
0: वा, खूप मोठी आठवण
1: इनकम
0: आहे आणि
1: आली,
0: खूप सुंदर आठवण आहे तुमची।
1: खूप सुंदर आठवण। मी सुद्धा म्हणून गेले होते की असं केली वर्गणी तर मी परत पुढच्या वर्षी डबल देईल,
0: वा
1: मग तेव्हा मी 100 दिलेले। आणि नंतर नंतर हा विषय झाला पेपरला, आणि मी दिलं ते तसं, मी असं असं केलं होतं म्हणून, आणि मुलांनी माझं ऐकलं
0: हाँ
1: की ते वर्गणी का केली म्हणून मी असं दिलेलं। तर मग ते पैसे आल्यानंतर मी परत म्हटलं बरं, हे मी वर्गणी काय केली, तर मी ते मला जी मनी ऑर्डर आली माझी पहिली
0: वा
1: कमाई,
0: वा,
1: ती मी परत मुलांनी ऐकली म्हणून मी ते 200 रुपये
0: छान छान।
1: त्यांना दिले।
0: केवढं मोठं काम केलं तुम्ही आणि किती
1: म्हणजे
0: सुंदर
1: माझे
0: आठवण आहे
1: 100 रुपये
0: तुमची।
1: होते।
0: वा वा, खूप खूप छान वाटलं पुष्पाताई। खूप छान, तुम्ही काम पण खूप छान केलं आणि मुलांना एक चांगली शिकवण पण यातना दिली की गणपतीत काहीतरी छान काम करा, चांगलं काम करा,
1: काम करा करा।
0: आणि त्याचं
1: म्हणजे
0: प्रोत्साहन पण
1: मला
0: दिलं।
1: माहित पण नव्हतं की ते पैसे देतील की काय काय
0: हाँ
1: नाही।
0: हाँ
1: अचानक
0: हाँ
1: मला मनी ऑर्डर अगदी कधी नंतर 6 महिन्यांनी आली, तुम्ही लेख दिल्यानंतर।
0: अच्छा, पण मग त्याच्यानंतर तुम्ही काही लिखाण नाही का केलं मग?
1: मग त्यांच्या विषयी आल्यानंतर मी देते, काय अनुभव तुमचे सांगा ते मी देते सकाळ
0: वा
1: कधी
0: वा,
1: कधी।
0: छान। म्हणजे तुमचं लिखाणाची कला नक्की चालू आहे पुढे आणि तो छंद तुम्ही जोपासतात पुढे।
1: आणि प्रवचन पण माझं झालं 1-2 वेळा, म्हणजे असं मी होऊन नाहीये, मला ते होऊन आलं।
0: वा वा, छान।
1: म्हणजे माझ्या आमच्या गावात खूप हे होतात ना
0: हा
1: सप्ते,
0: हा हा
1: तर मग आपल्या गावातूनच प्रवचन करायचं, म्हणजे कुणाला नाही असं, म्हणजे बाहेरून बोलवण्यापेक्षा आपल्या गावातूनच ते होऊन आले। आता म्हणजे मी तर गृहिणी कुठं कधी जाणार नाही, काही नाही, काहीतरी गुण माझ्याकडनं त्यांनी ओळखले असतील ना माझे,
0: बरोबर बरोबर। आणि गृहिणी हे
1: त्यामुळे
0: पण
1: त्यांनी।
0: काम खूप मोठं आहे, त्याला कधीच कमी नाही लेखता कामा। तर खूप छान पुष्पाताई, आज छान व्यक्त झालात आणि अतिशय सुंदर तुमचा एक वेगळा अनुभव सांगितलात, मनापासून आभार,
1: थँक्यू।
0: धन्यवाद।

0: सख्यांनो, ही पहिली कमाई म्हणजे फक्त नोटा नसतात, तर त्यामध्ये असतो एक संघर्ष, त्यामध्ये असतात स्वप्नांना लाभलेले पंख, त्यामध्ये असतो मीही काही करू शकते हा आत्मविश्वास. अशाच या पहिल्या कमाईच्या आठवणींचा, आत्मविश्वासासाठीचा सखी संदेश आत्ता आपण ऐकलात.
1: सखी संदेश.

0: मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया आमच्या पुढच्या सखी संदेश या कार्यक्रमाविषयी.
1: मैत्रिणींनो, ब्रिटिशांच्या जवळजवळ 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण आजही आपल्यापैकी अनेक जण परदेशी आचार विचार, आहार, उद्योग, खेळणी, तंत्रज्ञान यात अडकले आहेत. आपलं काय, आपण मेड इन इंडियाला बळ देण्यासाठी काय काय करता? आम्हाला जरूर सांगा. मंगळवारी 4 ऑगस्टला सखी संदेश या आपल्या कार्यक्रमासाठी आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11 वाजता फोन नंबर 2 5 3 5 आणि 17 6 वर तर जरूर फोन करा. विषय मेड इन इंडिया.

तर मैत्रिणींनो जरूर फोन करा आमच्या पुढच्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 4 तारखेला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि सख्यांनो आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो याविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतो आहोत. आणि मैत्रिणीनो याबरोबरच मी सविता जेरे सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांच्यासह या वनिता मंडळ कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

पाजी पहिली कमाई या विषयावरचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. सूत्रसंचालन होतं सविता जेरे यांचं. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. FM बँड 101 MHz वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, कर्करोग झाला तर रेडिएशन घ्यावंच लागतं का? रेडिएशन घेतल्यावर आपलं शरीर रेडिओ ऍक्टिव्ह होतं का? केस कायमचे गळतात का? हे उपचार खूप वेदनादायक असतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. रेडिएशन थेरपीचं वैज्ञानिक सत्य, आधुनिक उपचार पद्धती आणि उपचारांच्या दरम्यान घ्यायची काळजी अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत डॉक्टर जगदीश शेजूळ. मंगळवार दिनांक 4 ऑगस्टला दुपारी 3:30 ते 4 या वेळात कर्करोगातील रेडिएशन थेरपी, समज आणि गैरसमज या विषयावर संवाद साधूया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
2: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोतो, ह्या ह्या आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आम्ही आमच्या श्रोत्यांबरोबर उपलब्ध आहोत आणि प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील. दुपारचा 1 वाजलाय. नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास शिंदेसोबत. नेक्स्ट वेव,
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला आहे छत्रीवाली चित्रपटाचं गीत सुनिधी चौहानच्या आवाजातलं. तेजस प्रभा विजय देवसकर यांनी लिहिलेलं, रोहन रोहन यांनी संगीत दिलं आहे.

साधना सरगम आणि जावेद अली यांना आपण ऐकलं. इर्शाद खान सिकंदर यांचं हे गीत होतं. अनिसाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत कर्तूत या चित्रपटाचं.

0: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस.
1: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
2: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
1: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललित लेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.

0: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणे ही कल्पनाच मला भारी वाटते.
1: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
4: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल 0 करने का भी है.
3: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल 0 आलं. तुम्हीही बसवून घ्या.
5: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
6: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स से संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोतो, व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देवी श्रीप्रसाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत श्रेया घोषाल, पॅपॉन यांचा आवाज, चित्रपट सर्कस.

संगीतकार सोहेल सेन यांनी संगीतबद्ध केलेलं हे इर्शाद कामिल यांचं गीत होतं. नीतिमोहन के तसंच विशाल दादलानी यांचा आवाज, चित्रपट गुंडे.

मैत्रिणींनो, ब्रिटिशांच्या जवळजवळ 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण आजही आपल्यापैकी अनेक जण परदेशी आचार विचार, आहार, उद्योग, खेळणी, तंत्रज्ञान यात अडकले आहेत. आपलं काय, आपण मेड इन इंडियाला बळ देण्यासाठी काय काय करता आम्हाला जरूर सांगा. मंगळवारी 4 ऑगस्टला सखी संदेश या आपल्या कार्यक्रमासाठी आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11 वाजता फोन नंबर 25531705 आणि 1706 वर तर जरूर फोन करा. विषय मेड इन इंडिया.

0: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला. 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.
5: शतो व्यावसायिक विश्रांतीनंतर नेक्स्ट फेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत हे आयुष्यमान खुराना यानं गायलेलं, डॉक्टर जी चित्रपटासाठी राज शेखर यांनी लिहिलेलं हे गीत, संगीत दिलंय अमित त्रिवेदी यांनी.

0: तो कार्यक्रमातल्या इथपर्यंतच्या भागात आपण ऐकली ती नवीन हिंदी चित्रपट गीत नेक्स्ट वेव या आमच्या कार्यक्रमांतर्गत. कार्यक्रमातली उर्वरित गीत आपण ऐकणार आहात ते मराठी चित्रपट गीत असणार आहेत. व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.
1: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
7: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

फोटो कॉपी चित्रपटाचं हे गीत होतं केतकी वाटेगावकर यांच्या आवाजातलं गीत आणि संगीत होतं नेहराज वाल यांचं. आणि कर्कबादली यानंतरची रचना आपण ऐकणार आहात ती निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली, अश्विनी शेंडे यांची, जान्हवी अरोरा यांचा आवाज, चित्रपट

0: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: गरीब।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।

0: खून कूनी कर तो या लाड़े लाड़े कूनी छेड़ तो या तोड़ा तोड़ा जीव सर तो या देना इशारा
1: अजित परब यांचं हे संगीत असलेलं गीत, गुरु ठाकूर यांचा आवाज, सोनू कक्कड यांचा चित्रपट 9 महिने 9 दिवस. आणि त्यापूर्वीचं गीत आपण ऐकलं ते जिंदगी विराट चित्रपटाचं होतं. विशाल दादलानी आणि शंकर यांचा आवाज होता. गीत आणि संगीत होतं सूरज धीरज या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलेलं.

0: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य। पीडीसीसी बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्सची आकर्षक गुंतवणूक योजना। फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर। RBIच्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक। संधी मर्यादित आहे। खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026। आजच आपल्या जवळच्या पीडीसीसी बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।

शतो हे बबन चित्रपटाचं गीत होतं सुनिधी चौहान आणि शालमली खोलगडे यांच्या आवाजातलं. विनायक पवार यांच्या गीतासाठी हर्षित अभिराज यांनी संगीत दिलं होतं. आणि कार्यक्रमातलं या नतीचं गीत गीताचे गीतकार आणि संगीतकार मंदार चोळकर, रोहन प्रधान यांचा आवाज, चित्रपट स्माईल प्लेज.

0: श्रोता पवनी पांडे हिच्या आवाजातल्या बायगट चित्रपटातल्या या गीताबरोबर त्याचा टेक्स्ट रेप हा कार्यक्रम आता समाप्त करण्याची कैलास शिंदेला अनुमती द्या. नमस्कार. सहगायनातला वरुण लिखते यांनी गायलेली ही रचना होती. गीत आणि संगीत देखील वरुण लिखते यांचं होतं.
1: The next wave. The next wave.

एफएम बँड 101 MHz वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज या प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. आता दुपारचे 2:50 होत आहेत. काही जुनी हिंदी चित्रपट गीतं प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या युगल स्वरातलं. संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केलेली ही साहिर लुधियानवी यांची रचना. चित्रपट आदमी और इंसान.

मुकेश यांच्या आवाजात हे आशिक चित्रपटाचं गीत आपण ऐकलं. रचना शैलेंद्र यांची होती, संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. आणि शुद्ध कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं गीत, किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा युगुल स्वर चित्रपट अपराध.

आशिक आदमी और इंसान, गायक कलाकार आशा भोसले, महेंद्र कपूर, मुकेश, किशोर कुमार आणि आशा भोसले, कृष्णा होत्या, साहिर लुधियानवी, शैलेंद्र तसंच इंदिवर यांच्या, संगीतकार रवी शंकर, जयकिशन आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली गीताच्या जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोतोपण ऐकलेत. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पण ऐकताय पण विविध भारती 101 एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनेल. आता दुपारचे 2:15 आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: घोषणा की है। आंशिक रूप से क्षतिग्रस्त घरों और फसलों के नुकसान के लिए भी मुआवजा की घोषणा की गई है। हालांकि भद्रक और जाजपुर जिलों के किसानों को भारी नुकसान का सामना करना पड़ रहा है क्योंकि धान और सब्जियों की फसलें बह गई है। प्रकाश दास, आकाशवाणी समाचार, भुवनेश्वर।
1: मध्य प्रदेश के उज्जैन में आज भगवान महाकालेश्वर की पहली श्रावण पाल की शोभा यात्रा निकाली जाएगी। ये यात्रा पवित्र सावन महीने के पहले सोमवार का प्रतीक है। झारखंड से हमारे संवाददाता ने बताया है कि राज्य के विभिन्न देवस्थानों में सुबह से विशेष पूजा अर्चना की जा रही है। तमिलनाडु में आज आषाढ़ माह का 18वां दिन है। इसे आषाढ़ पेरुक्कू कहा जाता है और ये देवी अम्मन को समर्पित है। इस त्योहार में कृषि का आधार रही नदियों में जल की उपलब्धता बढ़ाने के लिए प्रार्थना की जाती है। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। विपक्ष के कई मुद्दों पर विरोध के कारण बाधित लोकसभा की कार्यवाही कल सुबह 11 बजे तक के लिए स्थगित। बिहार, गुजरात और मध्य प्रदेश की 3 विधानसभा सीटों पर उपचुनाव की मतगणना जारी। दिल्ली की एक अदालत ने कुछ महिला पहलवानों द्वारा दायर यौन उत्पीड़न मामले में भारतीय कुश्ती महासंघ के पूर्व प्रमुख बृजभूषण शरण सिंह को बरी किया। भारत ने आधार कार्ड से सत्यापित 5 लाख से अधिक अंगदान प्रतिज्ञाएं पूरी की। अंग प्रत्यारोपण में वैश्विक स्तर पर भारत 3रे स्थान पर। अमरीका और ईरान के बीच आज अगले दौर की शांतिवार्ता संभावित। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणी नेटवर्क कड़पड़ा पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। याबरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता। आता दुपारचे 2:30 आणि 25 सेकंद झाले। सप्ताहविशेष अंतर्गत SIR अर्थात मतदार यादींची सखोल पडताळणी याविषयी उपजिल्हाधिकारी निवडणूक पुणे जिल्हा बिनेल कळसकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात। निर्मिती सहाय्य केलंय वैशाली जाधव यांनी। ऐकूयात सप्ताह विशेष।
3: श्रोत्यांनो नमस्कार। सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। SIR अर्थात मतदार यादीची सखोल पडताळणी सध्या सुरू आहे। याविषयी माहिती घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे उपजिल्हाधिकारी निवडणूक पुणे जिल्हा मिनल कळसकर यांना। मॅडम नमस्कार।
4: नमस्कार श्रोते हो।
3: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। 81 लाख मतदार असलेला पुणे हा महाराष्ट्रातला सर्वाधिक मोठा असा मतदारसंघ मानला जातो।
4: हो।
3: इतक्या मोठ्या जनसंख्येपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्याकडनं हे काम करून घेणं हे खरोखर अवघड गोष्ट आहे। 2002 साल या प्रक्रियेमध्ये महत्वाचं आहे असं सतत बोललं जातं। तर 2002 सालाचं महत्व काय आहे ते पहिल्यांदा ऐकायला आवडेल।
4: ओके, आपण असं करू ताई, आपण थोडंसं मागे जाऊयात। 1950 साली भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली। डॉक्टर सुकुमार सेन हे आपल्या भारताचे पहिले निवडणूक आयुक्त ठरले। ज्यावेळेला सुकुमार सेन सरांनी चार्ज घेतला ॲज अ निवडणूक आयुक्त, त्यांच्या लक्षात आलं की निरक्षरतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे, भारत नुकताच स्वतंत्र झालेला आहे आणि सगळ्या असं एकदम गोंधळाची स्थिती होती। त्यावेळेला सरांना पहिली मतदार यादी बनवावी लागली। मग मतदार यादी बनवताना त्यांनी काय केलं की 100-150 माणसांचा एक ग्रुप, त्याच्यावरती एक माणूस जो या 100-150 माणसांचं नाव, गाव, पत्ता, लिंग, कुठे राहत आहे, वय काय आहे या सगळ्याची माहिती गोळा करेल, या एकावरती आणखीन 10 जण, त्याच्यावरती 10 जण, असं करत करत त्यांनी ती सिस्टीम राबवली होती। हे जे हे 100 जणांवरती एक होता तो आत्ताचा BLO, आपण ज्याला BLO बूथ लेवल ऑफिसर, तो आत्ताचा बूथ लेवल ऑफिसर। आणि यांनी काय केलं, यांनी याद्या तयार केल्या, सगळं नाव, गाव, पत्ता, पित्ता सगळं लिहून आणलं आणि सुकुमार सिंह सरांकडे ठेवलं। सरांनी यादी पाहिली आणि सर शॉकच झाले, कारण ताई तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या यादीमध्ये नाव असं होतं की सलीम की आम्मी, रमेश की बहुराणी, नूतन की मम्मी। मग सर म्हणाले अरे असं नाही, त्यांचं पूर्ण नाव लिहा, पूर्ण प्रॉपर नाव। मग परत हे सगळेजण ग्राउंडवर गेले आणि मग त्यांनी पूर्ण नाव लिहिलं की असं असं तिचं नाव, तिच्या हजबंडचं नाव, तिचं सरनेम असं सगळं। आणि तेव्हा आपली मतदार यादी जी आहे ही पहिलं शासकीय डॉक्युमेंट ठरली की जिने सगळ्यांना पूर्ण नाव दिलं आणि विशेषतः महिलांना पूर्ण नाव दिलं। आणि मग त्याच्यानंतर 1950 मध्ये पहिली यादी झाली
5: आणि तेव्हा महिलांना अधिकार मतदानाचा
4: पहिल्यांदाच दिला
5: आणि इव्हन
4: नाही जसं वेस्टर्न कंट्रीज मध्ये त्यांनी फाईट करून फिमेलनी फाईट

0: करून त्यांचं नाव मतदारयादीत नोंदवलं तसं आपलं नाही झालं. भारताने पहिल्यापासून सर्व महिलांना या मतदारयादीमध्ये स्थान दिलं. 1950 साली यादी झाल्यानंतर 2002 पर्यंत 8 वेळा मतदारयादी तयार झाली. ही जी मतदारयादी ताई तयार होत असते त्याच्या 3 स्टेप्स येतात. 3 म्हणजे कशा की एक सुरुवातीला काहीच तुमची बॅकग्राऊंड नाहीये, तुम्ही नवी कोरी मतदारयादी तयार केली जी 1950 मध्ये झाली. दुसरी अशी होते की तुमची जी मतदारयादी असते त्याला पुढच्या 10 वर्षांमध्ये काय ऍडिशन डिलिशन जे काय होतं ते आपण पुरवणी लावतो, ज्याला आपण सप्लिमेंटरी रोल म्हणतो. मग आता तुम्ही बघाल तर 2002 मध्ये ही यादी झाली होती, त्याच्यानंतर यादीच बनली नाही. आपण इतके वर्ष ज्या निवडणुका घेत आलो ते सप्लिमेंटरी लिस्टवर घेत आलो. मग या सप्लिमेंटरीमध्ये इश्यू काय झालाय की खूप सारे डुप्लिकेट वोटर्स झाले, डेड आहेत ते पण तसेच राहिलेले आहेत. मग हे सगळं काढायचं काम आणि यादी शुद्ध करण्याचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. मग 1950 ते 2002 याच्यामुळे 8 वेळा हे झालेलं आहे, 8 वेळा. आणि आता ही 9वी वेळ आहे की आपण नवीन मतदार यादी बनवतोय.
1: पण हा बराच कालावधी गेला, म्हणजे 2002 ते
0: गेला तो बराच कालावधी झाला. पण आता आपण नवीन मतदार यादी करतोय आणि या मतदार यादीचं वैशिष्ट्य असं आहे की ही यादी बनल्यानंतर जी आधीची यादी होती 2024 साली जी अस्तित्वात होती विधानसभा लोकसभेला ती पूर्णतः बाजूला जाणार आहे. आणि आता याच्यापुढे जे काही निवडणुका होतील लोकसभा विधानसभा ग्रामपंचायती जिल्हा परिषदा या सगळ्या आपल्या या यादीवरती होतील.
1: म्हणून त्याला इतकं महत्व आहे. आणि असं म्हटलं जात आहे की या यादीत तुमची नाव नोंदणी झाली नाही तर तुम्ही त्या मतदानाच्या प्रक्रियेतच बाहेर पडणार आहात, म्हणून हे महत्वाचं आहे.
0: ही जी यादी आम्ही तयार करतो ना ती बेस यादी असते आणि ही बेस यादी पुणे महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायती वापरतात. त्यांचे ते वॉर्डनुसार ते फोडतात आणि त्याच्याप्रमाणे वापरतात. पण जर का आमच्या बेस यादीत नाव नसेल तर तो पुढे कुठलंच इलेक्शन करू शकत नाही.
1: बरोबर,
0: असं ते म्हणून ही यादीचं महत्व आहे.
1: आणि 1950 ते 2000 तोपर्यंत संगणक या प्रक्रियेमध्ये नव्हते, पण आता संगणकांमुळे ते सोपं झालं असणार.
0: संगणकामुळे सोपं झालं आणि आता ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने छान ऍप्लिकेशन बनवलेलं आहे आणि हे ऍप्लिकेशन बीएलओच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड आहे आणि बीएलओ घरोघरी जातो, इन्फॉर्मेशन फॉर्म देतो, त्या सगळ्या डिटेल्स त्या ऍपमध्ये भरतो आणि मग पुढे पुढे जात असतो. ती बीएलओनी भरलेली माहिती मतदान नोंदणी अधिकाऱ्याकडे येते, मतदान नोंदणी अधिकारी व्हेरीफाय करतो आणि मग त्याला रोलमध्ये ठेवायचं की नाही हा निर्णय घेत असतो.
1: अशी ती सगळी प्रक्रिया आहे त्याची. यंदाची प्रक्रिया कशी होते आहे, म्हणजे शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये असं काही त्याचं वेगळेपण आहे का?
0: याचं आपण काय केलंय की आम्हाला साधारण माहिती होतं एसआयआर आता सुरू होणार आहे 1.5 वर्षामध्ये. तर आम्ही काय केलंय की गेल्या 1.5 वर्ष आम्ही जेव्हापासून विधानसभा लोकसभा झाली तेव्हापासून जे मयत आहेत मयतांच्या याद्या पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडनं लिस्ट घेणे, त्या व्हेरीफाय करणे, बीएलओनी घरी जाऊन तपासणे की ही व्यक्ती खरोखरीच मयत आहे का आणि त्याचा 7 नंबरचा फॉर्म भरणे आणि त्याला मतदार यादीतनं काढणे, ही प्रक्रिया आमची ऑलरेडी गेले 1.5 वर्ष चालू आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते की मावळ या एका एलएसी मधून आपण 18,000 मयत मतदार गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही डिलीट केलेत मॅडम, एकट्या मावळमधनं. पर्वतीमधनं 9 ते 9,500 मयतांचा डेटा आमच्याकडे तयार आहे जो आता 1-3 दिवसामध्ये आम्ही डिलीट करतो. मग एवढे मयत असताना त्या यादीमध्ये आम्ही हे सगळं काम सुरू केलं. आता 21 मतदारसंघ आणि 91 लाख वोटर्स आहेत, त्यामुळे या ह्याच्यामधनं आता हे मयत पर एलएसी 10,000 म्हटले तरी सुद्धा 2,10,000 तर इथेच डिलीट होत आहेत. ह्या अशा प्रकारे आमचं डिलिशन चालू आहे. आणि डिलिशन आम्ही कशावर करतोय मॅडम, तर जे डुप्लिकेट आहेत, म्हणजे कसं की मिनल कळसकर माझं नाव पुण्यात आहे, माझं नाव मुंबईमध्ये, माझं नाव ठाण्यामध्ये, व्यक्ती तीच आहे, एकच मिनल कळसकर आहे. मग आम्ही अशा 2-3 ठिकाणी ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव आम्ही एका ठिकाणी ठेवणार आणि 2 ठिकाणी काढणार.
1: जिथे वास्तव्य असेल तिथे नाव ठेवणार,
0: जिथे वास्तव्य आहे त्या ठिकाणी त्यांचं नाव राहणार.
1: तुम्ही आता मयत मतदारांची यादी आणि ते सगळं म्हणालात, पण अशी घटना घडल्यानंतर नातेवाईकांची ही जबाबदारी आहे ना की आमच्या घरी असं असं मयत झाली आणि त्यांचं नाव काढा, हे वेळेत करायला हवं.
0: हे केलं जायला हवं. त्याच्यामध्ये 2-3 विषय असे आहेत की बरेचदा अजाणतेपणाने काही नागरिक माहिती देत नाही, काही नागरिक मुद्दामून लपवतात. त्यांच्या घरामध्ये काही वारस नोंदीची प्रकरणं असतात किंवा झोपडपट्टीमध्ये एखादी व्यक्ती राहत असेल तर त्याला काही स्कीम्सचा फायदा मिळू शकतो, काही जणांना रेशन कार्डमध्ये धान्य मिळू शकतं, तर त्या अपेक्षेने काही जणांनी नावं ठेवलेली असतात. पण आता या यादीमध्ये मात्र आम्ही ती सगळी काढतो, सगळी बाहेर काढणं.
1: मिळालेली माहिती किंवा जे डेटा तुम्ही गोळा करतात त्याचं वर्गीकरण वातावरण आणि त्याचं पुढचं काम कसं होणार आहे, उत्सुकता म्हणून
0: जरूर. आता ही स्टेप सांगते काय होतं, आम्हाला ना स्टेजेस दिलेल्या आहेत या एसआर ऍक्टिव्हिटीमध्ये. भारत निवडणूक आयोगाकडनं 5-6 स्टेजेस दिल्यात. फर्स्ट स्टेज होती प्रिंटिंग ऑफ एन्युमरेशन फॉर्म, त्यासाठी आम्हाला 10 दिवस दिले होते. म्हणजे काय की डेटा येतो रात्री 12 च्या पुढे आम्हाला डेटा प्राप्त होतो. तो डेटा आला तुमची मतदार

0: ती फ्रीज होते. फ्रीज झाला की सगळा डेटा एकत्र येतो. डेटा आला की आम्ही तो डाउनलोडिंगला लावतो. डाउनलोडिंगला आम्हाला साधारण 8 ते 10 तास लागतात, कारण 91 लाखचा डेटा ज्याला डाउनलोड करतो त्याला खूप मोठी वेळ लागतो. त्याला ते झालं की आम्ही आमचे प्रिंटर असतात ते लावतो आणि प्रिंटिंग करायला सुरू करतो. तर आपल्याला 2 एनोमेशन फॉर्म प्रिंट करायचे असतात 2 प्रतीमध्ये. तर हे जे 91 लाख आहेत त्याचे जवळजवळ 1,82,00,000 एवढे फॉर्म्स आम्ही त्यावेळेला प्रिंट केले. हे प्रिंट केले आणि आम्ही आमच्या बीएलओंना वाटप केले. आता हा बीएलओ काय करतो की तो घरोघरी जातो आणि फॉर्म देतो. आता त्याच्यामध्ये इश्यूज असे येतात की ज्या मतदाराचं नाव मतदार यादीमध्ये अगदी ऍड्रेस व्यवस्थित आहे, म्हणजे मिनल कळसकर फ्लॅट नंबर हा, घर क्रमांक हा, त्याचं रस्त्याचं नाव आहे, बिल्डिंगचं नाव आहे, मजला आहे, त्याच्यामध्ये इश्यू येत नाही. बीएलओ सरळ घरी जाऊन देऊ शकतो. पण आपल्या मतदार यादीमध्ये दोष असा झालाय की काही जी नावं आहेत, बरीचशी नावं आपण म्हणू शकतो, त्याच्यावरती फक्त असलेले मिनल विवेक कळसकर राहणार सदाशिवपेठ पुणे. आता सदाशिवपेठमधून मिनल कळसकरला शोधणं फार अवघड होतं. मग आम्ही काय करतोय की आमचे जे बीएलओ आहेत ते कधी कधी मतदान केंद्रावर बसतात आणि त्या मतदान केंद्रावर बसून ते आजूबाजूच्या नागरिकांना सांगतात की आम्ही इथे बसलोय, कृपया तुम्ही या आणि आपलं फॉर्म घेऊन जा. मग तेव्हा नागरिक येतात, ते फॉर्म देतात आणि मग आता या फॉर्ममध्ये पूर्ण ऍड्रेस घालतात ते त्यांचा, जेणेकरून आता पुढची जी मतदार यादी येईल त्याच्यामध्ये फुल ऍड्रेस त्यांचा येऊ शकेल. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्याकडनं फॉर्म कलेक्ट करतो. जे वयोवृद्ध आहेत त्यांच्या घरी जाऊन फॉर्म आपण देत असतो. इवन ज्यांचा ऍड्रेस आम्हाला फाइंड आउट होत नाही आम्ही घर शोधायचा खूप प्रयत्न करतो. मग इवन आपण बीएलएनची मदत घेतो, बूथ लेवल असिस्टंट जे पॉलिटिकल पार्टीनी अपॉइंट केलेले असतात त्यांची मदत घेतो, काही स्टुडंट्सची मदत घेतो की हे शोधून द्या आम्हाला. आणि अशा प्रकारे आम्ही इवन पुणे महानगरपालिकेकडून आपण टॅक्सचा डेटा घेतलेला आहे, कारण तो टॅक्सचा जो डेटा आहे ना त्याच्यामध्ये काही जणांचे फोन नंबर आम्हाला सापडले, मग आम्ही ते फोन करून सुद्धा त्यांना बोलू शकतो किंवा त्यांचा ऍड्रेस कन्फर्म करू शकतो. मग हे असं पण आपलं चालू आहे.
1: आणि ही साखळी आता तयार झालेली आहे, म्हणजे एका ठिकाणी तुमचा डेटा दिलात की या सगळीकडे तो वापरता येतो, ही एक त्यातला चांगला भाग नक्कीच आहे. बीएलओ हे नाव खूप म्हणजे बीएलओ बीएलओ असं सगळीकडे खूप ऐकू येत आहे, तर हे बीएलओचं काम नक्की कोण करत आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश पण तुम्ही यावेळेला केला आहे का?
0: ओके, बीएलओ म्हणजे कोण मॅडम? हे बूथ लेवल ऑफिसर्स आहेत, यांच्याकडे अख्ख्या मतदान केंद्राची त्यांच्याकडे जबाबदारी असते. एका मतदान केंद्रामध्ये 1200 ते पुढे एवढे मतदार असतात. तर आता काय झालंय की लोकसभा विधानसभा 2024 झाली आणि त्याच्यानंतर आपल्याकडे कुठलीच निवडणूक झाली नाही, बरोबर? त्या दरम्यान ह्या केंद्र वाढली, म्हणजे 1200 ते 1400 1800 2000 एवढी झाली. मग त्या 2000 ते 4000 फॉर्म त्या बीएलओनं मिळाले. आता हे 2000 फॉर्म जे आहेत ते बीएलओला वाटप करण्याचं काम आलेलं आहे. मग बीएलओ घरोघरी जातो ते वाटप करतो. कोणी नवीन मतदार दिसला 18 वर्षाच्या पुढे तर त्याला एनरोल करून घेणे, कोणी मयत असेल त्याचं डेड हे करणं, समजा कोणाचं नाव बदललं असेल, मिनलचं मोनल झालं असेल किंवा मिनल ही स्त्रीलिंगी आहे पण पुल्लिंगी लागलेले, तर या सगळ्या दुरुस्त्या ते बीएलओ करत असतात. आणि आपल्याकडे 8417 महाराष्ट्रात सर्वाधिक बीएलओ आहेत. 8417 जणांना आपण आज रोजी प्रत्येकाला एक एक असिस्टंट ऑलरेडी दिलेला आहे आणि दुसरा असिस्टंट आपण शोधत आहोत. म्हणजे 8414 टोटल बीएलओ आणि साधारण 11500 आपल्याकडे असिस्टंट आहेत. आता काय होतं मॅडम, जर का 3 असिस्टंट द्यायची वेळ आली तर 8 × 16 = 24 साधारण 25,500 आपल्याला स्टाफ फील्डवर लागतो. आणि ट्रेनिंग आलं मेन म्हणजे तेवढी अव्हेलेबिलिटी पाहिजे मॅडम. तुम्ही ज्या वेळेला पोलिंग बूथसाठी प्रिसाइडिंग देता त्यावेळेला ते 2 दिवस काम करतात, पण हे काम 2 महिन्याचं मॅडम. मी 2 महिना शाळेचा टीचर नाही घेऊ शकत, शाळेचे कुठले कर्मचारी इतर घेऊ शकत नाही. आपल्याला शेवटी ते पण सगळं बघायला पाहिजे. त्यामुळे आम्ही बीएलओ आणि त्यांना एक एक असिस्टंट याच्यावरती आता
1: बीएलओ शिक्षक नाही आहेत
0: काही. आपल्याकडे 8417 पैकी 5500 टीचर्स आहेत. त्याच्यानंतर काही टॅक्स कलेक्टर आहेत, आमचे सर्व तलाटी आहेत, ग्रामसेवक आहेत, पोलीस पाटील आहेत, अंगणवाडी कर्मचारी आहेत, आशा वर्कर्स आहेत, हे सगळे आपण बीएलओ मध्ये घेतलेले आहेत.
1: आणि विद्यार्थ्यांचा पण समावेश केला आहे, त्यांना त्याच्यातून रोजगार मिळणार आहे.
0: नाही, आपण काय करतोय मॅडम, कॉलेजमध्ये ना विद्यार्थ्यांना एक नवीन विषय आहे, कम्युनिटी स्टडीज आणि कम्युनिटी एन्व्हायरमेंटल स्टडीज वगैरे असे सगळे विषय आहेत. तर आम्ही त्यांना त्या ह्याच्यामध्ये कॉलेजेसला म्हटलंय की तुम्ही मुलांना आमच्या ईआरओंच्या ऑफिसमध्ये पाठवा, तिथे ते बीएलओंना मोबाईलवरती फॉर्म भरायला मदत करतील. बिकॉज तुम्ही सारखं बघितलं तर हे जेनझीचा ना स्पीड खूप चांगला आहे मोबाईलचा आणि वी आर युझिंग द स्पीड. आता आपलं वय तर 45-48 आहे, आपल्याला तो मोबाईल एवढा फटफट फटफट होत नाही. मग आमचा बिएरो शेजारी बसतो आणि त्या विद्यार्थ्याला सांगतो की बाबा तू भर मला मदत कर. आणि हे आम्ही असं नवीन हे केलंय आणि मला खूप अभिमान वाटतो सांगायला की दीज पीपल आर रिअली वर्किंग व्हेरी हार्ड आणि खूप सुंदर काम करतात ते, खूप सुंदर. म्हणजे मी कोथरूड

0: मध्ये मतदारसंघामध्ये मुलं बसली होती, जवळजवळ 100-125 मुलं आहेत त्यांची. आपल्या पुणे कॅन्टोनमेंटमध्ये वाडिया कॉलेज जे आहे, वाडिया कॉलेजमधने जवळजवळ 450 मुलं मदतीला आलेत आणि ते सगळे मदत करतात फिडिंगला, डेटा फिडिंग, आणि सिन्सिअरली करतात मॅडम. त्यांना काही अडलं तर ते लगेच बीएलओला विचारतात, बीएलओचं पण लक्ष असतं काय करतोय काय नाही, एकदम व्यवस्थित त्यांचं काम चालू आहे.
1: आणि ही प्रक्रिया 8 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करायची, मला वाटतं आधी 29-30 काहीतरी तारीख होती,
0: 29 तारीख होती ती वाढवली आणि 8 ऑगस्ट पर्यंत दिली. आता आमच्याकडे फील्डवरती ही परिस्थिती आहे की जे अॅबसेंट वोटर्स आहेत, बरेच जणांना मॅडम भीती आहे की माझं नाव मतदार यादीतनं जातं का जातं का. आम्ही कोणाची नावं घालवणार आहोत जे अॅबसेंट आहेत. अॅबसेंट म्हणजे काय, एक अशी व्यक्ती की तिचं नाव आहे पण ती आढळून येत नाही आणि तिचे वेअर अबाउट्स कोणीच देऊ शकत नाही. उदाहरणार्थ सेक्स वर्कर, त्याच्यानंतर तुमचे ऊस तोडणी कामगार, बेघर व्यक्ती, किंवा एखादा माणूस म्हणजे एखादा कामगार आला 11 महिने राहिला, तो त्या चाळीमध्ये राहत होता, आता निघून गेला. हॉटेलचे कामगार आहेत, ते तिथे राहिले, आता निघून गेले, यू डोंट नो ते कुठे गेले. हे आहेत आमचे अॅबसेंट वोटर्स. मग आम्ही त्याच्यावरती अभ्यास केलाय, गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्हाला असे अॅबसेंट वोटर्स सापडलेत प्रत्येक मतदारसंघात. आम्ही त्याची लिस्ट बनवली आणि आमचे बीएलओ गेले वर्षभर हे चेक करतायत की हा माणूस कधी येतोय कधी येतोय. आमचे ऑलरेडी 3 पंचनामे यांचे तयार आहेत की हे इथे राहत नाहीत. आणि आता या जो करंट टाईम चाललाय, या करंट टाईम मधले पण आमचे पंचनामे तयार आहेत की हे इथे राहत नाहीत. फक्त हे राहत नाहीत जे आहेत ते आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार यांना शोधायचा, आणि जर जेव्हा ते नाही सापडणार तेव्हा ते आम्ही सापडत नाहीत म्हणून त्यांचा पंचनामा अपलोड करणार आणि त्यांना ड्राफ्ट रोल मधून वगळणार.
1: पण त्यांचं नाव कुठेच असणार नाही आता.
0: नाही आता काय होतं,
1: त्यांच्या मूळ गावी ते नाव,
0: त्यांच्या मूळ गावी कदाचित ते असू शकेल, कदाचित ते असू शकेल. आता दुसरं कॅटेगरी याच्यामध्ये आपण सांगितलं तर त्याप्रमाणे मॅडम याच्यामध्ये डुप्लिकेट वोटर्स आहेत. व्हॉट इज डुप्लिकेट वोटर्स? देर आर 2 टाइप्स ऑफ डुप्लिकेट वोटर्स. एक असते पीएससी. पीएससी म्हणजे काय, फोटो सिमिलर एंट्री, म्हणजे मिनल कळसकरचा फोटो आहे, मी मिनल कळसकर आहे, हा माझा चेहरा आहे, हा माझा फोटो आहे, पण हा फोटो तुम्हाला पण आहे. लोकांना माहित नाही तुम्ही मिनल कळसकर का मी मिनल कळसकर, बरोबर? दिस इज कॉल्ड अ फोटो सिमिलर एंट्री. मग आमचा बेलो तुमच्याकडे जातो, आमच्याकडे येतो आणि तो बघतो की याच्यातली मिनल कळसकर नक्की कोण. मग तुमचा फोटो चुकलाय, मग बेलो तुमच्याकडून फोटो घेणार आणि अपलोड करणार. ही झाली पीएससी. दुसरी डीएससी. व्हॉट इज डीएससी? डेमोग्राफिकली सिमिलर एंट्री. म्हणजे काय, मिनल कळसकर नागपूरमध्ये आहे, फोटो सेम, व्यक्ती सेम, मिनल कळसकर नागपूर, मिनल कळसकर पुणे, मिनल कळसकर ठाणे. मग आमचा ठाण्याचा बीएलओ चेक करतो की त्या ऍड्रेसवरती मिनल कळसकर आहे का. पुण्यातला पुण्यामध्ये चेक करतो, ठाण्यातल्या ठाण्यामध्ये. या तिघांपैकी एके ठिकाणी मिनल कळसकर सापडते. मग हे दोघं जे आहेत ते डिलीट करतात आणि हा बीएलओ नाव तसंच ठेवतो. आणि ह्यासाठी आमचे बीएलओंचे, सगळ्या भारतातल्या बीएलओंचा नंबर तुम्ही क्लिक केलं की कुठला तो पर्टिक्युलर बीएलओ आहे ना त्याचा नंबर त्या नावावर येतो की ही नागपूरच्या या बीएलओ कडे आहे, हा त्याचा नंबर आहे, हा ठाण्यामधला बीएलओ आहे, त्याचा नंबर. हे आमच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे.
1: नागरिकांनी नक्की याच्यामध्ये काय करायचं आहे, कारण बीएलओ माझ्यापर्यंत जर पोहोचला नाही तर मी त्याला कुठे शोधायचं आहे.
0: आता याच्यासाठी आपण काय केलंय की आता 91 लाख मतदारांना हे सगळं शोधून देणं हे खरोखरच मोठं टास्क आहे. आपण काय केलंय की पुणे कलेक्टर साहेबांची जी वेबसाईट आहे, तुम्ही जर का गुगलला जाऊन पुणे कलेक्टर वेबसाईट टाईप केलं की लगेच ती वेबसाईट येते. तिथे क्लिक केलं तर SIR 2026 हा एक हे आहे, तिथे क्लिक करा. तिथे तुम्हाला खाली बीएलओंच्या तुमचे पूर्ण सगळ्या तुमच्या मतदारसंघामध्ये जे बीएलओ आहेत, तुमच्या मतदारसंघाचं नाव, तुमच्या मतदान केंद्राचं नाव, म्हणजे समजा मी गरवारे शाळेमध्ये मतदानाला जात असेल तर त्या गरवारे शाळेचं नाव, त्याच्यातली खोली क्रमांक, त्या खोलीला असलेले बीएलओचं नाव आणि त्याचा नंबर, हे सगळं दिलेलं आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट हिम डायरेक्टली आणि तुम्ही त्यांना विचारू शकता.
1: हे आपणहून करायची गोष्ट आहे, कारण बीएलओ आपल्यापर्यंत जरी नाही पोहोचू शकला काही कारणाला
0: पोहोचावं
1: तरी आपण.
0: माझी विनंती आहे की ना बीएलओ खूप कष्ट घेतात, दे आर रिअली ट्राईंग व्हेरी हार्ड. एव्हरी सॅटर्डे संडे ते मतदान केंद्रावरती आहेत आणि त्यांना खूप प्रेशर आहे. तर माझी पुणेकरांना नंबर विनंती आहे की प्लीज तुम्ही थोडंसं आमच्या बीएलओंना कॉन्टॅक्ट करून जर का सांगितलं की बाबा मी कुठे येऊ सांग, मी यायला तयार आहे, तर फार बरं होईल, त्या बीएलओंचं काम आसान होईल.
1: बरोबर. आणि आपण प्रत्यक्ष गेल्यानंतर फार माहिती त्याच्यात भरायची नाही, म्हणजे आधार क्रमांक किंवा तुमचं मतदान काय काय आहे ते पण सांगितलं, कारण ती एक भीती असते ना की मी बरोबर जाताना काय डॉक्युमेंट्स नेली पाहिजेत.
0: घाबरायचं काहीच कारण नाही मॅडम, एकदम सोपी माहिती आहे. आपल्याला तुमचा आधार कार्ड क्रमांक पाहिजे आहेत, फोन नंबर पाहिजे आहेत, आणि जर का तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर त्याचा नंबर पाहिजे.
1: जर असला तर कंपल्सरी नाही,
0: दॅट्स नॉट इव्हन
1: आधार कार्डाचं पण कंपल्सरी म्हटलेलं
0: नॉट कंपल्सरी. पण मी कशासाठी द्या म्हणते की याच्या पुढे मग आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हा आम्ही एकत्र करू, जेणेकरून तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन होतील मतदार यादीतले तुम्ही

0: बदला किंवा काय ते तुमच्या मोबाईल नंबरवरनं पुढे जातील याच्यासाठी आम्ही ते म्हणत आहोत. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला 2002 डिटेल्स द्यायचे. डिटेल्स म्हणजे काय की 2002 मध्ये तुम्ही मतदार म्हणून कुठे एनरोल होता. आता त्याच्यातही टेन्शन घ्यायचं अजिबात काम नाही. तुम्ही जर का गुगलला सारं साधं गेलं आणि सर्च माय नेम इन एसआय 2026 म्हटलं की डायरेक्ट इलेक्शन कमिशनची वेबसाईट येते, त्याच्यावरती सर्च युअर नेम इन एसआय लास्ट एसआय म्हटलं की दोन ऑप्शन्स येतात. एक आहे सर्च युअर नेम इन डिटेल्स. डिटेल्सला जर का तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रिक्टमध्ये सरळ खाली तुमचं फक्त आडनाव घालायचं आहे. त्या डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे शिंदे, जेवढे कळसकर, जेवढे कांबळे आहेत ते सगळे दिसतात. इट्स व्हेरी इझी. त्याच्यातही तुम्ही जर का शिवाजीनगर मतदारसंघ, कोथरूड मतदारसंघ हे जर का तिथे टाकलं तर मग तुम्हाला फक्त शिवाजीनगर मधले
1: दिसणार.
0: हा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला इझिली फाइंड आउट होईल. इट्स नॉट एट ऑल खूप हेक्टिक वगैरे असं काही नाहीये. उलट हे शोधून ठेवा बीएलओंसाठी, जेणेकरून बीएलओंचं हे काम
1: सोपं जाईल.
0: कारण ते इट्स व्हेरी म्हणजे खरोखरच अवघड आहे.
1: आणि त्या अर्जावरती फोटो पण तुमचा आहेच, त्यामुळे फोटो न्यायची पण
0: आहे
1: खरं तर गरज नाही. काही वेळेला तो काळा किंवा तुम्हीच बदलला असाल.
0: काय होतंय की काही जणांचे फोटो आहेत ना मॅडम खूप जुने झालेत, खूप जुने झालेत, म्हणजे आता खरोखर ती व्यक्ती ओळखता येत नाही. किंवा काही जणांनी काय केलंय, समुद्र किनारी उभे असलेले फोटो हे नॉन स्टँडर्ड फोटो आहेत ना. आम्हाला पासपोर्ट आयकार्ड साईजचा फोटो हवा आहे आणि तो तुमचा एपिक वर येणार आहे ना. माझा समुद्र किनारी उभा असलेला फोटो कसा घ्यायचा आम्ही. म्हणून मग आपण म्हणतोय की तुम्ही असे फोटो असतील तर आम्हाला मग क्लिअर कट फोटो लागतो.
1: 2002 साली जन्मलेली मुलं पण आता मतदार झालेली आहेत, त्यांचं नाव नोंदवताना काय करायचं आहे?
0: आता आपण एक प्रकार बघितला की ज्यावेळेला 2002 मध्ये माझं नाव आहे 2002 मध्ये आणि आताच्या यादीत आहे, तर माझं जे आहे ते सेल्फ मॅपिंग होतं. म्हणजे आय वॉज देअर, मी 2002 मध्ये होते, मी आता पण आहे. आता दुसरा प्रकार असा आहे की माझी मुलगी 2002 यादीत नाही पण तिचे वडील 2002 यादीत होते. मग आपण काय करतोय, मुलीला तिच्या वडिलांसोबत मॅप करतो, मुलाला त्याच्या वडिलांसोबत मॅप करतो, विवाहित स्त्रीला देखील आपण तिच्या वडिलांसोबत मॅप करतो.
1: राईट.
0: जरी तिचं नाव तिच्या मिस्टरांसोबत आत्ता असेल तरीही आपण तिला तिच्या माहेरच्या नावाने मॅप करतो. कारण डायरेक्शन तसे आहेत की तुमचं मूळ कुठे आहे तिथे तुम्ही नाव तुम्हाला द्यायचं.
1: बरोबर. आणि आता व्यक्ती ती इथे हजर नसली तरी त्याच्या वतीनेही कोणी हा फॉर्म भरू शकतो, म्हणजे सही कोणीही करू शकतो, विशेषतः मुलं जी परदेशात शिकायला गेले
0: त्याची काही हरकत नाही. जर का तुम्हाला परदेशी नागरिकत्व मिळालं नसेल आणि तुम्ही स्टील इंडियन सिटीझन असाल तर हरकत नाही, त्यांचे आई वडील हे देऊ शकतात. पण जर का तुम्ही इंडियन सिटीझन नसाल तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की कृपया आपलं नाव मतदार यादीमध्ये घेऊ नका, कारण तो गुन्हा आहे. परदेशी नागरिक जर का आमच्या मतदार यादीमध्ये नाव एनरोल करत असेल तर तो गुन्हा ठरतो. त्यामुळे भारताचा नागरिक नसलेल्याने नाव घेऊ नये.
1: प्रत्यक्ष जाणं शक्य नसलं तर ऑनलाईन नोंदणी पण शक्य आहे. आम्हाला जरा सांगा.
0: ऑनलाईनला आहे ना हेच एकदम सोपं आहे मॅडम. गुगल हा एकदम एक मोठा असं काहीतरी एक छानपैकी गोष्ट आहे ज्याच्यावरून आपण काही पण शोधू शकतो. गुगलला जा, ऑनलाईन सर माय नेम ऑनलाईन फॉर एसआयआर म्हटलं की त्यांची साईट येते. त्याच्यावरती फक्त एक इश्यू असा होतो की ज्या वेळेला तुमचा मोबाईल क्रमांक हा एपिक कार्ड म्हणजे आमचं मतदानाचं कार्ड आणि आधार कार्ड यांच्याशी संलग्न असेल तरच तुम्हाला ते करता येतं. कारण तो तुम्हाला ओटीपी पाठवतो, लॉग इन क्रेडेन्शियल्स विचारतो आणि ते तुमच्या मोबाईल नंबरवरती सगळं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे जर का तुमचा मोबाईल कनेक्टेड असेल तर नो इश्यू.
1: आणि जुनं जे इलेक्शन कार्ड आहे त्याच्यावरती मोबाईल नाहीत, कारण तेव्हा लोकांकडे मोबाईल नव्हते, त्यामुळे ती अडचण येऊ शकते. इतक्या सगळ्या प्रयत्नानंतरही जर माझं नाव मतदार यादीत मला सापडलं नाही तर मी काय करायचं आहे? तुमचं ऍप आहे का?
0: येस, एकदम सोपं आहे. मोबाईलवरती ईसीआय नेट म्हणून एक ऍप आहे, ते ऍप सरळ डाऊनलोड करायचं. ऍपलला पण मिळतं आणि आपल्या सॅमसंग वगैरे इतर मोबाईल्सला पण मिळतं. ईसीआय नेटवरती गेलात की तिथे ऑप्शन्स तयार होतात. ते ऑप्शन्स आहेत सर्च युअर नेम इन लास्ट एसआयआर, म्हणजे तुमच्या लास्ट जे 2002 मधली यादी आहे त्याच्यामध्ये नाव शोधा, आणि सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट. मग आता आपल्याला काय करावं लागेल की पहिले आत्ताच्या मतदार यादीत नाव आहे की नाही हे बघावं लागेल. मग त्यासाठी सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, तुमचं वोटर लिस्टमध्ये नाव शोधा आणि मग तुमचं नाव मिळालं की 2002 मध्ये तुमचं नाव कुठे होतं हे शोधायचं. आणि दोन्ही नावं मिळालं की बीएलओला कॉन्टॅक्ट करायचं, बीएलओना सांगायचं की बाबा माझं 2002 मध्ये हे आहे, 2024 मध्ये हे आहे, आणि मग तुमचं लिंकिंग होऊन जातं.
1: आणि 2002 सालच्या मतदार यादीत जर मी नसेन तर आई किंवा वडिलांच्या बरोबर ते लिंक.
0: हो, आई किंवा वडिलांसोबत तुम्ही ते लिंक करू शकता. समजा काही वेळेला असं होतं की आई वडील सुद्धा नसतील, मग त्याला तुमचे जे दादा दादी आहेत किंवा नाना नानी म्हणजे आईकडचे किंवा वडिलांकडचे या दोघांसोबतही ते मॅप होऊ शकतात.
1: अच्छा.
0: ती पण हे आहे.

कारण काही व्यक्ती आहेत की ज्यांचे आई वडील नसल्यामुळे त्यांची नावं नाही आहेत. मग आम्ही एक गोष्ट मी इथे नमूद करू इच्छिते, काही आम्ही स्पेशल ड्राईव्ह राबवतो मॅडम दरवेळेला. यावेळेला स्पेशल ड्राईव्ह मध्ये म्हणजे जे अनाथ विद्यार्थी आहेत

0: आपण सर्व मानव या संस्थेमध्ये येतो मॅडम, आणि त्यांना सुद्धा तो अधिकार आहे जो आपल्याला आहे, आणि याच्यासाठी आम्ही त्यांना मतदार यादीमध्ये घेतो की नाही आपण सगळे एकत्र आहोत, वी ऑल आर इक्वल, म्हणून त्यांना मतदार यादीत घेतो. पण त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की समजा कोथरूडमध्ये एखाद्याने एनरोल केलं असेल तर हे ट्रान्सजेंडर्स कम्युनिटी एका ठिकाणी राहत नाहीत, दर 2 महिन्यांनी त्यांचं लोकेशन बदलतात. मग आम्ही काय केलंय की आम्ही एक सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी याच्यासाठी नियुक्त केलेले आहेत, जे ट्रान्सजेंडर्स आम्हाला त्यांच्या जागेवर भेटणार नाहीत, त्यांच्या एनरोल्ड केलेल्या प्लेसवर भेटणार नाहीत अशी यादी आम्ही त्यांना देत असतो, आणि ते आम्हाला सांगतात आज रोजी हा कुठे आहे. मग आमचा बीएलओ त्याला तिथे एन्युमरेशन फॉर्म पाठवणार आणि त्याचं नाव मात्र मतदार यादीत आम्ही ठेवणार, त्याचा हक्क आम्ही काढून नाही घेणार.
1: किती छान. भारतभरामध्ये ही प्रक्रिया वेग पकडलेला असणार असतं, काय परिस्थिती आहे भारतभरातली?
0: हे जेव्हा असं इलेक्शनचं काम होतं ना मॅडम, ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होतं, 1, 2, 3 टप्पे. तर पहिल्या टप्प्यामध्ये बघा तुम्ही, पश्चिम बंगाल, बिहार या ठिकाणी इलेक्शन होते, त्या ठिकाणी एसआयचं काम झालं. दुसरीकडे जेव्हा सेकंड टप्पा होता त्याला गोवा आणि गुजरात हा टप्प्यामध्ये झालं. आता हा जो तिसरा टप्पा आहे, या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर या सगळ्या ठिकाणी हे काम चालू आहे आता. तर आता त्यांनी वेगवेगळ्या तारखा दिल्यात, म्हणजे प्रिंटिंगच्या डेट्स पण वेगळ्या असतात, ड्राफ्ट रोल पब्लिशनच्या डेट्स वेगळ्या असतात, आणि मला वाटतं साधारण 1-3 महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे कम्प्लीट होईल आता.
1: आणि त्याच्यानंतर आपली जी भारताची म्हणून मतदार यादी असेल ती तयार होईल.
0: हा म्हणजे आता कसं झालंय की आता तुम्ही जर का गोवा किंवा पश्चिम बंगाल बघितलं तर त्यांची मतदार यादी तयार झाली, आणि त्यांच्या यादीत जर का एखाद्याचं नाव असेल आणि तो महाराष्ट्रात एनरोल करायला बघत असेल तर ते नाव एनरोल होत नाही, त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे देतो ऑलरेडी एनरोल्ड इन बिहार, हे बीएलओ याचं नाव आहे आणि या बीएलओ कडे हा एनरोल आहे.
1: येस, इतके सगळे तपशील.
0: येस,
1: दोन ठिकाणी तुम्ही आता करू शकणार
0: नाही,
1: चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी खेदाने नाही म्हणते, पण पुढचा एक टप्पा मी असा ऐकलं की ऑक्टोबर मध्ये जर तुम्हाला मतदार संघ बदलून घ्यायचा असेल, म्हणजे मी घर बदललं असेल किंवा, तर ती प्रक्रिया पुन्हा होणार आहे का?
0: कसं आहे ना ताई, हे जे मतदार यादी असते ती कंटिन्युअस अपडेशन आहे, म्हणजे काय की हे कंटिन्यू चालणारं काम आहे. वर्षातलं फक्त हे 1.5 महिना मतदार यादी बंद असते कारण तुमचा ड्राफ्ट रोल पब्लिश करायचा असतो आणि डेटा कुठेतरी थांबवायला पाहिजे असतो, म्हणून तेवढा 1.5 महिना बंद असते. एकदा का ड्राफ्ट पब्लिश झाला की कंटिन्युअस अपडेशन मध्ये तुम्ही करू शकता. इव्हन आता काही जणांचा असा प्रॉब्लेम झाला आहे की काही जणांची नावं नागपूरमध्ये आहेत किंवा जालना, बीड, बुलढाणा इथे आहेत आणि त्यांची नावं पुण्यामध्ये पण आहेत. आता काय झालंय की डुप्लिकेट आहेत, तर जिथे डुप्लिकेट दिसतात तिथून तू हटवली जातात. समजा कदाचित असं होईल की एखाद्या नागपूरमध्ये नाव आहे, माणूस पुण्यात राहतो आणि आम्ही त्याचं नाव कट केलेलं आहे. आता त्याला ड्राफ्ट रोल जेव्हा पब्लिश होईल 17 ऑगस्टला, तो 18 ऑगस्टला ती व्यक्ती आम्हाला नागपूरवरनं पुण्याला शिफ्ट करण्यासाठी फॉर्म नंबर 8 भरून देऊ शकते.
1: अच्छा,
0: मग आम्ही त्यांचं नाव नागपूरवरनं पुण्याला शिफ्ट
1: करणार,
0: सो दॅट हिज नेम विल रिमेन ऍट वन प्लेस ओनली, एकच ठिकाणी नाव राहणार.
1: आणि अख्ख्या भारतामध्ये,
0: येस, अख्ख्या भारतामध्ये नाव एके ठिकाणी राहणार.
1: किती महत्वाची गोष्ट आहे की एकदाच तुमचं नाव येणं मतदार यादीमध्ये, आणि पुन्हा तुम्हाला चॉईस राहणार की मी गाव बदललं तर मला माझं मतदान केंद्र मला बदलता येणार, मतदार संघ मला बदलता येणार आहे. नागरिकांनी त्याच्यामध्ये काय सहभाग द्यायचा आहे हे पण तुम्ही सांगितलं आणि अतिशय डिटेल माहिती तुमच्याकडनं मिळाली. तुम्ही तुमच्या व्यस्त सगळ्या ह्याच्यातनं इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
2: श्रोतो, सप्ताह विशेष अंतर्गत SIR अर्थात मतदार यादींची सखोल पडताळणी याविषयी उपजिल्हाधिकारी निवडणूक पुणे जिल्हा मीनल कळसकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचा. FM बँड 101 MHz वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, कर्करोग झाला तर रेडिएशन घ्यावंच लागतं का? रेडिएशन घेतल्यावर आपलं शरीर रेडिओ ऍक्टिव्ह होतं का? केस कायमचे गळतात का? हे उपचार खूप वेदनादायक असतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. रेडिएशन थेरपीचं वैज्ञानिक सत्य, आधुनिक उपचार पद्धती आणि उपचारांच्या दरम्यान घ्यायची काळजी अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत डॉक्टर जगदीश शेजूळ. मंगळवार दिनांक 4 ऑगस्टला दुपारी 3:30 ते 4 या वेळात कर्करोगातील रेडिओ

रेडिएशन थेरपी समज आणि गैरसमज या विषयावर संवाद साधूया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे

मैत्रिणींनो, ब्रिटिशांच्या जवळजवळ 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण आजही आपल्यापैकी अनेक जण परदेशी आचार विचार, आहार, उद्योग, खेळणी, तंत्रज्ञान यात अडकले आहेत. आपलं काय, आपण मेड इन इंडियाला बळ देण्यासाठी काय काय करता आम्हाला जरूर सांगा. मंगळवारी 4 ऑगस्टला सखी संदेश या आपल्या कार्यक्रमासाठी आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11 वाजता फोन नंबर 2 5357 0 5 आणि 1706 वर तर जरूर फोन करा. विषय मेड इन इंडिया.

0: श्रोते हो, कर्करोग झाला तर रेडिएशन घ्यावंच लागतं का? रेडिएशन घेतल्यावर आपलं शरीर रेडिओ ऍक्टिव्ह होतं का? केस कायमचे गळतात का? हे उपचार खूप वेदनादायक असतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. रेडिएशन थेरपीचं वैज्ञानिक सत्य, आधुनिक उपचार पद्धती आणि उपचारांच्या दरम्यान घ्यायची काळजी अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत डॉक्टर जगदीश शेजूळ. मंगळवार दिनांक 4 ऑगस्टला दुपारी 3:30 ते 4 या वेळात कर्करोगातील रेडिएशन थेरपी समज आणि गैरसमज या विषयावर संवाद साधूया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल.

0: सृष्टी
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन गौरी लागू.

0: या आधीच्या भागात आपण ऐकलं, बंगलोरहून मैथिली घरी आली तेव्हा अंगणात मुलांचा क्रिकेटचा डाव रंगला होता. शंतनूही खेळत होता. आत डबा पार्टीची जोरात तयारी सुरू होती. शंतनूनं ब्रेडची भजी त्याची तयारी केली होती. जानकी ते तळणार होती आणि फोडणीचा दही भात. ती आली तेव्हा अंशुमन हात उचलून मम्मी असं म्हणाला. शंतनू खेळ थांबवतच होता, पण ती म्हणाली की तुम्ही लोक खेळा, ती थकली आहे आणि पडणारच आहे थोडी. पण आत जाऊन खिडकीतनं तो रंगलेला खेळ पाहत राहिली. खरं तर तिला समोर पायरीवर बसूनच पाहायचं होतं, पण शंतनू बिचकला असता. शंतनू आऊट होत नव्हता तेव्हा अंशुमन रडकुंडीला आला. मग शंतनू अगदी साध्या बॉलला क्लीन बोल्ड होऊन गेला. खेळ संपला तेव्हा अंधार झाला होता. मागच्या अंगणात पार्टी रंगली. तिलाही पार्टीत भाग घ्यायचा होता, पण ती गेली नाही. मग अंशुमनच तिला ओढून घेऊन गेला. शंतनूनच प्लेट भरून तिला दिली. जानकी भजी तळतच होती. सगळं भिजवलेलं पीठ संपलं, ब्रेडही संपला. कांद्याची भजी करावी म्हणून मैथिली उठतच होती, पण शंतनूच उठला. बटाट्याचे पातळ काप करून त्यांनी जानकीला तळायला दिले बेसन भिजवून. ती नसताना सुखावलेला खुललेला शंतनू आणि ते घर, तिच्या शिवायचं नवरूप लाभलेलं. कसं झालं चर्चासत्र? कोण आलं? कोण भेटलं? कोण काय बोललं? तिला कोणी काहीच विचारलं नाही. आता पुढे मैथिली कॉलेजमधून आली तो अंशुमन पायरीवर अनमना बसला होता. खेळायला गेला नव्हता की घरी मित्र जमवले नव्हते. का रे? तिने त्याला जवळ घेऊन विचारलं. इतके दिवस शंतनू घरी होता त्याची अंशुमनला सवयशी झाली होती. आज शंतनू कामावर गेला होता. 7-8 महिने तो घरी होता. तो आज जॉईन झाला अरुणाचलमच्या मुलाच्या फॅक्टरीत. जरा लांब होती, मद्रासपासून थोड्या अंतरावर, पण पॉंडिचेरीपेक्षा मात्र जवळ. सकाळी निघताना जरा अस्वस्थ दिसला. थोडा ताण वाटला चेहऱ्यावर, म्हणून मी आज जरा लवकर आले. कदाचित परत येतो की काय. पण तो परतला नव्हता. तिला बरं वाटलं. अरुणाचलमच्या फॅक्टरीत तिनेच प्रयत्न केला आहे कळूनही तिला काही विरोध त्यांनी केला नव्हता. आज रुजू व्हायचं तर काल मात्र त्याला झोप अस्वस्थशी लागली. डॅड इज माय बेस्ट फ्रेंड, आय एम मिसिंग हिम, अंशुमन रडवेलाहून म्हणाला. शंतनू घरी असतानाच्या गेल्या काही दिवसात बाप लेकांमध्ये एक नवं दोस्तीचं नातं रुजत गेलेलं तिनंही अनुभवलं होतं. अंशुमन सकाळी उठून धावायला जात नव्हता, डॅडी एकटे घरीच असतात म्हणून. शंतनू त्याला शाळेत स्कूटरवर सोडून देत होता, आणायलाही जात होता. सकाळची शाळा असली की दुपारभर घरी दोस्त जमवले, कितीही धूम केली तरी शंतनूला चालत होतं. तो नंतर सगळं ठाकठीक करून घेत होता. घर जरा नीट नेटकं, व्यवस्थित, वस्तूंना त्यांच्या त्यांच्या जागा लाभलेलं, आत्या म्हणायची तसं. आणि या सर्वातून दृढ गहिरं होत गेलेलं शंतनू आणि अंशुमनचं नातं. तिने अंशुमनला थोपटलं, जवळ घेतलं, त्याच्या कुरळ्या केसांवरनं हात फिरवला. ती स्वतःशीच म्हणाली, शंतनू, हे एवढंही तुला आजवर कधी मिळालं नसेल तर मिळू देत. हाच तुझा आनंद असेल तर मी त्याच्या आड येणार नाही. दांडेकर आले. घर विकायचं होतं त्या संदर्भात. त्यांचा पत्रव्यवहार झाला होता तो शंतनूशी. फोनवर तोच बोलला, त्यामुळे तोच त्यांना आणायला जाईल. त्यांच्याबरोबर एखादा दिवस घालवेल, एखादी संध्याकाळ, असं तिला वाटलं. पण शंतनू म्हणाला की त्याला जमणार नाही, त्याला सकाळीच जायचं आहे, महत्वाची मीटिंग आहे, परतायलाही उशीरच होईल. गाडी सकाळचीच होती तरी त्या आधीच शंतनू निघून गेला. गाडी तिच्याकरता ठेवली, स्कूटर घेऊन गेला. ती काही बोलली नाही. तो या नव्या फॅक्टरीत रुळत चालला होता, रमलाही असावा. थोडा मित्रपरिवार, थोडं जाणं येणं, स्वतःची जागा सापडून माणूस कुठेतरी मूळ धरतो तसं. मैथिली दांडेकरांना घ्यायला स्टेशनवर गेली. तिनं त्यांना ओळखलंच नाही, खूप बदल झाला होता त्या माणसात. त्यांनीही तिला ओळखलं नाही. ते शंतनूला शोधत होते त्यामुळे असेल. मग अंदाजानं ती समोर जाऊन उभी राहिली. मी मैथिली. अरे, ते पाहत राहिले. अ वंडरफुल डायनॅमिक चेंज, ते म्हणून गेले. ती हसली. मला वाटलं की शंतनू येईल, ते पुढे म्हणाले. त्यांना काम होतं, लवकर गेले. पण जॉब तर सुटला होता ना, त्यांनी विचारलं. त्यांना कोणी सांगितलं? तिनं विचारलं नाही, तेच म्हणाले. शंतनूचं पत्र होतं, म्हणूनच त्याला फ्लॅट विकायचा होता. मीही आता थकलो, एक एक जबाबदारी. पण फ्लॅट विकायला तर पूर्वीच सांगितलं होतं, तुम्हीच तर, ती मध्येच म्हणाली तीक्ष्ण स्वरात. तसे ते सटपटलेच. तिनं गाडी बाहेर काढली, त्यांना मागचं दार उघडून दिलं. गाडी मुख्य रस्त्यावर आली. हे अगदी तसं भिकारच शहर वाटतं, ते म्हणाले. ती बोलली नाही. आत्ताच आला हा माणूस आणि एकदम भिकार काय दिसलं? मैथिलीनी त्यांचं सगळं आटोपलं. ती कॉलेजला जायला निघाली. निघताना सांगितलं की दुपारी 1 अंशुमन येईल. जानकी आहे, सगळं झालंय, तुम्ही हवं तेव्हा जेवून घ्या. तेव्हा म्हणाले, अरे हो, शंतनूचा मुलगा नाही का? काय नाव म्हणालीस? त्याने तुझा मुलगा म्हटलं नाही. तिनंही त्याच्या नावाचा पुन्हा उच्चार केला नाही. त्याची काही गरजही नव्हती. रात्रीही शंतनू उशिरा झाला. दांडेकर फिरून आले. मग शंतनूची वाट पाहून जेवायला बसले. तेव्हा 9 शंतनू आला. सॉरी असं म्हणत कपडे बदलायला गेला आणि चांगलं स्नान बिन करून आला. तोपर्यंत दांडेकरांचं जेवण झालेलं होतं. शंतनूचं जेवण झाल्यावर दोघं थोडं बोलले. मैथिलीनं त्या बोलण्यात भाग घेतला नाही. विषयही घराचाच होता. दांडेकरांची परदेशात राहणारी मुलगीच ते घर घेणार होते. घरांच्या किमती सध्या उतरल्यात असं ते पुन्हा पुन्हा म्हणत होते. तेव्हा मैथिली म्हणाली की किमती तेवढ्या उतरल्या नाहीत, तिने चौकशी केली आहे. तसं ते गडबडले, पण शंतनू त्यावर अजिबात बोलला नाही. सकाळच्या चहानंतर दांडेकर फिरायला गेले. शंतनूला चल म्हणाले, तो नाही म्हणाला. आज पुन्हा त्याला लवकरच जायचं होतं. त्याची घाई दिसून मैथिली म्हणाली, शंतनू मी तुमच्या घरात मागाहून आले. दांडेकर पूर्वीपासूनच आहेत. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. मला बोलायचा अधिकारही नाही, तरीही हा भरोसा ठेवावा असा माणूस नाही. ते फसवतील तुम्हाला. म्हणजे काय करतील? शंतनूनी थंडपणे विचारलं. तिला बोलता येईना. काही हजार, कदाचित 1-1.5 लाख कमी देतील. फसवण्याचा हाच तुझा अर्थ ना? मैथिलीला विलक्षण तडफडल्यासारखं झालं. दांडेकरांऐवजी दुसरा कोणीही असला तरी फसवू शकतो. तू दांडेकरांना काय पाहिलंयस? काय अनुभव आहे तुला त्यांचा? आय हॅव लॉस्ट माय चाइल्डहूड या माणसामुळे. माझ्या सगळ्या दुबळ्या वाईट दिवसांचा हा माणूस प्रेक्षक होता, नुसता प्रेक्षक. शंतनू धुमसत असल्यासारखा थांबला. जुनं सारं उफाळून आलं. या माणसाच्या मुलांच्या यशाचे उत्सव आपल्या घरात साजरे होत. आई पूर्णपणे त्यांच्याच आहारी गेलेली. लोक दोघांबद्दल काय वाटतील ते बोलत. दादांसमोर, आपल्यासमोर आई दिमाखात दांडेकरांबरोबर निघून जायची. रात्री 8-8 तो स्वयंपाक झालेला नसायचा. बाई पोळ्या करून गेलेली. या माणसाची अशुभ सावली आपल्या घरावर होती. या दांडेकरांचं अजूनही दडपण येतं. त्यांच्या पकडीतून सुट्टाच येत नाही. मैथिलीनं शंतनूकडे पाहिलं. त्याचा सौम्यसा आवेशही तिला यावेळी बराच वाटला. दांडेकर फिरून आले. तोवर शंतनू जाण्याच्या गडबडीत होता. तुम्हाला गाडी लागेल तर मैथिली आहेच, त्यांनी सांगितलं. हो, ती होती. दांडेकरांना तिच्यावर सोपवून तो मुद्दामच लवकर जात होता, उशिरा येत होता, त्यांना सतत टाळत होता. 2 दिवसांनी दांडेकर जायला निघाले. गाडी रात्रीची होती पण शंतनू स्टेशनवर गेला नाही. घरी आला तरी त्यांच्याबरोबर जेवायला बसला नाही. त्यांच्याकरता काही गोडबीड कर म्हणून मात्र सांगितलं तिला. निघताना दांडेकरांनी खिशात हात घातला, अंशुमनला बोलावलं, त्यालाच पुन्हा विचारलं, नाव काय तुझं? तिला वाटलं तीच त्यांची जुनी पद्धत, आपल्याला नावही माहीत नाही असं दाखवण्याची. त्यांनी 10 ची नोट काढली, विचारलं, चेंज आहे 100 ची? असू दे, मुलांना कशाला एवढे पैसे, मैथिली म्हणाली. गाडीत ते म्हणाले की त्यांना वाटलं शंतनू निदान सोडायला तरी येईल. थकतात ते, ती म्हणाली. गाडी प्लॅटफॉर्मला लागली होती. ते त्यांच्या सीटवर बसले, ती खिडकीशी उभी राहिली. मग दांडेकर जरा विचार केल्यासारखं म्हणाले, तुमचं काही ठीक सुरू नाही असं दिसतं. या 2-3 दिवसात या माणसांनी काय पाहिलं? खोटा लुच्चा माणूस. मध्ये शंतनूची पत्र होती, ते म्हणाले. काय? मी त्याचं पूर्णपणे नुकसान केलंय, तुझ्याशी लग्न करून देऊन वगैरे. ती थक्कच झाली. लिहिलं असेल शंतनूनं त्यांना असं? हो, लिहू शकतो शंतनू. स्वतःचा जॉब गेल्याचं लिहिलंच होतं, तसंच हेही लिहू शकतो. दांडेकरांसारख्या माणसाला, तिच्याबद्दल. कारण जितका राग त्याच्या मनात दांडेकरांबद्दल होता तितकाच तिच्याबद्दलही होताच. तीही होती दांडेकरांसारखीच, त्याच्या दुबळ्या तडजोडीची एक साक्षीदार, जवळची, सततची, रोजची. शक्य आहे, ती मग विलक्षण थंडपणे म्हणाली. निघतो, उशीर होईल, ते अस्वस्थ होत म्हणाले. गाडी सुटेलच आता, ती त्याच थंडपणाने म्हणाली. श्रोतेहो, भूमी या कादंबरीचा पुढचा भाग या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: गोपाळराव गेले म्हणून मैथिली मुंबईला गेली. गोपाळरावांचा दिवस करून लगेचच निघायचं तर आत्याने आग्रह केला म्हणून थांबली, पुढचं रिझर्वेशन केलं.

घरात कशातही भाग न घेता त्या नुसती बसून होती, ते मैथिलीला पाहवलं नाही. मन न गुंताच झालेल्या नुसत्या प्रदीर्घ सहवासानच माणूस इतकं गुंतो. मिसेस धर्मराजांसारखं तिचं घर काही तुटून मोडून पडलं नव्हतं. संजूची बायको ऑफिसला गेली, मुलं शाळेत गेली, तेव्हा दोघी एकट्या उरल्या. 4 दिवस चल माझ्याबरोबर आत्या, तुला बदल होईल, मैथिली म्हणाली. नको, एवढा लांब प्रवास विमानाने जाऊ. नको ग, तुला अंशुमनला पाहायचं आहे ना, चल ना, खूप मोठा आणि उंच झाला आहे, तूच ये त्याला घेऊन एखाद्या सुट्टीत. आत्या, तुला असं पाहवत नाही ग सगळ्यातनं मन काढून घेतलेलं. ते यापूर्वीच काढून टाकलं ग. म्हणजे? आता हे संजूचं, त्याच्या बायकोचं घर, पण हे गेल्यावर आता आपण जुन्या घरी एकटंच असतो तर जास्त बरं वाटलं असतं मला. तुझं कसं सुरू आहे मैथिली? शंतनूला नोकरी लागली ना? लागली, ती एवढंच म्हणाली. एखादं मूल हवं अजून, यापूर्वीच व्हायला हवं होतं. मैथिली अजिबात बोलली नाही. आत्यांनी पुन्हा विचारलं तर म्हणाली, नको, होत नाही तेच बरं ना, आम्हा दोघात सतत काही धुमसत असतं, आम्ही आपापली काळजी घेतो, यातूनच अंशुमन मोठा जाणता होत चाललाय, तेवढं पुरेसं आहे आत्या, कशाला दुसरं मूल. डॉक्टर मित्रांना मैथिलीला पाहून खूप आनंद झाला. त्यांची मुलगी जावई सगळी रविवार म्हणून घरी होती. त्यांच्या बायकोनं तिला जेवायला थांबवूनच घेतलं. जेवताना त्या म्हणाल्या, तुला कळलं का, कीर्ती परत आली आहे. परत? कीर्ती? तिचा घास हातातच राहिला. हो, मुलगा बडोद्यालाच आहे, मुलीला घेऊन आली आहे. तुमच्याकडे येते का? हो, बीएड आणि एम ए केलं तिने, शाळेत शिकवते. राहते कुठे? आईकडेच. तिच्या शाळेत निरोप देता येईल, भेटायचं आहे का? मित्रांच्या बायकोनी विचारलं. भेटायचं कीर्तीला, ती अशी परत आली असताना. तिचं सगळं चांगलं सुरू असताना भेटणं वेगळं. तू येऊन गेल्याचं कळलं तर तिला बरं वाटायचं नाही. पण संध्याकाळचीच गाडी आहे, वेळच नाही, मैथिली म्हणाली. किती वाजता कोणती गाडी वगैरे त्यांनी चौकशी केली. संध्याकाळी स्टेशनवरच कीर्ती भेटली, प्लॅटफॉर्मवरच. मैथिलीच थोडी उशिरा आली. कीर्ती आधीच येऊन तिची वाट पाहत होती. आपला डबा शोधून सामान ठेवण्याच्या गर्दीत मैथिली होती, तो कीर्ती समोर येऊन उभी. मैथिली बघत राहिली. तिचे दोन्ही हात पकडून कीर्ती म्हणाली, नुसती बघत काय राहिलीस? डोळ्यांवर विश्वास बसत नाही, मैथिली म्हणाली. मला भेटून जाव असंही नाही वाटलं. वाटलं पण नको वाटलं हो ना. नाही तसं नाही, वेळच नव्हता. सरांनी निरोप दिला, तुझी गाडी कळवली, म्हणजे प्रणिताबाईंनी फोन केला. जाडी झाली आहेस, मैथिली म्हणाली. घरी बसूनच होते ना याच्या त्याच्या वेळा सांभाळत. आता त्यातून बाहेर पडले, आता बारीक होईन. दोघी डब्यात चढल्या. चांगलं केलंस कीर्ती, केलं खरं, चांगलं नि वाईट पाहिलंच नाही, तेही एकदम काही थोडंच कळतं, पण पुष्कळ वर्ष काढली ना तशी. एम ए केलंस ना? हो, इथे येऊन केलं इंग्रजीत. सरांकडे चाले सरळ. तू तिकडे पुष्कळ नाव कमावलंस, सर सांगत होते. नाव बिऊ काही नाही ग, आपली आपली वाट आपण काढतो बस. मिलिंद घराशी जसं नातंच तोडलं, पत्र नाही, फोन नाही, कित्येक महिने. सणाला वाढदिवसाला ग्रीटिंग येतं बस, खाली सही असते. दोन ओळी काही नसतात. दोन मुलं आहेत त्याला, खूप गोड आहेत ती. या माणसांचे नुसते हट्टच बघ, आईदादांचे. पण बघ, त्यांचा काळ संपला, अधिकार संपला, हट्टही संपलेत. पण त्याची किंमत आपणच नाही का दिली? मैथिली स्तब्ध. तुला मुलगा आहे ना?

अंशुमन, हा माझा चिन्मय, तो तिकडेच असतो. त्यांनी पर्समधून फोटो काढला. मुलगी जुई माझ्याजवळ असते, अगदी माझ्यासारखी दिसते. अजून आमचं लीगल सेपरेशन झालं नाही, त्यांना हवं असेल तर देईन मी. चांगलं केलंस तू कीर्ती, जवळ राहूनही आपण जेव्हा काही करू शकत नाही तेव्हा दूर होण्याला पर्यायच नसतो. चेतन भेटतो क्वचित, त्याचं सगळं तसंच, तेच सुरू आहे. सगळं अस्थिर. सिनेमात घुसलाय ते तर जास्तच अस्थिर, पण सध्या पुन्हा मुंबईत आहे. नोकरी सोडली, लग्न छे ग, तसाच सडाफटिंग आहे अवलिया. मिलिंदशी मात्र पत्रव्यवहार आहे अजून, त्याचीही येतात पत्र सविस्तर चेतनला. मला तर वाटतं कीर्ती, आपण सगळे त्यावेळी घाबरट आणि भ्याड होतो. स्वतःला हवं ते केलं नाही, कुठलीही रिस्क नाही, एकटा चेतनच. गाडीची अनाउन्समेंट झाली. अर्धा पाऊण तास गाडी लेट होती, पण कळलंही नाही. कीर्ती उठली आणि उभ्या होत असलेल्या मैथिलीला तिने जवळ घेतलं. अगदी निकट आणि दृढ असा तो स्पर्श. दुसऱ्या क्षणी कीर्ती खाली उतरली, गाडी हल्ली, मैथिली दारातून आत आली. गाडीनं हळूहळू वेग घेतला. तशा अनेक आठवणी ढवळून आल्या. गोपाळराव गेले म्हणून मुंबईला गेलेली मैथिली आज यायची होती. ती संपूर्णपणे नसलेले ते चार दिवस फार चांगले होते शंतनूचे. आता मैथिली परत येईल, मग त्याचं छोटंसं स्वातंत्र्य संपेल त्याला वाटलं. तिच्याबद्दलचा सुप्त तिरस्कार असूया, या ती नसलेल्या दिवसात वर पृष्ठभागावरच यावी तशी शंतनूला स्पष्ट कळली. ज्यांना कधी नाकारता टाळता आलं नाही त्याला, पण जी सतत पिंडाला झोंबली अशी ही दोनच माणसं, एक दांडेकर आणि दुसरी मैथिली. आता मैथिली नसलेल्या दिवसात त्यांना जसा एक खुला मोकळा श्वास घेऊन पाहिला. मैथिलीनं कधी खास लक्ष न दिलेली घराची ठेवरेव बदलवली. हात लावला नाही तो तिच्या खोलीला, तिच्या तिनंच अस्ताव्यस्त टाकलेल्या वस्तूंना. अंशुमन मागे लागला म्हणून तिला स्टेशनवर आणायला निघाला. अंशुमन पुन्हा पुन्हा सांगत होता की गाडी दुपारी 4 येते, अम्मांनी सांगितलं. तर रविवार असूनही तो मुद्दाम बराच उशिरानंच स्टेशनवर गेला. गाडी तर केव्हाच येऊन जुनी झाली होती. ब्रेड बटर भाजी असं सटरपटर घेऊन तो घरी पोचला तेव्हा 7 गेले होते. मैथिली आली होती दाराशी चपला भिरकावलेल्या, तिची पर्स सुटकेस समोरच उघडी पडलेली. तिनं तिच्याकरता अंशुमनकरता आणलेली ढिगभर पुस्तकं पसरलेली. बाथरूममध्ये यावेळी सुरू असलेला आवाज. थोड्या वेळाने ती न्हाऊन बाहेर आली, प्रवासानं शिणलेली तरी प्रसन्न. अंशुमन तिला बिलगला. ती अशी न्हाऊन आली की जास्त सतेज वाटते. शंतनूच्या आत खोलवर एक कळच उमटली. स्टेशनवर गेलो तो, वेळ मला वाटतं नीट माहीत नव्हती. मैथिलीसमोर त्याला धड खोटंही बोलता येत नव्हतं. मैथिलीने हसून दिलं. तिला सवयीचं झालं होतं त्याचं टाळणं, तिच्या वेळा चुकवणं. तिनं मग गोपाळरावांच्या जाण्याचाच विषय काढला मुद्दामच. त्यात शंतनूला काहीच स्वारस्य नव्हतं. दोघांमधलं ते असं निरर्थकच बोलणं. यावेळी तिला तेही बरं वाटलं. रोहिणीचं पत्र होतं. मैथिलीला आश्चर्यच वाटलं. इतक्या वर्षात काही पत्रव्यवहार नाही, जाणं येणं नाही, फोन नाही, तरी काही माणसं आत रुतून बसलेली असतात. एक छोटंसं पत्र आणि चेक तिनं कधी काळी दिलेल्या पैशांचा. रोहिणीने ते परत केलं होतं. तिचा नवरा आता नव्हता. तू एकावेळी फार महत्वाच्या वेळी दिलेले हे पैसे, स्वतः अडचण सोसून दिलेले. त्यावेळी ते ज्यांनी ज्यांनी दिलं त्यातला एक एक रुपया सुद्धा मला मुलाचा होता. त्यामुळे सतीश 15 जगला, चांगलं जगू शकला. ती मिळालेली सगळी वर्ष ही महत्वाची होती.

त्यांची शिक्षण झाली, ती मार्गाला लागली, घराचे हप्ते पिटले. आता या वयात त्याची सोबत हवी होती, काही करायचं असं अटीतटीचं उरलेलं नाही. अशा वेळी असणारी सोबत एकमेकांची एकमेकांकरता. सगळे दिवस धावपळ करण्यात गेले, जगलो कुठे? आता जरा निवांतपणा येईल असं म्हणत असताना तो गेला अचानक. खूप शांत असा त्याचा मृत्यू. मी ऑफिसमधून आले, तोही नुकताच आला होता. मुलंही आता आमच्याजवळ नसतात. म्हणाला, रात्री बाहेरच कुठे जेऊ, पुष्कळ दिवसात गेलो नाही, उद्या रविवारच आहे, घाई नाही. मग मिळून चहा घेतला. मी कप सिंकमध्ये ठेवायला गेले आणि परत आले, तो सतीश नव्हता. पुष्कळ दिवस वाटत राहिलं की अजून थोडी वर्ष मिळायला हवी होती. पण मग वाटलं की असं वाटून घेताना जी वर्ष मिळाली ती शून्य होतात. मग विवेक गेला, स्वतःला समजावता आलं, सगळ्यांचे पैसे दिले परत. तुझेच कसे कोण जाणे राहून गेले, ते आता परत करतेय. ते परत करताना यावेळी ते आपण परत करू शकतोय याचा सुद्धा अभिमान आनंद नाही. तुलाही या पैशांची गरज नाही आता. तरी ते परत केले नाहीत तर त्या सगळ्या गोष्टींची किंमत कमी होईल असं वाटतं म्हणून.

श्रोतेहो आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत. अभिवाचन गौरी लागू. आज इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस?
4: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
5: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
4: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
6: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणं ही कल्पनाच मला भारी वाटते.
4: जरूर ऐका वनिता मंडळ, या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सायंकाळचे 5:30 आहेत. प्रसारित करीत आहोत
2: पुणे आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया सुधीर मोघे यांच्या, चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेल्या, बाळबर्वे यांनी संगीत दिलेल्या या गीतानं.

0: झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासार्ह खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक, ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री रेमो साठी संपर्क 98-222-41-255.
6: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास. फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
7: टोल फ्री 0796-999-1827. नियम व अटी लागू.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आम्ही निवडलं आहे मंगेश पाडगावकर यांचं. उषा मंगेशकर यांच्या स्वरातल्या या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। प्रथमे

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: ఎస్పీవీ రిజిస్టర్డ్ క్రిస్టియన్ మ్యూచువల్ ఫండ్ డిస్ట్రిబ్యూటర్స్ ప్రైవేట్ లిమిటెడ్. కాంటాక్ట్ నంబర్ 9764125533. కన్వర్ట్ యువర్ లైఫ్ ఇంటూ సెలబ్రేషన్.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. पीडीसीसी बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. आरबीआयच्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या पीडीसीसी बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, निसर्ग कवी नाद होऊ महानोर यांचा आज स्मृतिदिन. ऐकूया त्यांचं हे मुक्ता चित्रपटातलं गीत. संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी. स्वर आहे जयश्री शिवराम यांचा.

0: गरीब।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
4: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य। PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना। फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर। RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक। संधी मर्यादित आहे। खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026। आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
5: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास। फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज।
6: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत नाथू महानोर यांचं, स्वरबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि आता ऐकूया शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे कोळी गीत.

मळ मंदी गहू हरभरा उसावरती डुलतोय तुला कोपण फिरू कर करा अशी राखण कर की जरा सुखी सरल्यावर घसरल्यावरती सफर ठरविना सुखी सरल्यावर

0: माघ महिना।
1: शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं कोळी गीत आता आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा पुना आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत।
2: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक।
4: मैत्रिणींनो, ब्रिटिशांच्या जवळजवळ 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण आजही आपल्यापैकी अनेक जण परदेशी आचार विचार आहार उद्योग खेळणी तंत्रज्ञान यात अडकले आहेत। आपलं काय, आपण मेड इन इंडियाला बळ देण्यासाठी काय काय करता आम्हाला जरूर सांगा। मंगळवारी 4 ऑगस्टला सखी संदेश या आपल्या कार्यक्रमासाठी आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11 वाजता फोन नंबर 25531705 आणि 1706 वर तर जरूर फोन करा। विषय मेड इन इंडिया।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। यानंतर काही क्षणातच म्हणजे 6 वाजता पुणे वृत्तांत आपण ऐकणार आहोत।
5: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर। ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी प्लॅनेट फर्निचर।
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
7: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर।
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
7: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
6: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी पुणे।
7: संपर्क 96899 11240
6: 9689 11240।

विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातील मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी सध्या सुरू असलेल्या SIR अर्थात विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेची मुदत येत्या 8 तारखेला संपत आहे. या मोहिमेत प्रत्येक मतदारानं मतदार गणना अर्ज भरणं बंधनकारक आहे. हा अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे 5 दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या मुदतीत मतदार गणना अर्ज भरावा असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केलं आहे. या मुदतीत मतदार गणना अर्ज न भरणाऱ्या मतदारांचं नाव नवीन मतदार यादीतून वगळलं जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारानं हा अर्ज भरणं अनिवार्य असल्याचं डूडी यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात गेल्या 30 जूनपासून मतदार गणना अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 17 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुलं लाभार्थ्यांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी

0: दिले आहे. ग्रामविकास विभागानं आज या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. सर्वांसाठी घरं हे केंद्र शासनाचं उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा दुसरा टप्पा तसंच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी आणि शासनाच्या कृषी योजना, अनुदान, पीक कर्ज, विमा तसंच इतर लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आणि शेती किंवा पूरक कृषी व्यवसायात कार्यरत असलेली महिला आता महिला शेतकरी म्हणून पात्र ठरेल. ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमार्फत अर्ज करून पात्र महिलांना हे महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये पुन्हा एकदा प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी संबंधित जिल्हा परिषद गटाच्या सदस्यांची निवड केली असल्याचं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांनी सांगितलं. या प्रभाग समित्यांच्या माध्यमातून दर 3 महिन्यांनी संबंधित प्रभागातील विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे. यामुळे गावागावांमध्ये सुरू असलेली विकास कामं जलदगतीनं पूर्ण होण्यास मदत होणार आहे. पुणे महापालिकेत नागरिकांच्या तक्रारींसाठी आता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी लोकशाही दिन आयोजित केला जाणार आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम हे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून संबंधित विभागांना कार्यवाहीचे निर्देश देतील. तक्रारीवर 30 दिवसात लेखी उत्तर देणं बंधनकारक असेल. दैनंदिन स्वरूपाच्या पाणी, रस्ते, कचरा अतिक्रमण आणि स्थानिक सुविधांशी संबंधित तक्रारी क्षेत्रीय कार्यालयात सोडवण्यात येतील. लोकशाही दिनासाठी किमान 15 दिवस आधी अर्ज करावा लागेल. एका अर्जात एकच समस्या मांडता येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच PMRDA आपल्या हद्दीतील नव्या तसंच सुधारित बांधकाम प्रस्तावांसाठी आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना भूजल उपलब्धतेचं प्रमाणपत्र अनिवार्य केलं आहे. पाणीपुरवठ्यासोबत ठोस पुरावे किंवा आवश्यक कागदपत्र नसल्यास कोणत्याही नव्या अथवा सुधारित बांधकाम प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार नसल्याचं PMRDA देण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. नव्या नियमांनुसार संबंधित जागेत पुरेसं भूजल उपलब्ध असल्याचं प्रमाणपत्र भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाकडून घेणं आवश्यक आहे. आज राष्ट्रीय अवयवदान दिन आहे. यानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे पुण्यात देहांगदान प्रबोधन महाचर्चेचं आयोजन करण्यात आलं. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी अवयवदान प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी रुग्णालयातील नियम आणि राज्यातील कायद्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी दिली. जननेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी आणि प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातील गर्दीच्या वेळेत वाहतूक नियमांचं उल्लंघन करून प्रमुख रस्त्यांवर धोकादायकपणे धावणाऱ्या अवजड वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. आषाढ एकादशीनिमित्त पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आज पुणे जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. रिमझिम पावसाच्या सरींमध्ये पाडेगाव ते वाल्हे हा परतीच्या वारीतील टप्पा टाळमृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात उत्साहात पार पडला. परंपरेनुसार माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत पवित्र तीर्थस्नान घालण्यात आलं. हवामान. आज पुणे आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होतं तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. उद्या देखील आकाश ढगाळ राहील तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सायंकाळचे 6:05 आणि 22 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।

0: हे गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच, आज आपण 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या सफर या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. किशोर कुमार यांच्या दर्दभऱ्या आवाजातल्या या गाण्याचे बोल लिहिले होते इंदिवर यांनी, तर संगीत दिलं होतं कल्याणजी आणि आनंदजी यांनी. मंडळी, बंगाली लेखक आशुतोष मुखर्जी यांच्या चलाचल नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट सफर, ज्यामध्ये अशोक कुमार, शर्मिला टागोर, राजेश खन्ना आणि फिरोज खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाच्या वेळी राजेश खन्ना हे लोकप्रियतेच्या शिखरावर होते आणि त्यामुळे सफर चित्रपटाला त्यांनी उत्तमरित्या साकारलं आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी सुद्धा केलं. याच चित्रपटामुळे दिग्दर्शक असित सेन यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देखील मिळाला होता. याच चित्रपटाबद्दल अजूनही काही गोष्टी जाणून घेऊयात, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या सफर या चित्रपटातलं हे गाणं होतं लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी आणि गीतकार इंदीवर. या चित्रपटात पाचच गाणी होती, पण ती पाचही गाणी 1970 दशकात प्रचंड गाजली. इतकी की चित्रपटात फिरोज खान आणि शर्मिला टागोर भेटतात तेव्हा वाजणारी धून संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी यांनी पुढे कुर्बानी चित्रपटातील क्या देखते हो या गाण्यासाठी ती पुन्हा वापरली. तसंच जे गाणं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं ना, जिंदगी का सफर हे ये कैसा सफर, हे गाणं कल्याणजी आणि आनंदजी यांचे लहान बंधू बाबला यांनी कंपोज केलं होतं. या चित्रपटातली अजून एक गोष्ट म्हणजे आत्ताच्या काळातले मराठी चित्रपट क्षेत्रातले प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर हे सफर या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकले होते. चित्रपटांबद्दलच्या अशाच वेगवेगळ्या गमतीजमती मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात सफर या चित्रपटातलं मुकेश यांनी स्वरबद्ध केलेलं, कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार इंदीवर यांचं हे रोमॅन्टिक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता प्रसारित करीत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो कार्यक्रमात स्वागत. आता ऐकूया एक डाव भूताचा या चित्रपटातलं श्रीकांत पारगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: सक्सेस अबॅकस, 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी.
2: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स.
1: पुण्यामधील ऑफलाईन शाखा, कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
2: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा.

0: मोशी वारजे आणि रावेत येथे
1: संपर्क सक्सेस अबॅकस 888-56-0011
0: 88-56-5600-11
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आता ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत चित्रपट देव माणूस.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र.

0: कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: सुधीर मोघे यांचं आशा भोसले यांनी गायलेलं गीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: पण
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200 व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
4: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शरदचंद्र मुक्तिबोध यांची ही गीतरचना गायली होती अरुणदाते आणि सहकाऱ्यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आता ऐकूया नाद होम महानोर यांची गीतरचना लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95

0: 9 24 25 59.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200 व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
2: टोल फ्री 0796-999-1827. नियम व अटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं राम मोरे यांचं. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. याबरोबरच आजचा सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंगठी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजिलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 866 91 67 67 2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 20वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातला हा 20वा श्लोक. याचा अर्थ असा, प्रिय म्हणजे आपल्याला आवडणारी स्थिती प्राप्त झाली असता हर्षित होऊ नये आणि अप्रिय स्थिती प्राप्त झाली असता उद्विग्न होऊ नये. अशा प्रकारचा स्थिर बुद्धी म्हणजे स्थितप्रज्ञ, मोहातीत झालेला ब्रह्मज्ञानी पुरुष ब्राह्मी स्थितीला पोहोचला आहे असं समजावं. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, प्रिय लाभे नको हर्ष, नको उद्वेग अप्रिये, बुद्धी निश्चळ निर्मोह, ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला. 5व्या अध्यायातल्या या श्लोकापासून जीवनमुक्तीची लक्षणं सांगायला सुरुवात झालेली. जीवनमुक्त म्हणजे अगदी थोडक्यात ज्याला आपण मनावर बुद्धीवर आणि इंद्रियांवर पूर्ण ताबा मिळवला आहे आणि जो या शरीरात असतानाच परमेश्वराशी एकरूप होतो तो जीवनमुक्त. या जीवनमुक्ताचं पहिलं लक्षण म्हणजे अनुकूल प्रिय गोष्ट घडली तरी तो आनंदाने उचंबळत नाही, प्रतिकूल अप्रिय गोष्ट घडली तरी तो दुःखाने खचत नाही. अनुकूल घडो वा प्रतिकूल, त्याची स्थिती सारखीच असते, प्रसन्नता तशीच असते. स्वामी माधवानंद सांगतात, सर्वसामान्य माणसाला एखादी प्रिय गोष्ट प्राप्त झाली की स्वाभाविकपणे छान वाटतं. ती गोष्ट किती प्रिय होती आणि ती किती काळाने मिळाली यावर त्याच्या आनंदाचं प्रमाण अवलंबून असतं. त्यातून ती गोष्ट जर अनपेक्षितपणे मिळाली तर प्रकर्षाने आनंद होतो आणि त्यावरची प्रतिक्रिया तीव्रपणे व्यक्त होते. याला म्हणतात हर्ष. याच्या पुढची पायरी या श्लोकात आलेलं र ऋष्येत हे पद दाखवतं. अनुकूल संवेदनांनी सुख आणि प्रतिकूल संवेदनांनी दुःख हे होणारच, पण सर्वसामान्य माणसाचं मन जसं प्रिय किंवा अप्रिय प्राप्तीनी उल्लसित होतं किंवा उन्मळून पडतं तसं ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत होत नाही. या दोन्ही अवस्थात त्याचं अंतःकरण शांत आणि स्थिर असतं. या दोन्ही अवस्थांमध्ये तो आत्मस्वरूपाशी युक्त असतो. यालाच समत्व म्हणतात. रामायणातलं प्रभू रामचंद्रांचंच उदाहरण पाहूया. आदल्या दिवशी त्यांच्या राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झाली होती आणि त्याच रात्री माता कैकेयीनी त्यांना सांगितलं, उद्या तुला 14 वर्षांसाठी वनात जायचंय. राज्याभिषेकाचा अत्यंतिक आनंदाचा प्रसंग आणि वनवासाचा पराकोटीचा दुःखाचा प्रसंग, पण या दोन्ही प्रसंगात प्रभू श्रीराम तसेच प्रसन्न धीरगंभीर आणि शांत होते. ही समत्व बुद्धी, ही स्थितप्रज्ञता. पंडित सातवळेकर या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, सामान्य माणसं सुखदुःख प्राप्त झालं असता कोणत्याही प्रकारे उपयोगी कर्म करू शकत नाही. अनुकूल परिस्थितीत अतिशय घमेंडीमुळे आणि प्रतिकूल परिस्थितीत उद्विग्नतेमुळे त्यांचं मन कोणतेही शुभकर्म करण्याजोगं स्थिर राहत नाही. यासाठी मन असं तयार झालं पाहिजे की प्रसंगी फुलापेक्षा कोमल होईल आणि प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर होईल, पण परिस्थितीच्या भाराखाली दबलं जाणार नाही. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने पर्वत वाहून जात नाहीत, वायूच्या वेगाने उडत नाहीत, वृद्धी झाली

तरीही अढळ आणि स्थिर राहतो त्याप्रमाणे साधकांनी स्थिर व्हावं. दुष्ट दुर्जन जेव्हा सत्तास्थानावर असतात तेव्हा ते सज्जनांना कष्ट देतात, नाना प्रकारची दुःख देतात. ही दुःख शरीराला होणारच. महात्म्यांच्या शरीरावर प्रहार केल्याने त्यांना दुःख होत नाही असं मुळीच नाही. दुःख होणं हा शरीर धर्म आहे. सामान्य मनुष्य या दुःखाच्या अधीन होत असल्यामुळे त्याचं कर्तव्य तो पूर्णत्वाने करू शकत नाही. पण श्रेष्ठ मनुष्य सुखदुःख काहीही प्राप्त झालं तरी आपल्या कर्तव्यापासून भ्रष्ट होत नाही. शत्रू त्याला दुःख देवोत किंवा मित्र त्याला सुख देवोत, त्याचं शरीर सुखात असो किंवा क्लेशात असो, त्याचं मन नेहमी समवृत्तींनी युक्त आणि शांत असतं. या श्लोकाबद्दल लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर सांगतात, आपले विचार, भावना, सुखदुःख, भोवतालची भूतमात्र याविषयी हे श्रेष्ठ पुरुष जशी समत्व बुद्धी धारण करतात तशीच प्राप्त कार्याविषयीही त्यांच्या मनात समत्व बुद्धी असते. आपल्या वाटणीला आलेलं कार्य आपल्याला आवडणार असो वा नावडणार असो, मोठेपणा मिरवण्याजोगा असो अथवा कमी दर्जाचा असो, सोपं असो वा कठीण असो, कसंही असलं तरी प्राप्त कार्य कर्तव्य बुद्धीनी यथासांग पार पाडण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असतं. म्हणूनच तो कर्मयोगी समत्व बुद्धीयुक्त होतो. या श्लोकाबद्दल डॉक्टर पवी वर्तक सांगतात, ब्रह्मज्ञानी मनुष्य कसा असतो हे इथे सांगितलेलं आहे. सर्वांना प्रिय वाटणाऱ्या गोष्टी त्याला मिळाल्या तरी त्याला आनंद होत नाही आणि सर्वांना अप्रिय असणाऱ्या गोष्टी त्याला मिळाल्या तरी तो उद्विग्न होत नाही. डॉक्टर वर्तक सांगतात, सर्वांना प्रिय अप्रिय असं मी म्हणतो कारण त्याला स्वतःला प्रिय अप्रिय असं काहीच नसतं. कारण तो सम असतो, द्वंद्वरहित असतो. मिष्टान्न मिळालं तरी त्याला आनंद होत नाही आणि एखाद्या वेळी उपाशी राहावं लागलं म्हणून तो विमनस्कही होत नाही. त्याची बुद्धी समभावात स्थिर असते. निर्मोही असल्यामुळे त्याची बुद्धी समत्वात स्थिर असते. हे सगळं अर्जुनाला सांगण्याचं कारण असं की आपले वाडवडील, आप्तेष्ट, बांधव यांच्याबरोबर युद्ध करण्याचा प्रसंग अर्जुनावर आला होता. अर्जुनाला हा प्रसंग अत्यंत अप्रिय, दुःखद होता. म्हणून अर्जुन युद्ध न करता संन्यास घेण्याच्या गोष्टी बोलू लागला होता आणि आपलं बोलणं श्रीकृष्णाला पटवण्यासाठी अर्जुन तत्वज्ञान प्रज्ञावाद बोलत होता. तेव्हा त्याला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, अर्जुना, बंधूंशी आप्तांशी युद्धाचा अप्रिय प्रसंग आला तरी बुद्धी चळू देऊ नको, मोहात पडू नको, अलिप्त रहा आणि शत्रू मित्र, बंधू अबंधू न बघता युद्धाचं कर्तव्य निर्लेप बुद्धीने कर. यातूनच तू तुझं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण प्राप्त करशील. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य ही या श्लोकाची पहिली ओळ द्वंद्वातीततेचं महत्व अधोरेखित करते. हा द्वंद्व विचार स्पष्ट करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, स्थितप्रज्ञ, कर्मयोगी अथवा संन्यासी, जीवनमुक्त, योगारूढ, भगवतभक्त, गुणातीत, ज्ञाननिष्ठ इत्यादी आदर्शांची जी चित्र गीतेनी मांडलेली आहेत या सर्वात समत्व समान रूपाने ओवलेलं आहे. समत्वाचे अनेक प्रकार साधकाला अभ्यासावे लागतात. द्वंद्व समान लेखणं हा त्या सर्व अभ्यासांचा एकच विषय आहे. द्वंद्व म्हणजे परस्पर विरुद्ध दोन गोष्टी, प्रिय आणि अप्रिय म्हणजे राग आणि द्वेष. हे मानसिक द्वंद्व सर्व द्वंद्वांचं मूल कारण आहे आणि त्यातून फलित होणारं सुखदुःख हे परिणामरूप अंतिम द्वंद्व आहे. या दोन टोकांच्या दरम्यान बाकीची द्वंद्व असतात. मान अपमान, शत्रुमित्र, सोन मृत्तिका, स्तुती निंदा, शीतोष्ण, साधू पापी ही सगळी द्वंद्व विनोबा म्हणतात दिग्दर्शनादाखल समजायची आहे. असा द्वंद्वातीत झालेला जीवनमुक्त असमूढ असतो, तसंच तो स्थिर बुद्धी स्थितप्रज्ञ असतो. असमूढ म्हणजे अज्ञान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मोहाने ज्याचं अंतःकरण कधीही अस्थिर होत नाही, तर ते अंतःकरण ज्ञानाच्या प्रकाशाने म्हणजेच शुद्ध जाणीवेने प्रकाशित झालेलं असतं. तसंच जो साधक परिस्थितीच्या भाराखाली दबत नाही तर परिस्थितीतून आपलं मन उंच करून उच्च स्थितीत ठेवतो तो स्थिर बुद्धी म्हणजेच स्थितप्रज्ञ होय. सर्व गोष्टीत चित्त स्थिर असणं किंवा बुद्धी स्थिर असणं केवळ विचारांनी किंवा विवेकाने जमत नाही. विनोबांच्या भाषेत बुद्धी आत्मस्वरूपी रोवून ठेवलेली असते त्यामुळे ती स्थिर असते. स्वामी चिन्मयानंदांनी दृष्टांत दिलाय. मोठे मोठे ओंडके समुद्राच्या लाटांवर खालीवर होत असतात पण खडकावर रोवलेला दीपस्तंभ स्थिर असतो. तसंच या ज्ञानीपुरुषाची मनबुद्धी आत्मतत्वात रंगलेली असते. या आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर या आदर्श पुरुषाची बुद्धी स्थिर राहते.
असा हा ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारा पुरुष।

माज स्थिर होतो, ब्राह्मी स्थितीला पोहोचतो. हा श्लोकार्थ स्पष्ट करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, तरी मृगजळाचे नि पुरे, जैसे न लोटिजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभ.

आजच्या संदर्भात हा श्लोक मानसिक स्थैर्य शांतता कशी मिळवायची हे शिकवतो. भगवंत साध्या सोप्या शब्दात सांगतात, मनासारखं घडल्यावर अति आनंदाने हुरळून जाऊ नका आणि मनाविरुद्ध घडल्यावर उद्विग्न अस्वस्थ होऊ नका, तरच मन शांत राहील. खरं म्हणजे मन अथांग आणि शांतच असतं. प्रसंगानुरूप काही भावनिक लाटा त्यावर उठत राहतात. मनाच्या खोलवर जी शांतता आहे ही समजून घेऊन आपण कायम स्थिर राहायला शिकलं पाहिजे. स्वतःला संयमित संतुलित ठेवलं पाहिजे.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या 5व्या अध्यायातील 20वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सायंकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात जयमाला.
1: सुरीली धडकन कार्यक्रम जयमाला आप सुनेंगे बस थोडी ही देर में.

0: मोहम्मद रफ़ी के गाए इस गीत के साथ ही आज का जयमाला कार्यक्रम अब संपन्न होता है। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही ऐकू शकता जगात सर्वत्र। सायंकाळचे 7:30 वाजताहेत। प्रसारित करीत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: रामकृष्ण हरी। श्रोते हो, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। सुरुवात करूया ज्ञानेश्वर माऊलींच्या या गीतरचनेनं। स्वर आहे आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी।

ज्ञानेश्वर माऊलींची रचना आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. पीडीसीसी बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्सची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. आरबीआयच्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या पीडीसीसी बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: संत चोखामेळांचा हा अभंग गायला होता पंडित जितेंद्र अभिषेक यांनी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
3: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. पीडीसीसी बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह

0: सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास. फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
2: टोल फ्री 0796-999-1827. नियम व अटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग.

थी मिला के नजर बुला दी।

0: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।

0: PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्सची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBIच्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: इतना मुश्किल होता है टूट कर फिर मुस्कुराना. कितना मुश्किल होता है जब दूर तक चलो किसी के साथ तो फिर अकेले लौट कर आना. कितना मुश्किल होता है. टूटा हुआ आईना भी किसी ने जोड़ा है क्या? मोहब्बत ने आज तक किसी को छोड़ा है क्या? ये जो सुन रहे हो तुम इतने गौर से मेरी बातें फरियादे, तुम्हारा दिल भी किसी ने तोड़ा है क्या? तुझे

0: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, कर्करोग झाला तर रेडिएशन घ्यावंच लागतं का? रेडिएशन घेतल्यावर आपलं शरीर रेडिओ ऍक्टिव्ह होतं का? केस कायमचे गळतात का? हे उपचार खूप वेदनादायक असतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं

0: जाणून घेऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात रेडिएशन थेरपीचं वैज्ञानिक सत्य, आधुनिक उपचार पद्धती आणि उपचारांच्या दरम्यान घ्यायची काळजी अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत डॉक्टर जगदीश शेजूळ. मंगळवार दिनांक 4 ऑगस्टला दुपारी 3:30 ते 4 या वेळात कर्करोगातील रेडिएशन थेरपी समज आणि गैरसमज या विषयावर संवाद साधूया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 10:30 वाजलेत. ऐकूया ढलती जाये रात.
2: ढलती जाये रात.

0: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य। PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना। फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर। RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक। संधी मर्यादित आहे। खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026। आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर।

0: अंशधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.